सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 28 वैशाख 1948 18 मे 2026 पहाटेचे 5:50:37 झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. मी सुदेशना दाणी आपणा सर्वांचं स्वागत करते. ऐकूया मंगलध्वनी.

0: नमस्कार पुणे,
1: नमस्कार पुणे। श्रोते हो, आता ऐकूया गिरवाणवाणी या कार्यक्रमात पुष्पदंत कविरचित शिवमहिमना स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात।

पुष्पदंत कविरचित शिवमहिम्न स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलत गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. 6:05 झाली आहेत. ऐकूया प्रभात वंदन.

सुप्रभात श्रोते हो, प्रभात वंदन या कार्यक्रमात ऐकूया काही भक्तिगीतं आणि त्यानंतर चिंतन. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत. संगीतकार आहेत प्रभाकर पंडित आणि गीतकार आहेत प्रवीण दवणे.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते प्रभाकर पंडित आणि गीतकार होते प्रवीण दवणे. आता रामदास कामत यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. हे रचलंय गुरुनाथ शेणे यांनी आणि संगीतबद्ध केलंय भानुकांत लुकतुके यांनी.

रामदास कामत यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. हे रचलं होतं गुरुनाथ शेणे यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं भानुकांत लुकतुके यांनी. आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, हृदयनाथ मंगेशकर यांनी

0: श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं. श्रोते हो, आता चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर प्र. चिन शेजवलकर यांचे विचार.
1: तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे जरी कळत नसलं, तरी आपल्या आचारात, विचारात आणि उच्चारात आपण सर्वजण अध्यात्मवादी होऊ शकतो. समाधान, यश आणि आनंद कशात मिळेल हे सांगण्यासाठी एका विचारवंतानं समाधानाच्या 6 पायऱ्यांचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा दुसऱ्याला आपल्या जवळचं काहीतरी द्या. रिकाम्या हातानं कोणाकडेही जाऊ नका. आपण खाऊ दिला तर लहान मुलांना सुद्धा खूप आनंद वाटतो. आपल्याजवळ काही देण्यासारखं नसेल तर निदान स्मितहास्य तरी करा. या स्मितहास्यामुळे तुम्ही दुसऱ्याला एकदम प्रेमात पाडता आणि आपलंसं करता. दुसऱ्याला काहीतरी दिल्यामुळे त्याला जो आनंद मिळतो तो पाहून आपल्याला मिळणारा आनंद हा सर्वात पवित्र असतो. यावरून एक काल्पनिक गोष्ट आठवली. एकदा एक बादशाह त्याच्या वाढदिवशी मिरवणुकीतून रस्त्यानं चालला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची प्रचंड गर्दी होती. लोक हार तुरे आणि नजराणे देत होते. वाद्यांचा गजर चालू होता. एवढ्यात बादशहानं पालखी थांबवली. तो पायउतार झाला आणि गर्दीत घुसून एका भिकाऱ्याच्या दिशेनं जाऊ लागला. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. लोकांना वाटलं बादशहा त्याच्या वाढदिवसानिमित्त भिकारी

0: त्याला काहीतरी बक्षीस देणार असेल. पण झालं उलटच. बादशहानच दोन्ही हात पसरून भिकाऱ्याकडेच त्याच्या झोळीतल्या जोंधळ्यांची भीक मागितली. तो भिकारी दिग्मूढ झाला. पण त्यानं झोळीतले दोन मुठी जोंधळे राजाला दिले. राजा म्हणाला, अरे एवढे कसे पुरतील, आणखी दे. भिकाऱ्यानं पुन्हा झोळीतले चार मुठी जोंधळे दिले. पण तरी बादशहानं पुन्हा जोंधळ्याची भीक मागितली. असं चार पाच वेळा झाल्यावर भिकारी म्हणाला, महाराज आता फार थोडे जोंधळे उरलेले आहेत, ते मला माझ्या घरी न्यायला हवेत. ठीक आहे, असं म्हणून बादशाह पालखीतून राजवाड्यात गेला. भिकारी घरी आला. त्यानं झोळी उघडून बघितली. त्यानं जेवढे जोंधळे राजाला दिले होते त्याच्या सुवर्ण मोहरा झाल्या होत्या. पण जे जोंधळे दिले नाहीत तेवढे जोंधळे तसेच राहिले होते, त्याच्या सुवर्ण मोहरा झाल्या नाहीत. आता भिकाऱ्याला फार वाईट वाटलं. एवढा मोठा बादशाह आपल्याकडे भीक मागत असताना आपण मात्र दातृत्वाच्या बाबतीत कंजूष राहिलो याची त्याला खंत वाटली. या कथेचा आशय एवढाच आहे की दान करताना आपण मोठ्या मनानं भरपूर दान करावं. आपल्याला या ना त्या रूपानं ते सव्याज परत मिळतं. त्याग करताना कोणताही कंजूषपणा ठेवू नये. अन्नदान हे सर्वात महत्वाचं दान मानलं जातं, पण त्याहीपेक्षा विद्यादान हे अधिक चिरकाल टिकतं. आपण पुरेसे बुद्धिमान नसलो तरी आपल्या प्रत्येकाजवळ एक सुप्त शक्ती असते. ही सुप्त शक्ती शोधून काढली पाहिजे, ती वाढवता आली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ती समाजोपयोगी कार्याकरता वापरली पाहिजे. बाबा आमटे आणि मदर तेरेसा यांनी आपली प्रचंड सुप्त शक्ती समाजकार्यासाठी वापरली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या समाजाला जागं करण्यासाठी आपलं सर्व आयुष्य वेचलं. जे काही आपण कर्म करतो त्याला विवेकाची बैठक हवी. आपल्या मनात इच्छा, आकांक्षा आणि वासना असतात. त्या कितपत सात्विक आहेत आणि इतरांच्या दृष्टीनं निरुपद्रवी आहेत याचा विचार केला पाहिजे. केवळ भौतिक सुखाचा लोभ हा शेवटी विनाशकारी ठरतो. खरा स्थितप्रज्ञ माणूस समाजसेवेपलीकडे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्यासाठी आक्रस्ताळेपणा करणारी माणसं विवेकशून्य असतात. कोणत्याही गोष्टीचा मोह होता कामा नये.
1: श्रोतेहो, चिंतन या सदरात आपण डॉक्टर प्र. चिनी शेजवलकर यांचे विचार ऐकले आणि याबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिगीत आणि चिंतनाचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण। सकाळचे 6:30 झाली आहेत। आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतरच म्हणजे 6:35 ऐकूया दिनविशेष। सादर करते आहेत मुजम्मिल पटेल। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात भाज्यांची काढणी आणि त्यानंतरची हाताळणी याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात। 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। यामध्ये ऐकणार आहात योग आणि आपलं आरोग्य याविषयी तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग। निर्मिती

आकाशवाणी जळगाव केंद्राची. 6:50 मुंबई केंद्रावरूनच परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादरकर्ते आहेत विजय भुयार आणि निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून, 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या केंद्रावरून, 8:40 भावधारा, 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 कास्प कम्युनिटी अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम या संस्थेची 50 वर्षांची वाटचाल याविषयी संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर अनिता जोशी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते आहेत विनायक मोरे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची, 10:10 सुगम संगीताचा कार्यक्रम, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अर्पिता वैशंपायन यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात त्या मिश्र देस रागातली ठुमरी, काफी रागातली होरी आणि भैरवी रागातला दादरा सादर करणार आहेत. 11:30 गातार हे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 12:00 मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य या विषयावर सुप्रिया जाधव यांची मुलाखत आणि वाचलेलं छानसं डोह या पुस्तकाविषयी चित्र आव्हाक यांचं मनोगत. निर्मिती आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची. 11:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत म्हणजे 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत रंग माझा वेगळा या सदरात केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित भारतीय ज्ञानव्यवस्था ऑलिम्पियाडमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रचना वाघ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. 6:30 मुंबई केंद्रावरून साहित्य सौरभ डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. निवेदन आहे अनुप्रिता भाले यांचं. निर्मिती सहाय्य आहे निकिता फपाळ यांचं आणि सादरकर्ते आहेत सुजित बनसोडे. ही निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती नगर केंद्राची. 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऊस वाढीच्या अवस्था, संगोपन आणि काळजी याविषयी डॉक्टर संतोष दत्तात्रय तळेकर वरिष्ठ शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 8:15 कार्यक्रम एक कलाकार. 9:30 दिल्ली केंद्रावरून पब्लिक स्पीक आणि सभेच्या शेवटी म्हणजे 10:00 कार्यक्रम फोन इन आपली आवड. या व्यतिरिक्त आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत प्रसारित आणि सहक्षेपित होतील. श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमचे कार्यक्रम नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवत राहा.

0: आता ऐकूया दिनविशेष. सादर करते आहेत मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 18 मे. आज जागतिक संग्रहालय दिन आहे. आजचा दिवस विशेष बनवणाऱ्या घटनांविषयी जाणून घेऊया. 1804 नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा सम्राट झाला. 1972 साली दापोली इथं कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. 18 मे 1974 या दिवशी भारतानं पोखरण इथं आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. 1978 स्माइलिंग बुद्धा हे या मोहिमेचं सांकेतिक नाव होतं. या चाचणीमुळे

0: स्वातंत्र्य प्राप्तीपासूनच भारतानं आण्विक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा एक महत्वाचा टप्पा गाठला गेला.
1: We don't have to prove our good faith. I think it's obvious that at every moment when we could have done something, we have not. We've always behaved with great restraint.
0: 1991 रशियाच्या सोयूज अंतराळयानातून भ्रमण करणारी हेलन शेरमन ही पहिली महिला ब्रिटिश अंतराळयात्री बनली. 1998 साली या दिवशी पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणनं जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलं. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक होता. आज जन्मदिवस असणारी व्यक्तिमत्व ही आहेत 1048 पर्शियन तत्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम. एडवर्ड फिट्झगेराल्डनं खय्यामच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद केल्यामुळं हा कवी उर्वरित जगाला माहिती झाला. 1872 ब्रिटिश गणितज्ञ, तत्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल. 1950 साली बर्ट्रांड रसेल यांना साहित्यासाठीचं नोबेल पारितोषिक दिलं गेलं. आपल्या युद्धविरोधी भूमिकेमुळं त्यांना खूप टीकाही सहन करावी लागली.
2: I should say, love is wise, hatred is foolish. In this world, which is getting more and more closely interconnected, we have to learn to tolerate each other. We have to learn to put up with the fact that some people say things that we don't like. We can only live together in that way. And if we are to live together and not die together, we must learn a kind of charity and a kind of tolerance, which is absolutely vital to the continuation of human life on this planet.
0: 18 May 1885 या दिवशी कथाकार व्ही सी गुर्जर यांचा जन्म झाला. भारताचे 11वे पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा 1933 साली या दिवशी जन्म झाला. जून 1996 ते एप्रिल 1997 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. आज ज्यांचे स्मृतिदिन आहेत ती व्यक्तिमत्व ही आहेत 18 May 1846 या दिवशी मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचं मुंबई इथं निधन झालं. 1832 साली दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. 1966 सपुष्प वनस्पतीतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी. 1997 भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले. राजा हरिश्चंद्र या पहिल्या मुकपटात त्यांनी भूमिका केली होती. 1999 पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे.
3: दिनविशेष आत्ताच आपण ऐकले. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 6:40 होत आहेत. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमात भाज्यांची काढणी आणि त्यानंतरची हाताळणी याविषयीची माहिती.

शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण भाज्यांची काढणी आणि त्यांची त्यानंतरची हाताळणी या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. भाजीपाल्यांची योग्य वेळी काढणी आणि त्यानंतर त्यांची हाताळणी ही योग्य पद्धतीनेच होणं आवश्यक आहे. हाताळणी करताना पॅकेजिंग जर केलं तर भाजीपाला हाताळायला सोपा जातो, त्यामुळे त्याची टिकवण क्षमता वाढते आणि भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो. साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग आणि गुणवत्तेवर परिणाम होत असतो. पॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळायला सोपा जातो. भाजीपाला काढणीची परिपक्वता ही टिकवण क्षमतेवर खूप परिणाम करते. भाजीपाला अपरिपक्व किंवा

0: परिपक्व अशा दोन्ही अवस्थेत काढला तर गुणवत्ता कमी होते. काही पालेभाज्या, काकडी, गवार, मटार, भेंडी इत्यादी अपरिपक्व अवस्थेत काढणी करावी लागते. जर काढणी उशिरा झाली तर हे अतिपक्व होऊन खाण्यायोग्य राहत नाहीत. काढणी वेळेवर होऊन भाजीपाल्याची गुणवत्ता आणि टिकवण क्षमता ही टिकवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. भाजीपाल्याची काढणी करताना प्रामुख्याने आकारमान, पोत हे घटक लक्षात घ्यायला हवेत. त्यानुसार काढणी करायला हवी. काढणी हाताने करतो की यंत्राने याचा फार मोठा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम होत असतो. भाजीपाला यंत्राने काढणी केली तर कापणे, ब्रशिंग करणे यासारख्या क्रियेमध्ये भाजीपाल्याला जखमा होतात, त्यामुळे रोग वाढण्याची शक्यता जास्त असते. बहुतेक वेळा फळं आणि भाजीपाला तसंच सर्व फुलं यांची काढणी हातानेच केली जाते. कंदवर्गीय भाजीपाला जसं की कांदा, बटाटा, रताळे यांची काढणी यंत्राने केली जाते. एकदा का भाजीपाल्याची काढणी केली की त्यानंतर भाजीपाल्याची गुणवत्ता वाढत नाही, फक्त भाजीपाला खराब होण्याची क्रिया कमी करता येते. हा भाजीपाला वेगवेगळ्या प्रक्रियेने अधिक काळ टिकवून ठेवता येतो. त्यामध्ये भाजीपाला धुणे, प्रतवारी करणे, साठवणूक करणे इत्यादी क्रियांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. भाजीपाला धुणे, ब्रशिंग केल्यामुळे शेतातील माती, फवारणीचे अवशेष, मावा यामुळे तयार झालेला चिकट पदार्थ इथून निघून जातो. मात्र ब्रशिंग केल्यामुळे बारीक इजा होतात, त्यामुळे रोग तयार होण्याची शक्यता वाढते आणि म्हणून शक्यतो भाजीपाला ब्रशिंग करणं टाळावं. साठवणुकीचं नियोजन करताना भाजीपाल्यामधील उष्णता निघून जाण्यासाठी भाजीपाला थंड करायला हवा. भाजीपाला वेगवेगळ्या पद्धतीने थंड केला जातो. थंड केल्यामुळे भाजीपाल्याचा रंग, पोत, चव ही टिकून राहते. तसंच श्वसनक्रिया मंदावते, आतील पाण्याचा नाश कमी होतो, इथिनिलची निर्मिती कमी होते, भाजीपाला कुजण्याची क्रिया मंदावते आणि त्यानंतर पॅकेजिंगचा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर मोठा परिणाम दिसून येत असतो. जर एखाद्या पॅकेटमध्ये कमी गुणवत्तेचा माल असेल तर तो एका पॅकेटमधून दुसऱ्या पॅकेटला लागतो. जर पॅकेजिंग चांगलं असेल तर असं होत नाही. पॅकेजिंगमुळे श्वसनक्रिया मंदावते, भाजीपाला हाताळायला सोपा जातो, त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी आपल्याला पाठवता येतो. साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग यावर परिणाम होतो. साठवणुकीच्या वेळेस जर श्वसनक्रिया कमी असेल, आर्द्रता जास्त असेल तर भाजीपाला सुकत नाही. बहुतेक भाजीपाला साठवणुकीसाठी 80 ते 90% आर्द्रताही लागते.
1: श्रोतेहो, आता आपण भाज्यांची काढणी आणि त्यानंतरची हाताळणी याविषयीची माहिती ऐकली. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आप

0: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडौल होण्यास मदत होते. पवनमुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे. मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळुवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याद असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळुवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकत्र जुळवावेत. हात शरीरालगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावेत. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू सराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुप्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवीत असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा. श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावे. हात जागेवर घ्यावे. पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावी. खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तान पादासन वगैरे वगैरे.
0: आत्ताच आपण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा 2:05 वाजून ऐकू शकाल.

0: सकाळचे 6:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळं आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळं पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे कारण चारी बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर हा कार्यक्रम आपण दुपारी 2:10 पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक सुरेश चंद शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री श्रीनरेन्द्र मोदी गतरात्रौ गोथेनबर्ग इत्यत्र स्वीय स्वीडिश समकक्षेण उल्फ क्रिस्टर्सन इत्यमुना साकं संवादं विहितवान्. श्रीमोदी द्विदिवसीय स्वीडन यात्रान्तर्गतं गतदिने गोथेनबर्ग इत्यत्र सम्प्राप्तवान्. भारत स्वीडन देशयोः

0: तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: आजच्या काळात आपण किती क्रय करतोय यापेक्षा आपण येणाऱ्या भविष्याचा विचार करून पुढच्या पिढीसाठी किती पटीने राखतोय, जतन करतोय यावर आपला सुजाणपणा आणि मोठेपणा ठरतो.
3: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
4: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
5: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
6: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
5: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
7: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
8: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
7: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
8: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
7: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
8: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
7: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: आजचा विचार पुन्हा एकदा. आजच्या काळात आपण किती क्रय करतोय यापेक्षा आपण येणाऱ्या भविष्याचा विचार करून पुढच्या पिढीसाठी किती पटीने राखतोय, जतन करतोय यावर आपला सुजाणपणा आणि मोठेपणा ठरतो.
0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आणि ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जातात. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणे, जखमी प्राण्यांना मदत करणे तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52

0: हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंब

कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणात तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळ साथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र

0: संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल.

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 झाली आहेत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यामध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे, त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील, किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसले असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला, तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, SMS टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला, तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत, त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे, आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे, तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात, ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल, तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता, आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
0: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन

0: त्या आपल्या यूपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
1: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. पीडीएफ फाईल असेल जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये.
0: आणि
1: समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही यूपीआय पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
0: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
1: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
0: बरोबर.
1: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयजड व्यक्ती आहे त्याच्या अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
0: अच्छा.
1: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
0: गरज नाही, आपण तसेच ठेवले तरी चालतात.
1: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील, परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
0: अच्छा.
1: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
0: अच्छा.
1: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
0: नाही.
1: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
0: अच्छा.
1: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असे हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
0: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेखपट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे.

0: जो डेटा आहे कुठं कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात,
1: हे
0: तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेले आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:40 प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देतं.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
0: वाचन माणूस बनवतं.
1: वाचन मनांना घडवतं.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. हे संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि रचलं आहे सुरेश भट यांनी.

0: सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
3: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
2: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी akshardhara.com.
4: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं आणि सुधीर मोघे यांनी रचलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट्ट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. 10th नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आता ऐकूया. गीतकार आहेत बाळकृष्ण भगवंत बोरकर, अर्थात बा भ बोरकर.

श्रोतेहो आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: queries. To participate, simply dial 011-233-1444 from 9:30 p.m. onwards tonight. Alternatively, you can send your queries via WhatsApp to 9289094044 or post your questions on X using the hashtag AskAIR. On to sports. In IPL cricket, Delhi Capitals defeated Rajasthan Royals by 5 wickets at Arun Jaitley Stadium, Delhi last night. Chasing a target of 194 runs set by Rajasthan Royals, Delhi Capitals scored 197 for 5 in 19.2 overs. KL Rahul was the top scorer with 56 runs. For Delhi Capitals, Mitchell Starc took 4 wickets, which was later adjudged player of the match. And now for a look at today's newspapers, it's over to Neera Arakul.
1: Thank you, Shagun. Sweden confers its highest honor on PM Narendra Modi. The Royal Order of the Polar Star Degree Commander Grand Cross is Prime Minister Modi's 31st international award, is the top headline in the Pioneer, while the Asian Age headlines trade to chips. India inks 14 Netherlands pacts, lifts ties, Modi jettin, hold talks, adopt strategic partnership roadmap. The statesman mentions metro to run extra train trips to encourage use of public transport. This capacity expansion aims to ensure uninterrupted service and efficient passenger management. UAE nuclear plant attacked by drone, testing Iran truce, writes the Hindustan Times. While the Times of India states drone attack sparks fire at UAE nuclear plant. In an editorial titled Diversification Gains, the Hindu commends India's export performance in April 2026, underscoring the attempts by the government and industry to diversify in terms of crisis. And finally, the Indian Express writes HPV vaccination sees uptake, 1,100 girls receiving the shot. The figure reflects a slow but steadily accelerating start to one of the country's most important public health drives in recent years in preventing cervical cancer. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Neera. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi holds bilateral talks with his Swedish counterpart Ulf Kristersson in Gothenburg. India and Sweden decide to elevate their bilateral ties to strategic partnership. Prime Minister Modi invites Swedish companies to enhance their presence in India under Make in India National Green Hydrogen Mission and National Critical Mineral Mission initiatives. Congress leader V.D. Satheeshan to be sworn in as Chief Minister of Keralam today. Southwest monsoon likely to hit Keralam coast on 26th of this month, 6 days ahead of its normal date. And in IPL cricket, Delhi Capitals beat Rajasthan Royals by 5 wickets in Delhi. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3रा टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी

या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16 गुस्ताव यांना त्यांच्या 80 वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5 आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31 आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित UDF सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण UDF मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बाराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26 बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्त घोषित झाल्यानंतर शहा यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79 जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027 जनगणने

0: चा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 9989-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच बेडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टकरीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2020 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला 1ही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

सरोज वेलिंगकर यांच्या स्वरातलं गीत कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत. गीतकार होते मनमोहन नातू आणि संगीतकार होते गजानन वाटवे. आता राजा बढे यांची गीतरचना ऐकूया. ही संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आठ जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकरणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोके दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.

श्रोते हो, माणिक वर्मा यांच्या स्वरात लगी दत्ताच आपण ऐकलात. आता जनजागृतीपर एक निवेदन ऐकूया. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र

0: कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते वीर धवल करंगुटकर आणि गीतकार होते गुरुनाथ शेणई.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD

0: म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आता भावधारा या कार्यक्रमात ऐकूया गदी माडगुळकर यांनी रचलेलं गीत. हे संगीतबद्ध केलंय प्रभाकर जोग यांनी आणि स्वर आहे मालती पांडे यांचा.

श्रोतेहो आणि या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तसंच नाट्यसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्री रीमा लागू यांचा स्मृतिदिन. या अनुषंगानं सुरुवातीला ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातलं, त्यांच्यावर चित्रित असलेलं हे गीत. सौमित्र यांनी रचलेलं आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे आपली माणसं या चित्रपटातलं. स्वर आहेत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचे.

0: आपली माणसं या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर होते आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचे.
1: मोहितो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटतं. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
0: बकुळ पंडित आणि राणी वर्मा यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम. चित्रपट आहे गणानं घुंगरू हरवलं.

0: गणानं घुंगरू हरवलं या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम आणि गीतकार होते जगदीश खेबुडकर.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: वहाँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन,
0: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: सदाशिव अनंत शुक्ल अर्थात स अ शुक्ल यांनी रचलेलं गीत आता ऐकूया। हे आहे आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं। स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे या मालक चित्रपटातलं।

आता चानी या चित्रपटातलं गीत ऐकूया. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत रचलंय आरती प्रभू यांनी आणि संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सानी या चित्रपटातलं गीत आत्ताचं पण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, आरती प्रभू यांची गीतरचना होती आणि संगीतरचना होती हृदयनाथ मंगेशकर यांची. आता मंगळसूत्र या चित्रपटातलं हे गीत ऐकूया. हे संगीतबद्ध केलं आहे बाळ पार्टे यांनी आणि रचलं आहे शांता शेळके यांनी. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: आशा भोसले आणि मन्ना डे यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे धाकटी बहीण चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी. ऐकूया हे गीत.

0: आशा भोसले आणि मन्ना डे यांच्या युगलस्वरातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. हे होतं धाकटी बहीण चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना होती आणि संगीतरचना होती सुधीर फडके यांची.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

मन्ना डे आणि प्रमिला दातार यांच्या युगलस्वरातलं हे गीत आता ऐकूया. हे आहे घरकुल चित्रपटातलं. संगीतरचना आहे सी रामचंद्र यांची आणि गीतरचना आहे शांता शेळके यांची.

श्रोतेवाणी या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन EIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कास्प कम्युनिटी अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम या संस्थेची 50 वर्षांची वाटचाल याविषयी संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर अनिता जोशी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत विनायक मोरे.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण नेहमी म्हणतो की जग खूप बदललंय, माणुसकी कमी झालीय, पण आजही आपल्या अवतीभोवती अशा काही व्यक्ती आणि संस्था आहेत ज्या कोणाचं तरी आयुष्य सावरण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. एका लहानशा उपक्रमातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो मुलांच्या आयुष्यातला प्रकाश बनलाय. याच ध्येय वेड्या प्रवासाविषयी संवाद साधण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम अर्थातच कॅच या संस्थेच्या डॉक्टर अनिता जोशी. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू प्रज्ञा, आज मला इथे बोलवल्याबद्दल.
0: डॉक्टर, एखादी संस्था जेव्हा आपली 50 वर्ष पूर्ण करते तेव्हा त्यामागे हजारो मुलांचं बदललेलं आयुष्य आणि खरं तर अथक परिश्रम असतात आणि मुलांच्या शिक्षण तसंच सर्वांगीण विकासासाठी ही संस्था खूप महत्वाचं काम करते. तर या एकूणच सगळ्या कार्याविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचंय. तर सगळ्यात आधी 1976 जेव्हा ही संस्था स्थापन झाली तेव्हा समाजात खरं तर अनेक प्रश्न होते, मग अशा वेळी नेमक्या कोणत्या विचारानं किंवा प्रेरणेनं या संस्थेचा जन्म झाला?
1: डॉक्टर गोखले, डॉक्टर शरदचंद्र गोखले हे त्या काळात लेप्रेसी होमला

0: एकदा विजिट करायला गेले. ही ॲक्च्युली स्टोरी तुला सांगणं महत्त्वाचं आहे, कारण इथूनच त्या कास्टची वाटचाल सुरू झाली खरं. म्हणजे ते जेव्हा त्या कुष्ठरोगाच्या घरी गेले, त्याला भेटले, तेव्हा तो कुष्ठरोगी खूप रडत होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मुलांना इथून घेऊन जा, तुमच्या घरी घेऊन जा किंवा कुठल्या तरी संस्थेत त्याला त्या मुलांना दाखल करा, कारण इथे समाजामध्ये अशा मुलांना वावरणं अवघड आहे. त्यांना शिक्षण मिळत नाही आहे, त्यांना त्यांचं आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे, किंवा त्यांना स्टिग्मटाईज्ड सोशल सोसायटीमध्ये खूप होत आहे, तर त्यांना माझ्यापासून दूर घेऊन जा. हे डॉक्टर गोखल्यांना अजिबात कधीच पटलं नाही की जर कोणाला मदत करायची असेल तर त्यांना कुठल्या तरी संस्थेत टाकायचं, कारण संस्थेमध्ये पण अब्यूज होऊ शकतात, त्यांच्यावर पण अत्याचार होऊ शकतात. यासाठी म्हणून डॉक्टर गोखलेंनी त्यावेळेस विचार केला की मीच यांना मदत करू शकतो का. या ह्यानी त्यांनी स्वतः त्याच्या मुलांना मदत केली, शिक्षणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी, आणि पण त्यांना त्यांच्या घरात राहून त्यांनी मदत केली. ह्यालाच आता नवीन शब्दामध्ये म्हटलं तर स्पॉन्सरशिप केली, आणि ह्याला स्पॉन्सरशिपची सुरुवात झाली. काही लोकांच्या त्यांच्या मित्रांनी, काही त्यांचे वर्कर्स होते, त्यांच्या मदतीने ऍक्च्युली सुरुवात झाली 2 ऑक्टोबर 1975 आणि काही गव्हर्नमेंट एजन्सीजनी मदत केली. पण नंतर लक्षात आलं की हे काम फक्त इथे एवढ्याच मुलांचं नाही तर हजारो मुलं आहेत भारतामध्ये ज्यांना मदतीची गरज आहे आणि एक माणूस हे करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी ती स्थापना केली एका इंडिव्हिज्युअल एक इंडिपेंडंट असं नॅशनल ऑर्गनायझेशन, कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम, म्हणजे कास्प, याची स्थापना 2 ऑक्टोबर 1976 झाली.
1: अच्छा. खरं तर मूल हे त्याच्या कुटुंबामध्ये म्हणजे स्वतःच्या आई वडिलांकडे जास्त सेफ असू शकतं आणि त्या माध्यमातून पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा हातभार लावू शकतो या प्रेरणेनं आणि विचारानं खरं तर ही संस्था सुरू झाली. तर आता सुरुवातीला पुण्यातून सुरू झालेली ही संस्था आज मुंबई, दिल्ली, गुजरात अशा विविध राज्यात खरं तर पोहोचली आहे. तर गेल्या 49 वर्षातल्या या प्रवासाकडे आणि विस्ताराकडे तुम्ही कसं पाहता?
0: तर खरं म्हणजे त्याची सुरुवात झाली मुंबईमध्ये 1975 आणि मग पुण्यात झाली. पुण्यामध्ये 1982 झाली, दिल्लीमध्ये 86, रायगडमध्ये 89 आणि शेवटी गुजरातमध्ये 2001. तर कास्टचं ध्येय हेच होतं की शहरी किंवा ग्रामीण सोशिओ इकॉनॉमिक ग्रुप्स किंवा मार्जिनलाइज्ड कम्युनिटी जिकडे जिकडे गरज आहे, जिथे जिथे मुलांना गरज आहे, यासाठी कास्ट धावून जाते. त्याच्यामध्ये त्यांचा कल आहे की शिक्षणात तर नक्कीच मदत करणार, आरोग्यामध्ये करणार, आणि आता नवीन ह्याच्याप्रमाणे सर्वांगीण विकास करून त्या मुलांना जिकडे नोकरी मिळेल त्याच्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग देऊन आणि जिथे ओळख असेल तिथे नोकऱ्यांसाठी पण मदत करायला ते करतात. तर कायम कल असा झालाय, जिथे जिथे मुलांचा प्रश्न निर्माण झाला तिथे तिथे कास कायम मदत करत गेली. जरी मुलं स्पॉन्सर्ड नसली आणि एखाद्याने विचारलं की एखाद्या गोष्टीसाठी त्यांना मदत हवी असेल आणि जर वाटलं की ही हे मूल खरंच गरजू आहे तर त्यासाठी कास डेफिनेटली वेगळ्या पद्धतीने का होईना पण मदत करायला येत असते. आपण जर बघितलं तर जिथे अडचणीमध्ये मुलांना संबंधित प्रश्न झाला तिथे तिथे शेवटी मग आपण म्हणतो त्याप्रमाणे कास्पचा जन्म झाला. भूकंपग्रस्त लातूरमध्ये किंवा कच्छमध्ये जेव्हा मुलं होळपली गेली तर तिथे काही स्पॉन्सरशिप नव्हती, पण कास्पचं तिथेही काम होतं, तर त्यांनी तिथे जाऊन लक्ष त्यांना मानसिकतेला बळ दिलं, काउन्सिलिंग केलं आणि तिथे प्रत्येक तिकडे जाऊन स्कूल ड्रॉपआउट्स होते त्यांची परत शिक्षणं सुरू करून त्यांनी संस्थेने त्या ठिकाणी भर दिलेला आहे. मुंबईमध्ये सुद्धा डेन्मार्क, नॉर्वे या देशातनं मदत येत होती आणि CFN स्पॉन्सरशिप प्रोग्रामनी आरोग्य, आहार, शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण यांनी कुटुंबाला आधार दिला आणि नवीन इन्कम जनरेशन प्रोग्राम सुरू केले जे त्यांच्या गरजू आया होत्या त्यांच्यासाठी. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये जे कामगार होते त्यांचे फिजिकली हँडिकॅप मुलं यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मदत खूप केलेली आहे. मुंबईमध्ये अंधेरीमध्ये बरेच स्लम्स आहेत, तिथे त्यांनी डे केअर सेंटर सुरू केले, कारण तिथे मुलांना आयांना किंवा वडिलांना कामाला बाहेर जायचं असेल तर मुलांना कुठे ठेवणार, त्यासाठी डे केअर सेंटरची स्थापना झाली. पुण्यामध्ये सुद्धा यार्दीबरोबर आमचे प्रोजेक्ट चालू आहे, जे वस्ती सहभाग प्रकल्प आपण म्हणतो ते 2017 चालू आहेत. तिथे आम्ही परत आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि तरुण मुलामुलींचे विकास करतो. मासिक पाळीचे प्रश्न असतात त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू अशी आणि जी महिला तिकडे ज्या ह्याच्यासाठी आम्हाला मदत करतात अशा 15 जणींचा आम्ही दरवर्षी सत्कार करतो. रायगडमध्ये काही लोकांनी स्वतःच्या प्रायव्हेट जागा आपल्याला दिल्या आहेत जिकडे आपण इन्कम जनरेशन बायका

0: साठी तयार करू, आणि HDFC च्या हातभाराने आपण तिथे शेड कन्स्ट्रक्ट केलेली आहे, त्यामुळे इथेही आपण इन्कम जनरेशनची कार्यक्रम सुरू केलेले आहेत.
1: एकूणच आता आपण संस्थेच्या विस्ताराविषयी बोललो, म्हणजे मुलांच्या शैक्षणिक तसंच आरोग्यविषयक आणि सर्वांगीण विकासासाठी ही संस्था कशी कार्य करते याविषयी आता आपण बोललो. पण एखाद्या गरजू मुलाला जेव्हा शिक्षणाची किंवा मदतीची गरज असते तेव्हा ही संस्था त्या मुलांपर्यंत कशी पोहोचते आणि तुमच्या निवडीची प्रक्रिया नक्की काय असते?
0: संस्था आणि त्याच्या जे युनिट्स आहेत ती सर्व युनिट्स मध्यवर्ती जागेतच आहेत, आणि 50 वर्ष काम केल्याबद्दल ह्याची प्रचिती या एरियाजमध्ये आहेतच. तर पूर्वी ज्या शाळांमध्ये आमचे मुलांचे ॲडमिशन झाले आहेत आणि जिथे जी मुलं आहेत त्यामुळे त्यांच्या शिक्षकांना पण आपल्याबद्दल माहिती असते, तर अशाच प्रकारे वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीनी ह्या गोष्टी शाळांमधून किंवा आमचे पूर्वीचे जे स्पॉन्सर्ड मुलं आहेत त्यांचा स्ट्रॉंग ॲल्युमिनाय ग्रुप आहे त्यांच्यामधनं या ह्याच्यातनं माहिती सगळ्यांना मिळत असते, आणि सोशल वर्करकडे युजली रेफरन्सनी मुलं येतात किंवा कुठल्या तरी शाळेत कुठल्याही शाळेमध्ये जाऊन सोशल वर्कर पण शोधतात की कुणाकुणाला मदत हवी आहे. तर युजली त्यांचा बॅकग्राऊंड चेक अशासाठी असतो की सिंगल पेरेंट चाइल्ड, ऑर्फन या मुलांना आणि मराठी माध्यमातली मुलं शक्यतो आम्ही निवडतो. एकदा या मुलांचा बॅकग्राऊंड चेक झाला की सगळं व्यवस्थित आहे की त्याच्यानंतर सोशल वर्कर त्यांना एक स्पॉन्सरर निवडून देतो, त्यामुळे या मुलांमध्ये आणि स्पॉन्सरमध्ये सोशल वर्कर हे एक महत्वाचा दुवा आहे, आणि ते मदत करतात आणि ते मुलांना त्यांना मुलंही माहिती असतात आणि सोशल वर्करला स्पॉन्सर कसे आहेत तेही माहिती असतात, तर त्याप्रमाणे ते त्यांचा रेग्युलर अपडेट हे या स्पॉन्सरपर्यंत पोचवतात. आणि हे सगळे माइलस्टोन जे आरोग्याचे जसे आपल्या मुलांचे माहिती असतात तसे स्पॉन्सरला आपल्या स्पॉन्सर्ड मुलाचे माहिती असतात.
1: म्हणजे एकूणच सोशल वर्कर यांच्या माध्यमातून पण त्या मुलाचं पालकत्व घेतलं जातं. केवळ 10,000 रुपयात एका मुलाचं वर्षभराचं शिक्षण आणि आरोग्य खरं तर या संस्थेमार्फत सावरलं जातं, तर ही संकल्पनाच खूप प्रभावी वाटते. पण एका सामान्य माणसाला या कार्याशी तुम्ही कसं जोडून घेता?
0: तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 80% आमचे जे आम्ही मुलांना मदत करतो ती अनाथ, ऑर्फन किंवा सिंगल पेरेंटच्या कुटुंबातनं आलेली असतात. आणि आता अशा कुटुंबातल्या मुलं आली की त्यांच्या पहिलं म्हणजे आरोग्य, आरोग्यानंतर शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी मदत आम्ही करतो. यासाठी फक्त विचार केला तर दिवसाला 25 रुपये जर आपण बाजूला काढू शकलो किंवा महिन्याचे 800 रुपये, हे एवढी छोटी रक्कम जरी तुम्ही दिली तर आणि एका मुलाचं भविष्य आपण उज्ज्वल करू शकतो, हीच सामान्य माणसासाठी एक प्रेरणा देणारी बाब होऊ शकते.
1: बरोबर. आणि खरं तर तुम्ही आता म्हटलात तर 25 रुपये ही खरं तर खूप छोटी रक्कम आहे, पण पुढे जाऊन त्याचा विचार केला तर या माध्यमातून एका मुलाचं आयुष्य सावरू शकतं. डॉक्टर, तुम्ही फक्त पुस्तकी शिक्षणापुरतं मर्यादित न राहता मुलांचं मानसिक आरोग्य आणि कौशल्य विकास यावर सुद्धा भर देता, तर आजच्या काळात हे किती महत्वाचं वाटतं?
0: आमच्यामध्ये मुलांची सर्वांगीण विकास अत्यंत महत्वाचा आहे आणि आता म्हणूनच आमच्या उपक्रमामध्ये त्याला विशेष प्राधान्य दिलं जातं. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या ह्या मुलांना पुढे समाजात आत्मविश्वासाने उभं राहता येईल, सर्व स्तरातील मुलांबरोबर सहज वावरता येईल यासाठी आमचा प्रमुख उद्देश आहे, आणि त्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास, आत्मनिर्भरता ही विकसित करणं हे गरजेचं आहे. या उद्देशाने आम्ही अनेक उपक्रम राबवतो. 10वीच्या विद्यार्थ्यांना 6 विशेष सत्रांमधून टाईम मॅनेजमेंट प्रभावी अभ्यास कसा करावा याच्यासाठी मार्गदर्शन दिलं जातं. याशिवाय क्रीडा उपक्रम, वर्षातून एकदा तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन, तसेच किशोर मुलामुलींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. पालकांसाठी सुद्धा आम्ही सेमिनार घेतो, सुसंवाद सत्र तयार करतो. अशा विविध उपक्रमातून आम्ही त्यांचा सर्वांगीण विकासाची चालना देण्याचा प्रयत्न करत असतो.
1: आता तुम्ही म्हटलात की शिक्षणाबरोबर कौशल्य विकासावर सुद्धा तुम्ही भर देता, पण आता मानसिक आरोग्य हे देखील तितकंच महत्वाचं आहे, तर याचा कसा तुम्ही विचार करता आणि त्या दृष्टीनं कसा प्रयत्न करता?
0: तो आता नवीन ह्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर हल्ली मानसिक हेल्थ, मेंटल हेल्थवर खूपच आपण लक्ष देतो, कारण शेवटी मुलांची वाढ ही फक्त शारीरिक किंवा अकॅडमिक नसू शकते, पण मेंटल हेल्थ इज ऑल्सो एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. यासाठी आम्ही सतत काउन्सिलर्सना बोलवत असतो. आमच्या कम्युनिटीमध्ये दर 2-3 महिन्यांनी काउन्सिलिंग ते सेशन्स असतात, आणि स्पेसिफिकली जर सोशल वर्करला वाटलं की या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, एक उदाहरणार्थ एखाद्याच्या घरी वडिलांचं

0: अल्कोहोलिझम किंवा दारू ह्याच्यामुळे त्या घराला त्या फॅमिलीला काही त्रास होतोय, किंवा आईला आईवर काही अत्याचार होत आहेत, किंवा इतर कुठलेही प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे त्या ते मूल त्या वयातलं बोलत नाही आहे. पण हे जर आपले जसे सोशल वर्कर्स जसे आहेत तसे तिकडे कम्युनिटी वर्कर्स असतात त्यांच्यामार्फत कळलं तर सोशल वर्कर स्पेसिफिकली त्यांना जाऊन त्या मुलाला काउन्सिलिंग स्वतः करतं आणि इव्हेंच्युअली त्यांना काउन्सिलरकडे घेऊन त्यांचे वेगळे सेशन्स पण केले जातात.
1: आणि खरं तर या सगळ्या आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचा मुलांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होत असतो.
0: बरोबर बरोबर.
1: तर त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले जातात काउन्सिलिंगच्या माध्यमातून.
0: काउन्सिलिंगच्या माध्यमातून सोशल वर्कर काउन्सिलिंग करतात, कम्युनिटीमध्ये आपण ज्या मुलांना ट्रेन केले ते करत असतात त्याच्यातनं सोशल वर्करकडे येतं आणि सोशल वर्करकडून मेन ट्रेन्ड काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे मग पुढे जाऊन सेशन्स केले जातात.
1: डॉक्टर, या संस्थेच्या माध्यमातून मानसिक आरोग्य तसंच कौशल्य विकासावर कसा भर दिला जातो याविषयी आता आपण बोललो, पण आता तिहार जेलमधल्या कैद्यांच्या मुलांसाठी सुद्धा ही संस्था काम करते आणि हा खरं तर खूप कौतुकास्पद उपक्रम आहे. तर अशा कठीण परिस्थितीत वाढणाऱ्या मुलांचं भवितव्य घडवताना तुमच्यासमोर कोणती आव्हानं असतात?
0: तर जेव्हा हा प्रवास सुरू झाला तर तेव्हा आपण मुलांमध्ये काम करत होतो आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की आपण तिहार जेलशी कसा संबंध येणार. पण 1998 काय झालं की तिकडचे तिहार जेलचे आयजी प्रिझन्स आणि एसपी जे सुपरिटेंडंट होते ते काही सोशल वर्करना भेटले होते आणि ते म्हणाले इथे काही स्त्री कैदी आहेत ज्या कन्व्हिक्स आणि अंडर ट्रायल म्हणजे दोषी आणि कच्चे कैदी आहेत. आता ह्या जेव्हा बायका तिथे राहतात त्या आई ही घराची आधारस्तंभ असते आणि ही जेव्हा तिथे राहते त्या मुलांवर खूप मोठा परिणाम होते याबद्दल. तर त्यांना मदत करण्यासाठी आमच्या एनजीओला विचारण्यात आलं होतं. तर कास्टने हा फोकस ठेवला, तिथे गेले, त्यांनी त्या बायकांचे इंटरव्ह्यू घेतले. त्या मुलाखतीमध्ये असं लक्षात आलं की त्यांनी जे पत्ते दिले की त्यांची मुलं कुठे आहेत ती त्या पत्त्यांवर नव्हतीच आणि इनफॅक्ट परिवाराची ओळख करणं हे सगळ्यात मोस्ट डिफिकल्ट पार्ट होता या सगळ्यामधला. कारण ही मुलं विखरून गेली होती, कोणी काही लोक नातेवाईकांकडे गेले, ते वडील दुसरीकडे राहायला गेले होते कारण आता तेही कुठेतरी उत्पन्न शोधण्याच्या निमित्ताने गेले होते, शाळेतनंही ड्रॉपआउट झाले होते आणि किंवा कोणीतरी दुसरी गार्डियन्स म्हणून त्यांचे होते. तर हा सगळा ओळख करण्यामध्ये खूप वेळ गेला. शेवटी जेव्हा सोशल वर्कर त्या परिवाराला भेटले तेव्हा अर्धवट माहिती मिळत गेली आणि तिकडच्या आजूबाजूच्या लोकांचा त्यांच्यावर जो संशय असायचा त्यामुळे माहिती पूर्ण दिली जात नव्हती. यासाठी बराच वेळ गेला. त्यानंतर हळूहळू मुलं ओपन अप व्हायला लागली आणि त्याच्यानंतर डिस्कशन सुरू झाली. आता इथपर्यंत थांबता येत नाही. आता एकदा समजलं की आता ही मुलं आहेत, या मुलांना मग शेवटी मोटिवेट करून ह्यांना आपण परत ह्यांची वैयक्तिक गरज प्रत्येकाची काय आहे ती शोधावी लागते. जे स्कूल ड्रॉपआउट्स आहेत त्यांना घेऊन त्यांना शाळेत परत नोंदणी करायची, त्यांना एज्युकेशनसाठी प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या इमोशनल नीड्स ह्याच्यामध्ये फार महत्वाचे. जसं तू मगाशी म्हणालीस तसं मानसिकतेची गरज ही फार महत्वाची होती. त्या भावनेने आपण विचार करायला लागतो. तर आणि रेग्युलर फॉलोअप्स असायचा. मग हे फॉलोअप्स कोणाबरोबर असायचे? आईबरोबर. त्या शाळेमध्ये विचारायला की हा मुलगा शाळेत कसा आहे, ते गार्डियन किंवा जे त्यांची आता काळजी घेतात त्या लोकांकडे, आणि त्या मुलाला असं सेपरेट सगळ्यांना दर आठवड्याला भेटलं जायचं आणि मगच आपल्याला कळतं की हा मुलाची खरंच नीट काळजी होते का हा मुलगा आता बराच बदलायला लागलाय का. या नेटवर्किंगमध्ये आपण आजूबाजूचे अनेक छोटे छोटे एनजीओज पण असतात त्यांचीही मदत घेतो कारण ते लोकल असतात आणि त्यांची मदत घेणं त्यांच्या भाषेमुळे आपल्याला खूप मदत होते आणि मग काउन्सिलिंग करणं काउन्सिलिंगचे सेशन्स जास्त वाढू शकतात. याबरोबर शेवटला आम्ही अजून एक करायला लागलो की रेक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज ठेवायला लागलो. म्हणजे आईला आम्ही महिन्यात एकदा त्या मुलाला घेऊन जायचो भेटायला जेलमध्ये आणि मग त्याच्यावर आईबरोबर वेळ काढला की मुलांचा आणखीन विश्वास या आमच्या संस्थेवर यायला लागला.
1: बरोबर. आणि कुठेतरी ती मुलं व्यक्त होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: आणि ते महत्वाचं काम या संस्थेच्या माध्यमातून झालंय. आता पुण्याच्या झोपडपट्टी भागातल्या मुलांसाठी तुमचा वस्ती सहभाग प्रकल्प हा काम करतो, तर हा प्रकल्प नेमका काय आहे आणि हा मुलांमध्ये कसा बदल घडवून आणत आहेत आणि तिथल्या मुलांच्या मानसिकतेत काही फरक झालेला जाणवतोय का?
0: हा वस्ती प्रकल्प जो आपण म्हणतोय तो हा पीएमसी वॉर्डचे आहेत. तर कॉर्पोरेशनच्या वॉर्ड्समध्ये काम केल्यामुळे आम्हाला थोडी मदत जास्त होते. या ह्याच्यामध्ये जे झोपडपट्टीचे विभाग आहेत औंध सिंहगड किंवा घोले रोड इथे आमचा फोकस आहे. तिथे आम्ही आरोग्य शिक्षण

0: स्वच्छता आणि यूथ मोबिलायझेशन आम्ही करतो. कारण आपण जेव्हा शिक्षण देतोय आणि आरोग्य बघतोय, पण त्याबरोबर तिकडची लोकल स्वच्छता ही करणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तिकडचे जर यंग मुलं आहेत, युवक आहेत, त्यांना मदतीला घेतलं तर हा जास्त प्रभावी होतो.
1: आणि खरं तर आरोग्य हा मूलभूत प्रश्न आहे.
0: बरोबर बरोबर. यासाठी आपण काय करतो तर तिकडे 58 कम्युनिटी मोबिलायझर्स आहेत. हा ही छोटी नाही आहे आकडा. तर एवढे 58 लोक ते कम्युनिटीमध्ये सतत सातत्याने फिरत असतात आणि या 58 लोकांवर 5 प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर्स आहेत. त्यामुळे आमच्याकडे हा कार्यक्रम असा राबवला जातो. CSR फंडिंग आहे प्लस PMC वॉर्ड्स आहेत. त्यामुळे शिक्षण, मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्य, स्वच्छता आणि बालविकास या महत्वाच्या क्षेत्रात आमचा उपक्रम हा चालू आहे. तरुण मुलामुलींसाठी हे डेव्हलपमेंटलचं काम आहे. आणि मुलं जेव्हा काम करतात त्यांच्याबरोबर पालक इन्वॉल्व्ह होतात. पालक इन्वॉल्व्ह झाले की समुदाय किंवा कम्युनिटी इन्वॉल्व्ह होते आणि ह्याच्यामुळे हा सकारात्मक असा बदल घडून येतो आणि हा आपला प्रवास तिकडचा सुरू आहे.
1: आणि खरं तर ही साखळी आणि त्या माध्यमातूनच समाजालाच याचा फायदा होतोय या सगळ्या गोष्टींचा. डॉक्टर, आता कोविड नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या, तर या काळात सामाजिक संस्थेसमोर निधी गोळा करणं हे सुद्धा खूप मोठं आव्हान निर्माण झालंय, तर या आर्थिक आव्हानांना तुम्ही सामोरं कसं जाता?
0: खरं तर प्रज्ञा, आम्हाला यामध्ये आम्ही फारच भाग्यवान ठरलो. कारण कोविडच्या काळात आम्हाला चांगलाच अनुभव आला. आमचे जे जुने ट्रस्टेड जे स्पॉन्सर्स होते त्यांनी आम्हाला मदत केली. कारण त्यांना लक्षात आलं की सोशल वर्क घरातनं बाहेर निघू शकत नाही, लोक कामाला बाहेर जाऊ शकत नाही, मग ह्या लोकांना खाण्यापिण्याची काय आपण मदत करताय. तर मुंबईतले अनेक स्पॉन्सर्स किंवा डोनर्स त्यांनी, म्हणजे जे स्पॉन्सर त्यांनी नवीन डोनर्स पण आणले आमच्यासाठी. आणि या लोकांनी तिकडेच न्यूट्रिशनल पॅकेज तयार केले आणि ते पाठवले. म्हणजे त्या काळात आपण बघायचो, आपण सुद्धा भाजी वगैरे घेतली की आपण दारातच ठेवायची आणि स्वच्छता करायची, तर ह्यांचा हे पॅकेट्स यायचे आणि ते प्रत्येक घराच्या बाहेर आम्ही सोशल वर्कर एक दिवस जाऊन नेऊन ठेवायचे. आणि ह्याच्यात आम्हाला नवीन देणगीदार पण मिळाले. यामुळे आमचा उपक्रम अधिक प्रभावी ठरला आणि अनेक कुटुंबांना ह्याच्यामुळे आधार मिळाला. आणि या काळात बेसिकली कोविड या काळात आम्ही त्यांना मदत केल्याबद्दल त्यांचा विश्वास आमच्यावर जास्त झाला
1: मुळात. आणि या काळात तुम्हाला सुद्धा ती मदत मिळाली हे कुठेतरी तुमच्या संस्थेची विश्वासार्हता म्हटली पाहिजे.
0: बरोबर.
1: 2026 संस्था आपल्या 50व्या वर्षात पदार्पण करते, तर या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून कोणती विशेष स्वप्न किंवा आगामी काही प्रकल्प आहेत का की जे राबवण्यात येणार आहेत?
0: जेव्हा कम्युनिटीचा योग्य पाठिंबा मिळतो तेव्हा सिस्टम जी असते ती अधिक मजबूत होतं आणि इव्हेंच्युअली मुलांचं संगोपन आणि संरक्षण आपोआपच सक्षम होण्याकडे मदत होते. भारतात 18 वयोगटातील संख्या एकूण अख्ख्या लोकसंख्येमध्ये जवळजवळ 38% आहे. तर लहान मुलांच्या काळजी, पोषण, शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेसाठी अनेक शासकीय योजना राबवल्या जातात आणि ह्याच्यातच आपले पॉझिटिव्ह चेंज होतच असतात. गव्हर्नमेंट खूप बऱ्याच ठिकाणी मदत करते आणि त्यांचे सस्टेनेबल जो गोल आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ह्याच्यात त्यांचा मोटो असा आहे की लीव नो वन बिहाइंड या आधारावर आहे. म्हणजे कोणीही मागे पडता कामा नये, सर्वांना समान संधी लाभली पाहिजे आणि प्रत्येकामध्ये काही तफावत दिसून आली नाही पाहिजे. म्हणूनच कास्टचे सक्रिय काम त्यात आहे. शिक्षण, आरोग्य, किशोरवयीन मुलांची विकास, बाल संरक्षण, उपजीविका या 5 क्षेत्रावर आमचं लक्ष भरपूर आहे. आमचं विजन असंच आहे की कास्टचं आपण विजन म्हटलं तर काय आहे, तर ते असं आहे की प्रत्येक बालकाला प्रतिष्ठेने सामावून घेणं आणि न्यायाने जगण्याची संधी मिळावी. आणि ह्याच्यासाठी आपण काय करतो तर CSR लँडस्केप मॅपिंग म्हणतो की म्हणजे रोज जाऊन उठून शोधायचं नाही, तर लँडस्केपिंगने काय कुठे कुठल्या पॉकेट्समध्ये गरज आहे हा मॅपिंग करावं आणि तिथे जाऊन आपण पोचावं. कोणत्याही बालकाचं भविष्य त्याच्या परिस्थितीवर अवलंबून राहता कामा नये किंवा कुठल्याही कुटुंबाला एकटं संघर्ष करायला लागू नये. प्रत्येक मुलाला ह्याला सुरक्षित समाजामध्येच आशावादी वातावरणामध्ये त्याची वाढ व्हावी अशीच कास्टची आता ह्याच्या पुढची नियोजन असेल.
1: अच्छा, आपण आता सुवर्ण महोत्सवी वर्षातल्या प्रकल्पाविषयी बोललो, तर आता सामान्य पुणेकर किंवा आमचे श्रोते या सुवर्ण महोत्सवी वर्षात तुमच्या कार्याला कशी मदत करू शकतात किंवा तुमच्याशी कसे जोडले जाऊ शकतात?
0: तू आता म्हटलंस त्याप्रमाणे कोविडच्या काळात लोकांमध्ये खूप बदल होत गेले. तेव्हापासून अजून एक चांगला बदल झाला म्हणजे लोक मदत करणे ह्याच्याकडे कल वाढला की आपल्याकडे आहे म्हणून दुसऱ्याला पण आपण मदत थोडी करावी याकडे कल खूपच वाढत गेला. तर जेव्हा दान करतो किंवा मदत करतो किंवा स्पॉन्सरशिप म्हटलं त्याच्याबरोबर

0: नाही, आपल्याला असंही दिसतं की आपल्याला कधीतरी कोणाच्या लग्न, वाढदिवस किंवा कोणाच्या स्मरणादिनाच्या निमित्ताने आपल्याला काही देणगी द्यायची असेल, तरी सुद्धा अनेक लोक कास्प या संस्थेला मदत करतात. फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे छोटं योगदान, 25 रुपये एवढं छोटं योगदान, ह्यामुळे सुद्धा आपल्याला मुलांच्या आयुष्यामध्ये एवढा बदल घडवू शकतो. आणि या देणग्या ज्या आहेत त्या ATG अंतर्गत कर सवलतीचा लाभ पण आपण मिळवू शकतो. हेच एक आहे. आणि प्लस आपल्याला लक्षात येतं की कास्ट ह्यामध्ये पारदर्शकता खूप आहे. एक मध्ये आम्ही उदाहरण बघितलं तसं, आम्हाला जे होतं तसं की एक फारच फेमस पर्सनॅलिटी आहे, तिने तिच्या लग्नामध्ये जाहीर केलं की मला काही गिफ्ट देऊ नका, त्याच्याऐवजी तुम्ही जे मला तुम्हाला जे काही गिफ्ट द्यायचे होते ते ह्या संस्थेला तुम्ही
1: वा
0: द्या.
1: क्या बात है.
0: त्यामुळे म्हणजे आपोआपच काही मुलांना मदत झाली.
1: आणि ते मदतीचे हात आपोआप येत आहेत.
0: बरोबर. आणि अनेक लोकांना त्याची माहिती मिळायला लागली.
1: पण यामागे मला असं वाटतं ना, कुठेतरी तो विश्वास तुम्ही संपादन केलाय.
0: 50 वर्ष राहिल्यामुळे नक्कीच. आणि हळूहळू काम ही सुरुवात झाली. आणि महत्वाचं म्हटलं तर पारदर्शकता. आपण जेव्हा कुठे काही दान करतो तेव्हा आपल्याला माहिती पण असलं पाहिजे की आपला पैसा कुठल्या दिशेने चालला आहे, तो बरोबर पोचतोय की नाही, हे फार महत्वाचं आहे.
1: मुळात त्याची गरज आहे का हे सुद्धा समजणं तितकंच महत्वाचं वाटतं.
0: बरोबर.
1: डॉक्टर, आता तुमच्या मदतीनं किंवा या संस्थेच्या मदतीनं शिकलेलं एखादं मूल आज जेव्हा मोठ्या पदावर काम करताना दिसतं तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी किती समाधानकारक असतो, किंवा एखादा असा प्रसंग जो तुमच्या मनात कायमचा कोरला गेलाय असं सांगता येईल का?
0: आमचे स्पॉन्सर्ड मुलांपैकी अनेक जण फार मोठ्या पोझिशन्सवर, मोठ्या पदांवर आहेत, समाजामध्ये मानाच्या आणि जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. आम्हाला बऱ्याच, जर म्हटलं तर देश म्हटलं तर नेदरलँड्स, जर्मनी, अमेरिका, इकडनं बरेच आमची मुलं आहेत. आणि ते प्रत्येकजण, प्रत्येक कुटुंब जवळजवळ 2 ते 3 मुलांना मदत करते. ही जवळजवळ एक साखळीच तयार झाली आहे. आणि या उपक्रमातनं हातभार आम्हाला मिळतोय. हीच बाब आमच्यासाठी फार मोठी प्रेरणादायक आहे आणि पुढे जाऊन जोमानं आम्हाला काम करण्याला आम्हाला प्रोत्साहित करतं. एक उदाहरण म्हणजे, नाव मी इथे घेऊ शकत नाही पण ते आज आहेत, ते एका महत्वाच्या आणि मोठ्या पदावर आहेत. तर जरी ते डायरेक्टली आम्हाला मदत नाही केली तरी सुद्धा ते जेव्हा जेव्हा संधी मिळते ते तेव्हा तेव्हा त्या लोकांना, त्यांच्या ओळखीच्या लोकांना सांगतात की ही संस्था इथे मला माहिती आहे, कारण त्यांना स्वतःला खूप फायदा झाला होता. आणि म्हणून ते इतरांना सांगतात की तुम्हाला मदत करायची, ह्या संस्थेसाठी मदत करा, किंवा ATG बेनिफिट्स मिळत आहेत तर इथे करू शकता तुम्ही. आणि ही जी मोठी जी आहेत मुलं झालेली, हे एक एक छान गोष्ट आहे की जरी त्यांचे सोशल वर्कर आता रिटायर झालेत तरीसुद्धा ते त्यांना कनेक्शनमध्ये, ते त्यांच्याशी बोलतात आणि आम्हाला त्यांच्याकडनं, त्या सोशल वर्करकडनं कळतं की आज ही मुलं काय करतात, त्यांना कुठलं बक्षीस मिळतं. तर तुला लक्षात येत आहे का की सोशल वर्कर हा खूप इंटिग्रल पार्ट आहे यामध्ये. आणि आमच्या इकडे आमच्या नशिबानेच खूपच आम्हाला चांगले सोशल वर्कर आतापर्यंत मिळाले.
1: आणि डॉक्टर, ही किती सकारात्मक गोष्ट आहे की आपल्याला ज्या संस्थेचा फायदा झालाय त्याचं सुद्धा ऋण फेडण्याची कुठंतरी या माध्यमातून आपल्याला संधी मिळते.
0: बरोबर.
1: आणि त्या माध्यमातून तो प्रयत्न केला जातोय.
0: त्यासाठी म्हणूनच मला असं वाटतं, म्हणजे हे आपल्याकडे आहेच, म्हणजे भारतीय लोकांमध्ये आहे की मला जर मदत मिळाली तर मला दुसऱ्याला पण मदत करावी आणि त्याच्यातनंच अजून लोकांना मदत करता येईल. तर ही चेन रिॲक्शन असते, ही फार मेंटेन करणं महत्वाचं आहे.
1: आणि ती सकारात्मकता कुठेतरी समाजात निर्माण होते आणि प्रत्येकजण त्यासाठी प्रोत्साहित होतो, ही चांगली गोष्ट आहे. माणुसकीची ही साखळी अधिक घट्ट करण्यासाठी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल?
0: तर एखाद्या मुलाचं आपण शिक्षण करतो किंवा पोषण किंवा प्रयोजन करतो, स्पॉन्सरशिप करतो, त्या मुलापुरतं आपण हे मर्यादित नसतं. आपण इतका म्हणजे मायक्रोस्कोपिक विचार करू नये, कारण आपण जेव्हा हे करतो तेव्हा आपण त्या मुलाबरोबर, त्या कुटुंबावर, त्या शाळेवर आणि त्या समाजावर आपण पण मदत करत असतो.
1: बरोबर.
0: हे लक्षात घ्यावं. आणि यामुळे शिक्षित आणि सक्षम मुलं आपण तयार करतो. शेवटी कुठल्याही जो देश आपल्याला तयार होतो तेव्हा जर मुलं स्ट्रॉंग असतील तरच तो देशही स्ट्रॉंग होतो, हे आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे जेव्हा सकारात्मक हा बदल झाला तर चांगली साखळी निर्माण होते. आणि याला सोशल वर्कमध्ये आपण रिपल इफेक्ट म्हणतो, म्हणजे एका ठिकाणी जेव्हा हा इफेक्ट येतो तो पुढे पुढे पुढे जात असतो आणि आपण एक मास पॉझिटिव्हिटी तयार करतो आपल्या समाजामध्ये. तर मला असं वाटतं हे प्रत्येकाला, त्यासाठी श्रीमंत, गरीब किंवा फिलॅन्ट्रॉफिस्ट होण्याची गरज नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीमध्ये सुद्धा मदत करू शकतो.
1: वा डॉक्टर, आजच्या या संवादातून एक गोष्ट नक्कीच पटली की मदतीचा हात छोटा असो

0: किंवा मोठा, तो एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि ही संस्था करत असलेलं हे ज्ञानदान किंवा जीवनदान खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप आदर्श आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेरणादायी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. थँक्यू प्रज्ञा.

श्रोते हो, आपण कास्प कम्युनिटी अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम या संस्थेची 50 वर्षांची वाटचाल याविषयी संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर अनिता जोशी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते विनायक मोरे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची।

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्याय अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. श्रोते हो, संकल्प हा जो शब्द आहे त्या संकल्पातलं जे पहिलं अक्षर आहे ते पहिलं अक्षर सातत्याशी निगडीत आहे. मराठी भाषेची ही अत्यंत सुंदर प्रक्रिया आहे की ज्यामध्ये सौ हे जे अक्षर आहे ते कन्सिस्टन्सी दाखवतं, सातत्य सांगतं. म्हणून संशोधन असा शब्द तुम्ही म्हणालात की संशोधनामध्ये खंड नाही, संशोधन म्हणजे चालूच राहणार ते, संस्था म्हणजे चालूच राहणार ते, संशय म्हणजे चालूच राहणार. हे सगळे सौनी सुरू होणारे जे सगळे शब्द आहेत हे शब्द या पद्धतीनं काम करतात. आणि त्यामुळे संकल्प हा जो शब्द आहे तो तसाच आहे. कल्पना सातत्यानं सुचत जाण्याची प्रक्रिया म्हणजे संकल्पाची प्रक्रिया. आणि 1983 साली विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी MIT स्थापन केल्यानंतर संस्थेला मोठं करणं, कॉलेजला मोठं करणं, त्याचं विद्यापीठ होणं, मग ते विद्यापीठ डीम्ड विद्यापीठ असणं, मग त्याच्यानंतर आता गेल्या काही वर्षांमध्ये ऑटोनॉमस विद्यापीठ होणं, मग एक विद्यापीठ नाही तर त्याची 6 विद्यापीठं होणं. बरे शैक्षणिक काम करत असताना आळंदीच्या नदीकिनारी इंद्रायणीतली घाण बघून तिथे स्वच्छता मोहीम राबवणं, तिथे घाट बांधणे, तिथे लांबणं आळंदी कुठे कळलं पाहिजे

अशा पद्धतीने गरुड स्तंभ तिथे मोठा उभा केलेला आहे. खांद्यावरती पताका घेतलेली आळंदी आहे असं वाटतं. त्याच्यानंतर स्वतःच्या गावामध्ये लातूरला रामेश्वर रुई इथे रामेश्वराच्या कृपेने श्री रामाचं मंदिर जे आक्रमकांनी पाडलं होतं ते परत बांधलं. पण ज्या आक्रमकांनी ते पाडलं त्या मुस्लिमांची मशीद आणि दर्गा त्याचाही जीर्णोद्धार केला. त्याचबरोबर तिथे बुद्धविहार बांधला. त्या ठिकाणी गोपाळ बाबा मंदिरापासून दर्ग्यापर्यंत नदीवरनं पूल बांधला. त्याला राम रहीम सेतू असं नाव दिलं. नेपाळला भूकंप झाला तर तिकडे जाऊन 120 घरं बांधून दिली आणि त्या 3 नगरांना नावं दिली. मात्र संत ज्ञानेश्वर नगर, संत तुकाराम नगर आणि भगवान गौतम बुद्ध नगर. ते कमी पडलं की काय, बिहारला, लातूरला भूकंपाच्या वेळी भारतामध्ये MIT कडनं गेलेली मदत आहे. आत्ता माणा गावामध्ये म्हणजे भारतात शेतांचं पहिलं गाव जे आहे त्या माणा गावामध्ये सरस्वतीचं मंदिर बांधलं. मला असं वाटतं अजूनही काही गोष्टी राहिल्या असतील. परंतु 1983ला हे सर्व करत असताना या अनेक उपक्रमांची प्रक्रिया चालू राहणं आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती की शेवटी लोणी काळभोर येथे पुण्याजवळ 40 मिनिटांवरती जगातला सगळ्यात मोठा डोंब बांधलेला आहे. डोंब घुमट, विश्वशांती घुमट, त्याचं नावच संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली विश्वशांती सभागृह असं आहे, जिथे ब्रॉन्झ पुतळे 11 फूट असलेले सर्व शास्त्रज्ञांचे आणि सर्व धर्मनेत्यांचे, आतल्या बाजूला सगळे धर्माचे नेते आहेत, बाहेरच्या बाजूला सगळे शास्त्रज्ञ आहेत. आणि विवेकानंदांचं ते स्वप्न होतं की सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी टुगेदर विल ब्रिंग हार्मोनी अँड पीस टू मॅनकाइंड. ते अशा पद्धतीनं पुतळ्यांच्या माध्यमातून करार सरांनी ते साध्य केलं आहे. आज पुण्यातले अनेक लोक आयफेल टॉवर बघून येतात जो सगळ्यात उंच आहे म्हणून बघितला जातो, किंवा अनेक जगभरातल्या गोष्टी बघून येतात. त्यानं जर मी विचारलं की तुम्हाला जगातला सगळ्यात घुमट भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, पुण्यात आहे आणि 40 मिनिटांवरती आहे पुण्यापासून, तर पुण्यातल्याच लोकांना ते माहिती नाही मला असं वाटतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया जी आहे ना ती या संकल्प या शब्दाबरोबर येते आणि म्हणून ते सौ अक्षर सातत्यानं आम्हाला विश्वनाथ कराड यांच्या कार्यामध्ये आढळतं. म्हणून त्यांचा अत्यंत एक आवडता अभंग या निमित्ताने सतत त्यांच्या बोलण्यामध्ये येत असे येतो आणि तो आहे, सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, येथे अलंकार शोभती सकळ भावबळे फळ इच्छेचे ते, अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, तुका म्हणे नाही चालत तातडी तेथे प्राप्त घडी आल्या विना. मला असं वाटतं की हा अभंग करासरांचा आवडतो, याचं कारण तो सत्य संकल्पाचा दाता नारायण ही भूमिका घ्यायची, मनाद समाज हिताचा विचार करत आपल्या कामाला सुरुवात करायची. आणि आज ज्या सुखानं वारकरी आळंदीच्या घाटावरती झोपतात त्यावेळेला आळंदी नगर परिषद म्हणा किंवा देवस्थान म्हणा यांच्या मनामध्ये ही कल्पना नव्हती आली. ती कल्पना आली कराड सरांच्या मनामध्ये आणि ती त्यांनी राबवली त्या ठिकाणी. तसेच सगळ्या ठिकाणी हा अशा प्रकारचा आनंद तृप्तीचा पूर्ण मनोरथ सकळ मनोरथ पूर्ण झाल्याचा आनंद कराड सरांनाही मिळतो आणि तुम्ही जेव्हा भेट देता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे हे खरंच आहे की सरांनी इच्छा केली आणि नारायणांनी पूर्ण केली, यातूनच या गोष्टी घडत गेल्या असाव्यात याची खात्री आपल्याला तिथल्या लहरींवरनं येत राहते. असो आधी तो आपण अभंग ऐकूया, सत्यसंकल्पाचा दाता नारायण.

सरांच्या मुखातून हा संदर्भ ऐकला की मला नेहमी जळगाव एस टी स्टँडवरती रात्री 1:30 शेवटच्या एस टीसाठी मी उभा होतो आणि तिथल्या मॅनेजरला विचारलं, एस टी वेळेवर आहे का? तर तो म्हणाला, वेळेवर येणार ते काय घड्याळ आहे. मला त्या उत्तराची गंमत वाटली, म्हणून म्हटलं, नाही मी थोडा घाईत आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. त्याच्यावरती त्या डेपो मॅनेजरचं उत्तर होतं, म्हणाला, साहेब घाईला पण वेळ लागतो. मला ही घाईला पण वेळ लागतो ही संकल्पना इतकी आवडली, मला तो संदर्भ ह्या जगद्गुरूंच्या अभंगामध्ये आठवतो. आणि कराडसर जेव्हा जेव्हा म्हणतात की होईल होईल काम, वर्करने असं वाटतं की कराडसरांची संकल्पना अशक्यप्राय आहे, पण ते घडतं. ह्याचं कारण सर म्हणायचे, सत्यसंकल्पाचा दाता नारायण. मग मी काही चुकीचं कर्म करत नाही आहे, मी समाज हिताचं कर्म करतो ज्यात माझा काडीचाही स्वार्थ नाही आहे. आळंदीला घाट बांधून मला काही मिळालं नाही, एवढा मोठा घुमट बांधून मला काही मिळालं नाही. माणा गावामध्ये सरस्वतीचं मंदिर बांधलं, सगळ्या सरस्वती मंदिराची जी दानपेटी आहे तो सर्व पैसा माणा गावाच्या सुधारणा प्रकल्पासाठी विकासासाठी आज वापरला जात आहे. इथे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटची संकल्पना नाही आहे. मला काय मिळालं माझ्या इन्व्हेस्टमेंटवरती, तर ते आहे समाधान. आणि ते समाधानाचा अलंकार घेतलेला आहे कराड सरांनी, म्हणून मला असं वाटतं की हा अभंग अत्यंत महत्त्वाचा.

0: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआय च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरातलं सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीतकार आहेत शांता शेळके.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या स्वरातलं सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीतकार होत्या शांता शेळके.
1: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती

0: माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: आता ऐकूया सलील कुलकर्णी यांच्या स्वरातलं गीत. हे संगीतबद्ध केलंय संदीप खरे यांनी आणि रचलंय सुद्धा संदीप खरे यांनीच.

श्रोते हो, आत्ताच आपण सलील कुलकर्णी यांच्या स्वरातलं गीत ऐकलं. हे रचलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं संदीप खरे यांनी. श्रोते हो, आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. 10:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत स्थानिक निवेदनं. पहिलं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तीबद्दलचं. त्यांचं नाव आहे नागोराव भाऊराव रांजणे, वय 43 वर्ष. त्यांचं वर्णन याप्रमाणे: चेहरा उभट, अंगाने सडपातळ, नाक बसके आणि डोक्याचे केस काळे पांढरे आहेत. उंची 6 फूट. त्यांच्या पायात चप्पल आणि बरोबर मोबाईल आहे. हे त्यांच्या चोंधवाडा पाटील भुगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे इथल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. हे व्यक्ती आढळल्यास किंवा त्यांच्याबद्दल माहिती असल्यास बावधन पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड शहर इथे संपर्क साधावा. पुढील निवेदन आहे मयत व्यक्तीबद्दलचं. इसम नामे नारायण माणिकराव नांदगे, पत्ता माहीत नाही, वय अंदाजे 70 वर्ष. हे दिनांक 16 मार्च 2026 रोजी 12:30 ममता हॉटेल मनपा बिल्डिंग शिवाजीनगर पुणे येथे बेशुद्ध झाल्याने उपचाराकामी ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणले असता डॉक्टरांनी सदर पेशंट यांची तपासणी करून दिनांक 17 मार्च 2026 रोजी रात्री 3:30 मयत झाल्याचे घोषित केले आहे. त्यांचं वर्णन याप्रमाणे: त्यांचं वय अंदाजे 70 वर्ष, उंची अंदाजे 5.2 फूट, नाक सरळ, डोळे बंद, तोंड बंद, डोक्याचे केस काळे पांढरे, शरीरावर कोणत्याही प्रकारचे मारहाणीची किंवा संशयास्पद खुणा दिसून येत नाहीत. या व्यक्तीबद्दल काही माहीत असल्यास आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. यानंतर दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे मनोबल प्रवेश परीक्षा 2026 याबद्दलचं हे निवेदन आहे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असते. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास व संस्कार यावर भर देते. संस्थेत सध्या देशभरातील विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून या संस्थेच्या वतीनं प्रवेश परीक्षा 2026 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन व निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. प्रवेश परीक्षेचे थोडक्यात तपशील. परीक्षेची तारीख 5 जून 2026, अंतिम नोंदणी तारीख 1 जून 2026. संपर्क क्रमांक आहे 90 67 111 597. संकेतस्थळ आहे www.deepastambh.org www.deepastambh.org. दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे, या शाळेत गेली 35 वर्षे अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध असून याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादी शिक्षण दिले जाते. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे महासचिव माननीय श्री दत्तात्रय पोपट जाधव यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता इयत्ता 1 ते 7 प्रवेशासाठी पालकांनी मुख्याध्यापिका सौ मंगल खुंटे यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 96 57 82 83 63. श्रोते हो, स्थानिक निवेदन आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हिंदी चित्रपट संगीतात सुरुवातीचं गाणं होतं हम आपके है कौन या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. श्रोते हो, आज ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त हिंदी चित्रपट संगीतात ऐकूया त्यांनी भूमिका केलेल्या काही चित्रपटातली गाणी. यानंतरचं गाणं कुछ कुछ होता है या चित्रपटातलं.

0: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
1: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आने बचा के क्या करेगा?
2: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
0: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकार

विषयी बोलूयात. यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे. यहां

श्रोतेहो रिमा लागू, प्रत्येक यशस्वी हिंदी चित्रपटामध्ये नायक नायिकेच्या आईच्या भूमिकेत ते असत. सहकलाकार तरीही प्रभावी अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य. ऐकूया हम साथ साथ है या चित्रपटातलं गाणं.

1989 चा मैंने प्यार किया, सलमान खान अर्थात प्रेमची आई म्हणजे रीमा लागू. ऐकूया मैंने प्यार किया चित्रपटातलं गाणं, एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.

येस बॉस या चित्रपटातला या गाण्याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 11 वाजतायत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये अर्पिता वैशंपायन यांचं उपशास्त्रीय गायन, सुरुवातीला मिश्र देस ठुमरी.

अर्पिता वैशंपायन यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकत आहात. आता ऐकूया काफी होरी. तबल्यावर साथ देत आहेत माधव मोडक, हार्मोनियमवर आहेत राजीव तांबे.

0: अर्पिता वैशंपायन यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकलं. तबल्यावर साथ संगत केली होती माधव मोडक यांनी. हार्मोनियमवर साथ दिली होती राजीव तांबे यांनी. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, ह्या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं, म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटतं, ये तुम क्या जानो विराज बाबू.
3: हो हो हो, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
4: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
1: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहत

तो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टींचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचूया, मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 11:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

कार्यक्रमातलं पहिलं गाणं जुडवा या चित्रपटातलं कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात देव कोहली यांची शब्दरचना.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतरचं गाणं दिवाना मस्ताना या चित्रपटातलं, उदित नारायण, विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांचा स्वर, आनंद बक्षी यांची गीतरचना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं दिलवाले या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना.

कार्यक्रमातलं शेवटचं गाणं रंगीला या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात मेहबूब यांची गीतरचना ए आर रहमान यांचं संगीत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. सहक्षेपित करत आहोत वनिता मंडळ आमच्या मुंबई केंद्रावरून. यामध्ये इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य या विषयावर सुप्रिया जाधव यांची मुलाखत आणि वाचलेलं छानसं डोह या पुस्तकाविषयी चित्रा आव्हाड यांचं मनोगत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्त्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोते, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात MA पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी

0: बीएड पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती के सी गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशनमध्ये, म्हणजे संभाषण करण्यात, नेमकी अडचण कुठे येते?
1: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडेंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ॲक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ, आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
0: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ, आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
0: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं, शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
1: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरीसुद्धा घरामध्ये छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचं आहे. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे. घरातील, कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ, हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
0: अनेक वेळा शब्द माहिती असतात, पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
1: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता, कर्म, क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता, क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल, यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
0: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील, म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
1: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग.

0: तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचं तुम्ही संकोच बाळगायचा नाही आहे. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
1: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला कीच विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले, म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
0: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, ह्या गोष्टींचं प्राथमिक ज्ञानसुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
1: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
0: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचं आहे वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निकसुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचेत. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
1: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात, किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
0: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की तुम्ही ॲक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एकावेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. ॲन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चारसुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
1: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही.

0: तर या लिसनिंग आणि स्पीकिंग ह्याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तरं तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाहीत. तर या लिसनिंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
1: लिसनिंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिसनिंगमुळेच म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिसनिंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ॲक्टिव्ह लिसनिंगमुळे समजतात.
0: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
1: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता. स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं, प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
0: आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते. कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
1: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
0: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी ही महत्त्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही. फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
1: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठलं तरी एक छोटं

0: थोडासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनटं बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणाला तसं म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे वोकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचं आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत

0: एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचंय आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तुम्ही म्हणालात तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत. या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंटमधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाही आहेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: अगदी बरोबर, पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
0: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्त्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग वाचन ही किती महत्त्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा, कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचण्याबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की

0: वोकॅबलरी हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो. उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये, मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचं आहे?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात, मग अशावेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशावेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव पार्टिसिपेशन ते भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो, तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग 4 दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं, अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे, पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो, 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे पण नक्की करायचे, चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका, अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडंट इंग्लिश.
1: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर

0: सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते, धन्यवाद।
1: धन्यवाद।
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली।

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग, रूप, गंध, स्पर्श, नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो. त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहज स्फुरणं म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख ह्याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवाभिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलोय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलनशक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं

ओह, हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नरपोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध, ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतरं यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्या पुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगूआजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग ढोल लेझिम ह्याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्गचक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्त्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ज्ञांनी विवेचन केलंय. उदाहरणार्थ, आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे.
मोगरा।

फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरंच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत मालवत. ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे, पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावे पाठच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेग आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा. वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला ये. आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळंही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई दादा आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पोळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पोळत. मला स्मरते नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच गेल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक एकाला एक

0: असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळूवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळ आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1 वाजतायत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. पाच देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटे

गावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी CIFS चे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणु कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न

सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: मेसेज
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: महाराष्ट्र दिनी बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठेत 58,71,000 किलो रेशीम कोषची आवक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: बीड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जनगणना 2027 अंतर्गत घर सूचीकरण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं पार पडल्यानंतर आता प्रगणक घरी येऊन आपली माहिती नोंदवून घेणार आहेत. यावेळी नागरिकांनी शासनानं निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित 33 प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी. बीड जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी राहावा, यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजना तसंच विकास कामांना गती देण्याची सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 27 विभागांचा आढावा घेतला. दरम्यान सोनवणे यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासंदर्भातही आढावा बैठक घेतली. येत्या 15 ऑगस्टपर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण मार्गावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असंही त्यांनी सूचित केलं. बीड शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरातली रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं. बालेपीर परिसरात मशिदीजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रखडलेला रस्ता आणि नालीकामांबाबत तसंच अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासंदर्भातली मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. रखडलेली कामं 1 महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षानं दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी वरील धारूर घाट इथं वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत यावेळी चर्चा झाली. बीड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं. यावेळी 1209 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. बीड जिल्ह्यातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 2021 मध्ये बीड बाजार समितीत प्रथमच रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ सुरू केली होती. यावर्षी या केंद्रात 56,129 शेतकऱ्यांकडून 58,71,404 किलो रेशीम कोषची आवक झाली असून त्यातून 267,83,59,000 रुपयांची उलाढाल झाली आहे. बीड येथील विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी

0: केंद्र शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वरदान ठरला आहे. या केंद्राचं रूपांतर रेशीम पार्क मध्ये व्हावं अशा संदर्भातला विस्तारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती सरला मुळे यांनी दिली. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हप्ते न मिळाल्यानं गरिबांच्या स्वप्नातील घरांची बांधकामं अर्धवट अवस्थेत असून हक्काच्या निवाऱ्यासाठी लाभार्थ्यांना आता पावसाळ्याच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची भीती सतावत आहे. या गंभीर प्रश्नी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली असून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केली. केज तालुक्यातल्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला. बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवली. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसंच 5 लाख लिटर पाणीसाठा तलावाचं लोकार्पण करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:46 झाली आहेत. प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह, नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
3: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
2: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गाणं धडक 2 या चित्रपटातलं दर्शन रावल, जोनिता गांधी, रोचक कोहली यांच्या स्वरात, गुरुप्रीत सैनी यांची गीतरचना आणि रोचक कोहली आणि शरण रावत याचं म्युझिक.

आणि कार्यक्रमातलं दुसरं गाणं तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटातलं राघव आणि तनिष्क बागची यांच्या स्वरातलं हे सुंदरसं गाणं.

0: द नेक्स्ट वेवमध्ये पुढची गाणी आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाच्या माहितीनंतर.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
0: द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गाणं ॲनिमल या चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं, गरिमा यांची गीतरचना श्रेयस पुराणिक यांचं संगीत.

आणि आता ते पुष्पा टू द रूल या चित्रपटातलं गाणं श्रेया घोषाल यांच्या स्वरात, रकीब अलाम यांचे शब्द, देवी श्रीप्रसाद यांचं संगीत.

द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. या नंतरचं गाणं बागी फोर या चित्रपटातलं बी पारक आणि सिद्धांत मिश्रा यांच्या स्वरातलं हे गाणं आहे. समीर अंजान यांचे शब्द, सिद्धांत मिश्रा यांचं संगीत.

श्रोतेहो, पुढच्या गाण्याकडे वळण्यापूर्वी एक निवेदन. सध्या राज्यात तसेच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवतीये. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके आणि सैल सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड तेलकट तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी. सुरक्षित रहा, थंड रहा, इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.

0: याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामती येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचवते तेव्हा अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं अरुण दाते यांच्या स्वरात, वारा कांत यांची रचना, वसंत प्रभू यांचं संगीत.

0: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामतीत येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचू पाहते तेव्हा अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात राजा बढे यांची रचना, पु ल देशपांडे यांचं संगीत.

नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामती येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्यापर्यंत पोहोचवते तेव्हा अवश्य भेट द्या.

0: सलील कुलकर्णी यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 3:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.

0: तक।
1: गदर टू या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं होतं. सईद कादरी यांची गीतरचना, मिथुन यांचं संगीत. यानंतरचं गाणं पॅडमन या चित्रपटातलं अरिजित

पॅडमन चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं, अरिजित सिंग यांच्या आवाजातलं. कौसर मुनीर यांची गीतरचना अमित त्रिवेदी यांचं संगीत होतं. शेवटचं गाणं लुका छुपी या चित्रपटातलं.

0: लुका छुपी या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं करण शेंभी यांच्या स्वरात. निर्मन यांची गीतरचना होती, तनिष्क बागची यांचं संगीत होतं. याबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 3 वाजतायत. थोड्याच वेळात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार।

नीट पेपर त्रुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी 1 जण स्थापत्य अभियंता असून 1 जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून 3री भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेअर लेन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनूप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद 3र्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 वीत पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 26 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया सायंकाळी.

0: शुभ संध्या।
1: शुभ संध्या श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 5:30 झाले आहेत। या सायंकालीन प्रसारण सभेत मी पूजा बवले आपणा सर्वांचं स्वागत करते। आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता आम्ही सुरू करत आहोत। प्रसारण सभेच्या सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत।

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत मकडी या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत उपंगा पांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं. श्रोते हो, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, घरोघरी मुलांचा दंगा सुरू झालाय. हल्लीचं युग हे स्पर्धेचं युग आहे, कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. स्मार्टफोन, AI, तंत्रज्ञानाची प्रगती यामुळे आजकाल मुलं जास्त स्मार्ट झाली आहेत. हे जरी खरं असलं तरी शेवटी मुलं ती मुलंच. सुट्टी, खेळ, धमाल, मस्ती हे समीकरण कोणत्याही पिढीतल्या मुलांसाठी कायमच आनंददायी असतं, नाही का? चला तर मग आजच्या कार्यक्रमात ऐकूया जुन्या नव्या पिढीतील अशीच काही मुलांची धमाल मस्ती असलेली गीतं.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट होता ड्रीम गर्ल. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत. चित्रपट आहे ब्रह्मचारी.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:16 आणि 15 सेकंद झाले आहेत आणि आपण आस्वाद घेत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. आज या कार्यक्रमात आमच्या छोट्या दोस्तांसाठी जुन्या नव्या काळातील हिंदी चित्रपटातील काही धमाल मस्तीची गाणी आपण ऐकत आहात. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आदित्य नारायण यांच्या स्वरात, आनंद राज आनंद यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे, चित्रपट मासूम.

कार्यक्रमात यानंतर शान आणि आमिर खान यांच्या स्वरात प्रसून जोशी यांचं गीत, संगीत शंकर अहसान आणि लॉय यांचं, चित्रपट तारे जमीन पर.

0: शान आमिर खान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे होतं प्रसून जोशी यांचं गीत. संगीत होतं शंकर एहसान आणि लॉय यांचं. चित्रपट तारे जमीन पर. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता ऐकूया एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की या प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
0: श्रोते हो, आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आमच्या बालदोस्तांसाठी आपण आस्वाद घेतलात मकडी, ड्रीम गर्ल, ब्रह्मचारी, मासूम आणि तारे जमी पर या चित्रपटातील काही गीतांचा. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आत्ताच आपण हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आमच्या छोट्या दोस्तांसाठी काही गीतांचा आस्वाद घेतलात. आता प्रसारित करत आहोत आमच्या युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. आजच्या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीनं आयोजित भारतीय ज्ञान व्यवस्था ऑलिम्पियाडमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रचना वाघ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.

0: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या रंग माझा वेगळा या सदरात भेटणार आहोत रचना वाघीला. रचनाविषयी ओळख करून द्यायची झाली तर ती सध्या संस्कृत विषयामध्ये पदवीचं शिक्षण घेते आहे आणि आत्ताच झालेल्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित IKS इंडियन नॉलेज सिस्टीम ऑलिम्पियाडमध्ये राज्यातून सर्वप्रथम क्रमांक मिळवून तिने उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. अभ्यासासोबतच प्रूफ रिडिंग आणि एडिटिंग सारखी कौशल्य ती आत्मसात करते आहे आणि त्याचसोबत डेस्टिनेशन नेचर आणि ज्ञानयात्री फाउंडेशन यांच्यासोबत पर्यटन शिक्षण या सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम देखील करते. तिच्याविषयी विशेष सांगायचं म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबरोबरच तिला बासरी वाजवायला देखील खूप आवडतं, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाला एक कलात्मक स्पर्श देखील आहे. चला तर मग आपण तिच्या संस्कृत विषयी, तिच्या कलेविषयी आणि तिच्या सगळ्या भाषेच्या आवडीविषयी, तिच्या प्रवासाविषयी जाणून घेऊयात. तुझं खूप मनापासून स्वागत रचना आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी भाषेविषयीच प्रश्न विचारेल की तुझ्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कशी

0: झाली आणि संस्कृत हा भाषा विषय तू अभ्यासासाठी कसा निवडलास त्याबद्दल काय सांगशील?
1: हा विषय म्हणजे आम्हाला 8वीत माझ्या शाळेत तिसरी भाषा निवडायचे पर्याय होते, तर त्यामध्ये आम्हाला जर्मन, संस्कृत आणि हिंदी असे 3 विषय निवडण्याचे मुभा होती. तर त्यामध्ये मला आधीपासूनच संस्कृत विषयाची खूप उत्सुकताही होती जाणून घेण्याची, म्हणजे कारण ती एक भारतीय भाषा आहे आणि सगळ्या भाषांची ती जननी म्हणून मानली जाते. त्यामुळे तिचा अभ्यास करणं किंवा तिच्यातून अभ्यास करणं यामध्ये जास्त मला रस होता, म्हणून मी संस्कृत हाच पर्याय निवडला. आणि मग पुढे 10वीपर्यंत आमच्या ज्या शिक्षिका होत्या, संपदा कुलकर्णी मॅडम म्हणून, तर त्यांनी आम्हाला संस्कृत विषयी इतकी गोडी लावली आणि इतकी आत्मीयता निर्माण केली आमच्या सगळ्यांमध्ये की म्हणजे संस्कृत ही का शिकली पाहिजे याच्याविषयी आम्हाला कुतूहल निर्माण करून दिलं त्यांनी. आणि त्या आम्हाला कायमच सांगायच्या की संस्कृत ही केवळ एक भाषा नसून ती आपल्या संस्कृतीचा एक आरसा आहे, ज्यामध्ये आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. मग तीच संस्कृती जपण्यासाठी पुढे संस्कृत मध्ये शिक्षण करायचा हा तेव्हाच ठाम निर्णय घेतला होता. पण मध्यंतरी कोरोनामुळे ज्या शैक्षणिक बदल होत होते जे सगळ्या क्षेत्रांमध्ये, त्यामुळे विज्ञान शाखेत 11वी 12वी केलं आणि मग नंतर परत पदवी शिक्षणासाठी सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये सविशेष संस्कृत या विषयाला प्रवेश घेतला.
0: वा क्या बात आहे. जसं मी तुझा परिचय देतानाच उल्लेख केला तो म्हणजे IKS बद्दल, इंडियन नॉलेज सिस्टीम ऑलिम्पायड मध्ये तुला प्रथम पारितोषिक मिळालंय आणि सगळ्यांसाठीच ही खूप आनंदाची बाब आहे, तर मग त्या स्पर्धेविषयी तू काय सांगशील आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं याबद्दल तुला कशी प्रेरणा मिळाली त्याबद्दल काय सांगशील?
1: आता जे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याचा प्रयत्न करतात त्याच्या अंतर्गत आमच्या महाविद्यालयातनं आम्हाला बऱ्याच स्पर्धा, विविध परीक्षा यांच्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणजे आमचे सगळे विभाग प्रमुख किंवा प्राचार्य सगळे कुठे कुठे स्पर्धा आहेत याची माहिती देतात आणि त्याचप्रमाणे त्याच्यात कसा भाग घ्यायचा आणि अभ्यास कसा करायचा याचंही मार्गदर्शन. त्यामध्येच एकदा केंद्रीय विश्वविद्यालय यांच्या मार्फत जी IKS ऑलिम्पियाड आयोजित केली त्याची माहिती मिळाली मला. मग त्याच्यात उत्सुकता आधीपासूनच होती की भारतीय ज्ञान काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले पैलू आणखी आहेत हे उलगडण्याची आधीपासूनच उत्सुकता होती. त्यामुळे या स्पर्धेत भाग घेतला आणि उद्देश एवढाच होता की यातनं काहीतरी नवीन शिकायला आपल्याला मिळेल आणि आपल्या ज्ञानात कुठेतरी भर पडेल, एवढाच त्या मागचा हेतू होता. म्हणजे त्यात बक्षीस मिळेल का नाही याचा विचारही मी तेव्हा केला नव्हता. आणि मग रजिस्टर केलं, पण आम्हाला प्रथम वर्षापासूनच आमच्या अभ्यासक्रमात IKS हा विषय होताच, त्यामुळे मला जास्त तयारी अशी विशेष करून करावी नाही लागली.
0: अच्छा.
1: म्हणजे तेच विषय सगळे होते आणि या परीक्षेत प्रामुख्याने प्राचीन भारतीय ज्ञानाविषयी त्याचे उल्लेख कुठे कुठे आढळतात किंवा त्यांची एक इंट्रोडक्शन स्वरूपाची माहिती जी आहे त्यावर आधारितच सगळे प्रश्न होते आणि ती एक MCQ पद्धतीची परीक्षा होती.
0: अच्छा.
1: याच्यात जर भाग घ्यायचा असेल तर त्यांची वेबसाईट आहे लिटिल गुरु म्हणून.
0: जसं तू म्हणालीस की या स्पर्धेसाठी वेगळी अशी तयारी नाही केली, तुम्हाला जो सिलेबस कॉलेजमध्ये आहे तोच सिलेबस तू या स्पर्धेसाठी अभ्यासला आहेस, पण जेव्हा तू राज्यात प्रथम आलीस तेव्हा तो क्षण तुझ्यासाठी कसा आहे आणि त्या क्षणानंतर कॉलेजचे जे शिक्षक आहेत, तुझ्या सोबतचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचा रिस्पॉन्स कसा होता, त्यांच्याविषयी त्या क्षणाविषयी काय सांगशील?
1: म्हणजे केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचं प्रमुख विद्यालय हे दिल्लीमध्ये, त्यामुळे मला जे बक्षीस मिळालं ते मला पोस्टाद्वारेच मिळालं. ते महाविद्यालयाच्याच पत्त्यावर आलं होतं, तर मग ते घेऊन मी घरी आले होते की मला काहीच कल्पना नव्हती की नक्की बक्षीस आहे का काय. फक्त एक पार्सल आलं होतं, मला वाटलं सर्टिफिकेट वगैरे असेल एखादं.
0: अच्छा.
1: मग ते मी घेऊन घरी आले होते आणि घरी आल्यावर जेव्हा उघडलं तेव्हा मग ते कळलं की अरे आपल्याला प्रथम बक्षीस मिळालंय त्याच्यात. मग तेव्हा मला आनंद तर वाटतच होता, पण त्याही पेक्षा जास्त मला म्हणजे माझ्या सगळ्या शालेय जीवनापासून ते आतापर्यंत जे जे गुरु किंवा जे शिक्षक मला लाभले त्याचबरोबरीने माझ्या आई वडील यांनी जे शिकवलं किंवा जे संस्कार केले त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक पूर्ण नाही म्हणता येणार पण एक छोट्या अंशी गुरुदक्षिणा रूपाने ते बक्षीस मिळाल्याचे भाव माझ्या मनात होते.
0: क्या बात आहे.
1: आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा मी महाविद्यालयात सांगितलं म्हणजे आमच्या प्राचार्यांना, आमच्या विभाग प्रमुखांना, तर त्यांना ते खूप माझ्यापेक्षा जास्त कदाचित त्यांना

0: आनंद झाला होता. म्हणजे मला तेवढा आनंद झालाच होता, पण त्याही पेक्षा एक समाधान लावलं होतं त्या वाक्यात. आपल्या यशामुळे आपल्या सोबतचे जेव्हा जास्त हॅप्पी होतात, आपले शिक्षक, आपली फॅमिली हॅप्पी होते, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं.
1: हो,
0: तुझ्यासोबत या स्पर्धेमध्ये आणखी कोणी मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते का? कॉलेजमधून किती विद्यार्थ्यांचा सहभाग होता या स्पर्धेसाठी?
1: कॉलेजमधून तसं बघायला गेलं तर एक 15-20 जणांचा सहभाग होता, पण त्यामधनं मी आणि माझी एक अजून मैत्रीण आहेत, आम्हाला दोघींना बक्षीस मिळालं. म्हणजे मला प्रथम आणि तिला द्वितीय असे बक्षीस मिळाले.
0: वा, क्या बात आहे. संस्कृत आणि भारतीय ज्ञानव्यवस्था याचा आजच्या आपल्या पिढीसाठी कसा उपयोग आहे याबद्दल तुला काय वाटतं, जर तू या सगळ्यामध्ये रिसर्च करते आहे तर?
1: संस्कृत आणि भारतीय प्राचीन विज्ञान असं जर बघायला गेलं तर आपलं जे प्राचीन भारतीय ज्ञान आहे तर ते प्रामुख्याने आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्येच बघायला मिळतं, आणि त्याची भाषा ही संस्कृत असल्यामुळे संस्कृतच्या आधाराने आपण म्हणजे त्यातले अनेक पैलू उलगडू शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला प्राचीन भारतीय ज्ञानाचे अनेक पैलू जर उलगडून बघायचे असतील तर आपल्याला संस्कृत भाषा येणं हे अति आवश्यक आहे, आणि त्यासाठी संस्कृत भाषा ही शिकावी सगळ्यांना.
0: तुझी ओळख करून देताना मी सांगितलं की डेस्टिनेशन नेचर या एका कन्सेप्टला घेऊन तू काम करतेस, तर मग याबद्दल काय सांगशील आणि याचा आणि संस्कृतचा कसा सहसंबंध आहे त्याबद्दल काय सांगशील?
1: डेस्टिनेशन नेचर बद्दल बोलायचं झालं तर ही माझ्या बाबांनी स्थापन केलेली एक संस्था आहे, ज्यामध्ये आम्ही विविध ऐतिहासिक स्थळी, भौगोलिक स्थळी किंवा निसर्ग सहली अशा विविध सहलींचे आयोजन करतो. आणि त्याचबरोबरीने आमच्या विविध स्पर्धाही असतात, म्हणजे स्पर्धा, प्रेझेंटेशन याही मार्फत आम्ही यांचंही आयोजन करत असतो. यातून मूळ असा उद्देश असतो की यातनं पर्यटनातून आम्हाला शालेय शिक्षणाचा कसा संबंध लावता येईल किंवा कसं आपण पर्यटनातनं शिकू शकतो, हा प्रामुख्याने आमचा प्रत्येक सहली मागचा उद्दिष्ट, आणि त्याच आधारे आमच्या बऱ्याच सहली आयोजन केल्या.
0: जसं तू बोलते आहेस की पर्यटन आणि शिक्षण याबद्दल संस्कृत मध्ये खूप काही वर्णन केलेलं आहे, तर मग तू या दोन्ही गोष्टींकडे कसं बघते आणि हे सांगत असताना तू लोकांशी कसा संवाद साधते किंवा या भाषेमधून तू काय काय निवडलं आहेस, काय काय लोकांना सांगितलं आहेस, तू याबद्दल लोकांशी कसा संपर्क केला आहेस त्याबद्दल काय सांगशील?
1: या दोन्ही संकल्पनांचा विचार करता, म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञान आणि पर्यटनातून शिक्षण याचा विचार करायला गेल्यास तर आपल्याला बघायला मिळतं की प्राचीन भारतीय ज्ञानात आता आपण उदाहरणार्थ एक जर घेतलं तर आर्किटेक्चर, तर त्यामध्ये प्राचीन भारतीय ज्ञानामध्ये बरेच ग्रंथ आहेत, जसं मयमतम आहे किंवा असे अनेक विविध ग्रंथ आहेत ज्यामध्ये भारतीय आर्किटेक्चर कसं होतं आणि कसं असलं पाहिजे याविषयी आपल्याला बरीच सविस्तर माहिती मिळते. आणि तेच प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर आपल्याला अनेक वास्तूंमध्ये ते बघायला मिळतं, जसं भुलेश्वरचं मंदिर आहे तिथेही बघायला मिळतं.
0: अगदी अगदी.
1: त्याचबरोबरीने रायगडवरचे जे वाडे आहेत म्हणजे शिवकालीन वाडे जे बांधलेले आहेत तर ते बघायला गेलं तर मयमतमच्या म्हणजे त्यांनी जे नियम घालून दिले मयमतम या ग्रंथामध्ये त्या ग्रंथाच्या अनुसरूनच ते वाडे बांधले गेले ते आपल्याला बघायला मिळतं. मग ते कुठेतरी आपण जाऊन त्याचा आत्ताच्या काळात जर अभ्यास करायचा म्हटलं तर आत्ताचं जे आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग वगैरे आहे त्यामध्येही त्याचा उपयोग होऊ शकतो, म्हणजे त्याच्यातनं आपण वेगवेगळ्या नवीन वास्तूंची निर्मिती करू शकतो आपल्या ज्ञानावर आधारित, की जे आत्ता जसं आपल्याला बघायला मिळतं की बऱ्याच ठिकाणी ज्या वास्तू बांधल्या जातात त्या काही कालांतराने कुठला म्हणजे जर सपोज भूकंप वगैरे आला तर त्यांना धक्का लाग, पण अजूनही आपण गड किल्ले बघायला गेलं तर ते अजूनही शाबूतच आहेत. तर मग ते का याचं उत्तर आपल्याला तिथे सापडू शकत, आणि त्याच आधारे जर आपण आत्ताच्या काळात जर बांधायला गेलो तर तसेच भक्कमपणे आपण वास्तू बांधू शकतो.
0: जसं तू मयमतमचा उल्लेख केला त्याचा रेफरन्स देत असताना मी सुद्धा काही गोष्टी वाचल्या आहेत की एखादी वास्तू निर्मिती करत असताना त्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स वापरले पाहिजे, कुठल्या खडकाची किंवा कुठल्या पदार्थाची लॉंग लास्टिंग जो काही त्याचा कालावधी असतो तो किती भक्कम असू शकतो, आणि याच शैलीचं आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. अगदी सिंधुदुर्गचा आपण उल्लेख आपण करू शकतो. तर मग असे वेगवेगळे रेफरन्स तुला कुठले सापडले आहेत त्या ग्रंथामध्ये, त्याविषयी काय सांगशील?
1: मी जेव्हा तो वाचला तर त्यामध्ये मला बऱ्याच प्रमाणात म्हणजे ऐतिहासिक वास्तू ज्या आपण बघतो त्यांचा कुठेतरी संदर्भ येतो.
0: कुठल्या कुठल्या वास्तूंचा संदर्भ तुझ्या वाचनात आले हे सुद्धा मला ऐकायला आवडेल.
1: हो नक्की. आपला पुण्याचाच मानाचा जो वाडा आहे म्हणजे शनिवार वाडा, त्याचं एकंदरीत जे बांधकाम

0: आहे, ते सुद्धा मयमतमनुसारच बांधलेलं आहे. त्यात सांगितलं त्याप्रमाणे रायगडवरचं पण आहे. आणि तशाच शैलीच्या विविध प्रकारच्या वास्तू अनेक गडकिल्ल्यांवर बांधले, जसं राजगडवर आहे, त्याचबरोबरीने भोरच्या जवळ रोहिडा आहे, तिथेही आपल्याला बघायला मिळतो. अशा बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख आत्ताच्या काळात सापडतात.
1: वा, खरं तर हे कुतूहल आपलं जिवंत राहिलं तर आपल्याला जुन्या काळामध्ये किती प्रगल्भ पद्धतीने त्या गोष्टींचा वापर असायचा याच्याविषयीचं एक वेगळं ज्ञान आपल्याला मिळत राहतं. त्यामुळे मला खूप छान वाटलं तुझ्याकडून हे ऐकून. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तू आत्ता ग्रंथांचा उल्लेख केलास आणि तुला प्रूफ रिडिंग, एडिटिंग या गोष्टी देखील आवडतात, तर मग प्रूफ रिडिंग बद्दल काय सांगशील? संस्कृत भाषेचं एक काही त्याची एक वेगळी शैली आहे, धाटणी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
0: संस्कृत भाषेचा जर विचार केला तर संस्कृत भाषेची धाटणी ही इतर भाषांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. कारण जसं आपण इतर भाषांचं व्याकरण बघायला गेलो आणि संस्कृत भाषेचं व्याकरण, तर यामध्ये खूप फरक असल्याचं आपल्याला आढळून येतो. म्हणजे संस्कृत भाषेत जर आपण आता अष्टाध्यायी घेतली तर त्यामध्ये सूत्रपद्धतीने व्याकरण सांगितले.
1: हो.
0: म्हणजे त्याचा आपण संदर्भ त्याच्या काळात जर बघायला गेलं तर अल्जेब्रामध्ये लावू शकतो. म्हणजे ते जर आपण ए बी आणि सी या व्हेरिएबल्सच्या फॉर्मॅटमध्ये ठेवलं
1: हाँ.
0: तर मग ते कुठेतरी आपल्याला अल्जेब्रा पण समजू शकतं आणि व्याकरणही समजू शकतं.
1: बर.
0: अशा दोन्ही गोष्टी त्यातनं आपल्याला समजूच शकतात. आणि त्याच आधारे अख्खं व्याकरण जे बनवलेलं आहे, म्हणजे निर्माण केलंय पाणिनी, त्याचा संदर्भ बघायला मिळतो. आणि प्रूफ रिडिंगचं बघायला गेलं तर आपल्याला खूप ठिकाणी असं दिसून येतं की काना मात्रा वेलांटी यांच्यात थोडाफार फरकाने अर्थ बदल होतो. हे आपल्याला मराठा इथंही दिसतं आणि त्याचबरोबरीन संस्कृत मध्येही दिसतं.
1: अगदी अगदी
0: मग त्या थोड्याफार फरकाने अर्थाचा अनर्थही होऊ शकतो.
1: अगदी
0: आणि त्या अनर्थाला टाळण्यासाठी, आणि जर अनर्थ घडला तर त्याचा कुठेतरी परिणाम त्यात जे सांगितलेलं आहे त्या भाषेनी, त्या शब्दांनी, तर त्यावर कुठेतरी तो परिणाम होतो आणि मग ज्ञानाचं जे ग्रहण होतं तेव्हा ते चुकीच्या,
1: पद्धतीने
0: हां,
1: होतं.
0: चुकीच्या पद्धतीने होतं. मग ते कुठेतरी टाळलं जावं आणि त्यातनं त्या ज्ञानाला इजा पोचू नये हा उद्देश आहे त्यामागचा. आणि
1: हा उद्देश फार महत्वाचा आहे की ज्ञानाला इजा पोहोचू नये याची काळजी आपण आपल्या पिढीनं घेणं खूप गरजेचं आहे.
0: हो,
1: आणि हे उत्तर मला खूप आवडलेलं आहे. नक्कीच आपल्याला ऐकणारे सगळे विद्यार्थी जे आहेत ते या गोष्टीचा विचार नक्की करतील की आपण जेव्हा विद्यार्थी दशेत असतो, मला असं वाटतं आपण प्रत्येक वेळेस विद्यार्थीच असतो, पण आपण जे वाचतोय किंवा आपण जे प्रूफ रीड करतोय किंवा आपण जे दुसऱ्यांना सांगत आहे त्या ज्ञानाला कुठेतरी इजा होऊ नये ही आपली जबाबदारी आहे. या भावनेतून आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा ती जास्त समर्पक असते
0: हो,
1: आणि ती जास्त
0: नक्कीच.
1: सुंदर होत जाते. जसं तू सांगितलंस की तू वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणांविषयी, भौगोलिक स्थळांना भेट देण्याविषयी बोलते आहेस, तर या सगळ्या सहली आपण जेव्हा आयोजित करतो किंवा आपण लोकांना हे काही सांगणार असतो तेव्हा कुठली काळजी आपण घ्यायला हवी आहे त्याबद्दल काय सांगशील? तुझा अनुभव कसा आहे?
0: काळजी अशी, विशेष करून ऐतिहासिक ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल तर त्याची आधी पूर्णपणे माहिती काढून मगच जायला पाहिजे तिथे. कारण आपण ज्या ठिकाणी जातोय तिथलं वातावरण, तिथला प्रदेश, याची माहिती आपल्याला असणं हे खूप गरजेचं आहे. कारण जर आपण एखाद्या ठिकाणी नदी किनारी जर पावसाळ्यात गेलो तर आपल्याला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तो धोका कुठेतरी टाळला जाऊ शकतो, यासाठी आपल्याला पूर्वतयारीसाठी आपल्याला तिथलं म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान असणं हे खूप गरजेचं आहे. आणि प्राचीन भारतीय ज्ञानाचा जर विचार करण्यात आला तर त्यामध्ये आत्ताच म्हणजे ऐतिहासिक, भौगोलिक हे जी ठिकाणं आहेत त्याचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तिथे आपल्याला काय काय बघायला मिळू शकतं, मग ते अगदी त्या स्थानाचा इतिहास असेल, म्हणजे ते कुणी बांधलं किंवा कुठल्या काळात त्याचं अस्तित्व उदयास आलं, इथपासनं ते तिथे काय काय सापडतं हे आपण आधी थोडीशी पूर्वतयारी केली, म्हणजे आपण जेव्हा तिकडे जाऊ बघायला तशी दृष्टी आपली निर्माण होते,
1: अगदी.
0: आपोआपच होते. आणि मग आपल्याला एक एक गोष्टी समजत जातात की अरे आपण हे आधी वाचलं होतं किंवा याचा आपण आधी अभ्यास केला होता, मग ही इथे ती तशी रूपाने आत्ता आपल्याला अस्तित्वात बघायला मिळते, असं बऱ्याचदा अनुभव येतो.
1: जसं तू सांगतेस की आपण जे वाचतो ते प्रत्यक्ष बघितल्यानंतर आपल्याला एक वेगळा अनुभव येतो, पण या सगळ्या आपल्या गप्पांमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं पुढे येते ते म्हणजे तुझा संस्कृत विषयी असणारा रिसर्चचा अप्रोच. तर मग वेगवेगळी शुभाषित असोत किंवा या सगळ्या गोष्टी असोत, तू संस्कृतच्या रिसर्चकडे आणि तुझ्या भविष्यातील अभ्यासाकडे कसं बघते? तुला कुठल्या प्रकारचा रिसर्च करायला आवडतोय आणि तू कुठला रिसर्च

0: केला आहेस त्याबद्दल काय सांगशील? माझा जो संस्कृतमधला रिसर्चचे जे विषय आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने मला करायला आवडतो ते म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च मला प्रामुख्याने करायला आवडतो. म्हणजे संस्कृतमध्ये जे प्राचीन भारतीय ज्ञान आहे त्याचा आत्ताच्या काळात कुठेतरी उल्लेख आपल्याला दिसतो, फक्त एवढंच की ते वेगळ्या पद्धतीने असत. म्हणजे आत्ता जर माझा एक, म्हणजे मी रिसर्च पेपर केला तर त्यामध्ये त्याचा विषय असा होता की वृक्षायुर्वेदाचं आत्ताच्या काळात काय अस्तित्व आहे.
1: बरोबर.
0: तर वृक्षायुर्वेद हा मूळ, बऱ्याच जणांना मी सांगितल्यावर अशी प्रतिक्रिया आली की वृक्षांचा आयुर्वेद, म्हणजे वृक्षांनी होणारा आयुर्वेदिक उपयोग, तर तो तसा नसून वृक्षांसाठीचा आयुर्वेद असा त्याचा अर्थ आहे हे मला वाचन केल्यावर कळलं.
1: वा,
0: म्हणजे आपण वृक्षांची काळजी कशी घेतली पाहिजे, किंवा त्यांना जे रोग होतात त्यांच्या
1: बरोबर.
0: रोगांचं निवारण कसं केलं पाहिजे, याविषयीचा अभ्यास किंवा याविषयीचे नियम हे आपल्याला ह्या एका आयुर्वेदाच्या या एका शाखेत बघायला मिळेल.
1: म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हा कृषी विभागाचा अत्यंत
0: हो
1: महत्वाचा मुद्दा आहे की वृक्ष आयुर्वेद याविषयी आपण कसं बघतो. आणि करिअरसाठी ही एक खूप मस्त वाट देखील आहे की ज्यांना पण निसर्गासोबत झाडांसोबत काम करायला आवडतं त्या माणसांसाठी हे क्षेत्र फार महत्वाचं आहे. त्यामुळे मला अजून जाणून घ्यायला आवडेल की याविषयीचा रिसर्च तू कसा केला आहेस, यासाठी कुठले संदर्भ ग्रंथ वाचलेत, किंवा याबद्दल जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तू काय संदर्भ सुचवशील?
0: हो नक्कीच. हा विषय तसा, म्हणजे बघायला गेलं तर आत्ताच्या काळात कृषी विज्ञान किंवा कृषी शाखेशी निगडीत होतो. आता तसं बघायला गेलं तर संस्कृत ही एक कला शाखेचा एक भाग म्हणू शकतो आणि
1: अगदी अगदी.
0: कृषी हे विज्ञान शाखेचं,
1: अर्थात
0: तर त्यामध्ये कुठेतरी साम्य आहे आणि
1: अर्थात आहे अर्थात.
0: तेच आपण पुढे वेगळ्या स्वरूपात आणलेलं आहे, तर त्याचा कुठेतरी संदर्भ म्हणजे संबंध कसा आहे हे आपण त्यातनं अभ्यास नक्कीच करू शकतो. मग आपण त्याच्यात काय काय बदल घडले किंवा कालांतराने त्यात नवीन काय अपडेशन्स आल्या किंवा आपण काय काढून टाकलं, म्हणजे आता काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलते, त्याप्रमाणे प्राचीन काळी जे वापरलं होतं ते आत्ताच्या काळात वापरलं जातं का तसं, आणि जर असेल तर ते कशा पद्धतीने वापरतो आपण, असा माझा प्रामुख्याने विषय होता. रेफरन्सेसचा मुद्दा घेतला तर मी सूरपाल यांनी रचलेला वृक्षायुर्वेद हा ग्रंथ जो आत्ता अस्तित्वात आहे त्याचं, म्हणजे तो प्रामुख्याने घेतला. त्याचबरोबर एशियन अॅग्री हिस्ट्री या संस्थेमार्फत एक हस्तलिखित प्रकाशित झालं, म्हणजे ते अगदी पहिलं वृक्षायुर्वेदावरचं हस्तलिखित आपल्याला बघायला मिळतं,
1: अच्छा.
0: तर त्याचाही रेफरन्स यामध्ये घेतला होता. आणि त्याचबरोबरीने चरक संहिता आणि अथर्ववेदातील काही भाग, म्हणजे
1: वा,
0: यामध्ये आपल्याला वृक्षायुर्वेदाबद्दल बरीच माहिती मिळते.
1: खरं तर हे सगळे रेफरन्सेस सुद्धा मी तुला यासाठी विचारले की आपल्याला जे पण विद्यार्थी किंवा आपले सगळे सोबती ऐकत आहेत त्यांना हे ऐकत असताना त्यांच्या आवडीचं काहीतरी वाचायला भेटेल आणि ते वाचल्यानंतर त्यांना पण छान वाटेल. हा रेफरन्स मी तुझ्या कार्यक्रमामध्ये ऐकला होता, त्यामुळे हे असे रेफरन्सेस मला खूप महत्वाचे वाटतात. तुझा जसा वृक्ष आयुर्वेदाविषयी बोलली तसं तू मगाशी सुभाषितांबद्दल पण बोलली, तर मग संस्कृत सुभाषित हा कला शाखेचा अत्यंत प्रिय विषय आहे कारण तो आपल्याला खूप ठिकठिकाणी खूप मदतीला, असा एखादी आपण वाचलेली ओळ आपल्याला अशी अचानक आठवते आणि ती खूप महत्वाची ठरते, तितकी सुभाषितांचा स्थान आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. तर मग तू काय सांगशील, भाषा आणि सुभाषित याकडे तू कसं बघतेस?
0: भाषा आणि सुभाषित असा जर विचार केला तर सुभाषित हे चांगली भाषा किंवा चांगली वाणी अशा अर्थी त्याचा, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ असा होतो. तर सुभाषितांमार्फत संस्कृत भाषेतनं जे ज्ञान दिले ते असं, ते नीती शास्त्रानुसार किंवा आपण जे वागलं पाहिजे आणि जे वागू नाही याविषयी जास्त प्रामुख्याने त्यात आपल्याला संदर्भ आढळतात,
1: अगदी.
0: आणि ते खूप सुस्पष्टपणे स्पष्ट करून सांगितले. त्याचबरोबर विविध उदाहरणांचाही वापर त्यात केलेला दिसतो. आणि माझा आत्ताचा जो रिसर्च पेपर होता त्यामध्ये असं होतं की संस्कृत सुभाषितांचा सायकोलॉजिकल टूल म्हणून कसा उपयोग होतो,
1: वा, क्या बात है.
0: म्हणजे त्यामध्ये आता जर आपण सुभाषित घेतलं एखादं तर त्याचा, म्हणजे आता एक उदाहरणार्थ सगळ्यांनाच माहिती असणारं जे सुभाषित आहे भगवद्गीतेत जे येतं, उद्धरेत उद्धर आत्मानं नात्मानं अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैन आत्मैव रिपुरात्मनः, हे जे सुभाषित आपल्याला भगवद्गीतेत पाहायला मिळतं, म्हणजे त्याचा विचार केला तर त्यातनं एवढंच, त्याची जर शिकवण बघायला गेली

0: जे सांगायचा प्रयत्न केलाय ते असं आहे की आपला उद्धार आपण स्वतःच केला पाहिजे, दुसरं कोणी येणार नाही. तर आत्ताच्या काळानुसार जर बघायला गेलो तर सध्या खूप प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं की बरेच जण सायकोलॉजिकल इश्यूज म्हणजे जे आहेत की जसं डिप्रेशन, एन्झायटी याचे बळी होताना आपल्याला खूप प्रमाणात आढळून येते. तर मग त्यांना कुठेतरी एक आधार देण्याचं काम हे सुभाषित करूच शकतं नक्की.
1: अगदी.
0: आणि ह्यासाठी मी एक डेटा कलेक्ट केला होता ज्यामध्ये मी लोकांना हे सुभाषित सांगितलं होतं आणि त्याचा अर्थ काय हेही तिथे स्पष्ट केलं होतं. आणि एकच सिच्युएशन दिली होती म्हणजे तर त्यासाठी असं दिलं होतं की आपल्या दैनंदिन जीवनातील जी घटना घडते की आता जर आपण एखाद्या गोष्टीत अडकलोय आणि आपल्याला मार्गच दिसत नाही तर मग आपण काय केलं पाहिजे, आपण तिथनं पळ काढला पाहिजे का तिथे विचार करत बसलं पाहिजे का पुढे गेलं पाहिजे का स्वतःची मदत स्वतः केली पाहिजे, असे चार पर्याय त्याला दिले होते.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर हे सुभाषित सांगितलं होतं त्याच्या अर्थासहित. आणि पुढे सेम घटना पुन्हा सांगितली होती तर त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच प्रमाणात फरक बघायला मिळाला. म्हणजे आधीच्या त्यांची जी प्रतिक्रिया होती आणि त्याचबरोबरीने सुभाषित वाचल्यावर जी प्रतिक्रिया आली यामध्ये खूप फरक बघायला मिळाला. आणि त्यातनं कुठेतरी त्यांना म्हणजे स्वतःला वाटलं असावं असा माझा एक अंदाज आहे की त्यांना वाटलं असावं की कुठेतरी आपण स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे. आणि म्हणजे सायकोलॉजिकल इश्यूजचा जर विचार केला तर स्वतःसाठी उभं करणं ही खूप मोठी आपण म्हणू शकतो की हे खूप मोठं चॅलेंज असतं त्यांच्यासमोर जे त्यातनं जात असतात. मग त्यासाठी हे प्रोत्साहन ठरू शकतं नक्की. असा उद्देश ठेवून की अशी कुठली सुभाषितं आहेत किंवा सुभाषितांचा नक्की असा उपयोग होऊ शकतो का हे सिद्ध करण्यासाठी किंवा हे शोधून काढण्यासाठी हा विषय निवडण्याचा प्रयत्न केला होता.
1: खरं तर हे फार फार विचार करण्याजोगं उत्तर आहे की सुभाषित, सायकोलॉजी आणि या सगळ्यामुळे माणसाचा जो थॉट प्रोसेसमध्ये होणारा जो काही बदल आहे हा आपला सगळ्यांसोबतचा सुरू असणारा प्रवास आहे की जो बदल माझ्यात झाला आहे तोच बदल समोरच्यामध्ये जेव्हा मी बघते तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह वाटतं.
0: हो नक्की.
1: आणि जसं तू म्हणालीस की हे आहे की वाचनानं माणूस कसा समृद्ध होत राहतो किंवा माणूस कसा प्रगती करत राहतो आणि डिस्ट्रॅक्शन्सकडे आपण कसं दुर्लक्ष करतो आणि ज्यावरती फोकस करायला पाहिजे त्याच गोष्टीवरती फोकस करणं हा या सगळ्या गोष्टीतून महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला जेवढे पण मित्रमैत्रिणी ऐकतायत त्यांना जर संस्कृतमध्ये वेगवेगळ्या गोष्टी वाचायच्या असतील किंवा त्यांना पण संशोधन करायचं असेल तर त्यासाठी म्हणून तू काय सांगशील?
0: मी एवढंच सांगू इच्छिते की आपल्याला जर काही मिळवायचं असेल म्हणजे कुठची शाखा असू दे किंवा कुठलंही क्षेत्र असू त्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्याला समृद्ध करण्यासाठी आणि त्याचबरोबरीने आपल्या देशाला समृद्ध करण्यासाठी कसा होऊ शकतो हे बघितलं पाहिजे. आणि त्याच संशोधनाचा जर म्हटलं तर यासाठी आपल्याला क ची बाराखडी जी आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रश्न पडले पाहिजे. का निर्माण झाली, कशी निर्माण झाली, केव्हा निर्माण झाली किंवा त्याच्या मागचं कारण काय हे शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपसुकच आपल्याला वाचन संशोधन याची आपोआपच गोडी वाढत जाते. ही गोडी वाढत गेल्यावर आपण आपोआपच त्यामध्ये रमत जातो. या प्रश्नांची उत्तर शोधायचा जर प्रयत्न केला तर नक्कीच संशोधनामध्ये खूप प्रगती होऊ शकते आपलीही आणि त्याचबरोबर आपल्या मार्फत आपल्या देशाची पण प्रगती नक्कीच होईल.
1: हे खूप महत्वाचं उत्तर आहे. जसं तू आत्ता म्हणालीस की आपलं रमणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण एखाद्या विषयाची आवड म्हणून एखाद्या गोष्ट आपण निवडतो. तर मग कार्यक्रमाचा अगदी शेवटचा प्रश्न मी तुला विचारू इच्छिते की तू तुझं संशोधन, संस्कृतचा अभ्यास किंवा प्राचीन शास्त्र आणि आत्ताच्या आधुनिक सगळ्या गोष्टी या बाबतीतचं तुझं स्वप्न काय आहे आणि संशोधनाकडे कसं बघतेस याबद्दल काय सांगशील?
0: मला या संशोधनाकडे किंवा आपली संस्कृती, भाषा या सगळ्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की यातनं म्हणजे मी ज्ञान मिळवलेलं आहे पण किंवा मिळवतीये पण त्याचा उपयोग जर आपल्या देशालाच होणार नसेल तर काय उपयोग आहे त्यांना. मग कुठेतरी त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशासाठी व्हावा एवढाच उद्देश ठेवून माझं संशोधन कायमच असेल आणि तेच करायला मला आवडेल.
1: वा, खूप मस्त. तुझ्याशी आज गप्पा मारून आणि तुझ्याशी तुझ्या सगळ्या संस्कृत भाषेबद्दलचा प्रवास, तुझ्या अचीवमेंट्स ऐकून मला खूप मनापासून छान वाटलं. नक्कीच

0: आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना हे ऐकताना खूप भारी वाटलं असणार याची मला खात्री आहे. तू आज आमच्यासोबत आलीस आणि आमच्यासोबत या सगळ्या गप्पा शेअर केल्यात, त्याबद्दल खूप मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, आजच्या आपण या संवादातून ऐकलं आहे की जिद्द, सातत्य, सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याच्या जोरावरती आपल्याला यश गाठता येतं. रचनाने अभ्यासाबरोबरच सामाजिक कार्य, नवनवीन संकल्पना ह्या सगळ्यातून एक खूप सुंदर समतोलाबद्दल आपल्याला सांगितलं आहे. तिचं यश हे केवळ वैयक्तिक नसून ती सगळ्यांनाच खूप प्रेरणा देते. पर्यटनातून शिक्षण ही कल्पना सगळ्या समाजासाठी खूप महत्वाची आहे आणि दिशादर्शक देखील आहे. आपल्यालाही तिच्या अनुभवातून खूप नवीन काही शिकायला मिळालं आहे, आपल्याला खूप नव्या दृष्टिकोनानं बघायला देखील मिळालेलं आहे. त्यामुळे रचना, तुझे पुन्हा एकदा खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. यामध्ये आज आपण ऐकलात रंग माझा वेगळा. या सदरात केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित भारतीय ज्ञानव्यवस्था ऑलिम्पियाडमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रचना वाघ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते होते धीरज केदारी. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात जगभरात सर्वत्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:59 आणि 38 सेकंद झाले आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: later, Sweden's highest honour for foreign heads of government. From Norway, Prime Minister will visit Italy as part of his five-nation tour to UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy. A high-level US industry delegation held discussions with Science and Technology Minister Dr. Jitendra Singh in New Delhi today. The deliberations were held on emerging opportunities for private investment and industry collaboration in India's nuclear sector. The delegation includes senior representatives from the US nuclear industry, business stakeholders and officials associated with India-US cooperation in civil nuclear energy and advanced technologies. The West Bengal government has constituted two inquiry commissions to probe the alleged institutional corruption and atrocities against women in line with its election promises. Chief Minister Shubhendu Adhikari announced the decision today after the proposal was approved by the state cabinet. Addressing the media, the Chief Minister said both commissions will begin functioning from the 1st of June. The Enforcement Directorate has arrested Aam Aadmi Party AAP leader Deepak Singla in an alleged bank fraud case. Earlier, the agency conducted searches in Delhi and Goa in the case against Singla and other Hawala operators this morning. It is alleged that he's handling the Hawala operations for the fund movement for the Aam Aadmi Party between Delhi and Goa and defrauded Oriental Bank of Commerce of more than 150 crore rupees. The government has said that refineries in the country are operating normally and India has sufficient crude inventories despite the ongoing West Asia crisis. Addressing an interministerial briefing in New Delhi today, Joint Secretary in the Ministry of Petroleum and Natural Gas, Sujata Sharma said there is adequate stock of petrol, diesel, LPG and natural gas, though panic buying of LPG has been reported in some areas due to rumours. Joint Secretary in the Ministry of Chemicals and Fertilisers, Aparna Sharma said, over 200 lakh metric tons of fertilizers are available across the country and there has been no change in fertilizer prices for the Kharif season. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर. तसंच आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 6:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:20 संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 6:30 साहित्य सौरभ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. यामध्ये आज आपण अनुप्रिता भाले हिनं डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत. निर्मिती सहाय्य निकिता फापाळ सादर करते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरची निर्मिती आहे. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये ऊस वाढीच्या अवस्था संगोपन आणि काळजी याविषयी डॉक्टर संतोष दत्तात्रय तळेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहोत. कृषीवाणी सदराचं पुनःप्रसारण आणि बाजारभाव. 7:15 एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांच्यावर. सादरकर्त्या पूजा बवले. 9:15 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9:00. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. हे सर्व कार्यक्रम आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10:00 फोन इन आपली आवड. सादर करते संजय भुजबळ. आता जाणून घेऊया उद्या मंगळवार दिनांक 19 मे रोजी प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयी. 5:55 गिरवाणवाणीमध्ये ऐकूया पारंपरिक गणेश अष्टकम मधुकर गोळवलकर आणि कुमुद मेहेंदळे यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन चिंतन या सदरात डॉक्टर प्र चिम शेजवलकर यांचे विचार आपण ऐकणार आहोत. 6:25 6:30 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयी माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदा यामध्ये योग आणि आपलं आरोग्य याविषयी

0: शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. सादर करते नरेंद्रकुमार ठाकूर. 6:50 परिसर यामध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा सादर करते विजय भुयार. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 7:00 आजचा विचार. मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकू शकाल 7:25. 8:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक. 7:50 8:40 आणि 10:10 सुगम संगीत. 9:00 आकाशवाणीच्या 90वीनिमित्त विशेष रूपक आकाशवाणीचं संचित हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करू. 9:30 फोन इन लोभ असावा. सादर करते संजय भुजबळ. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 वार्ताचित्र. 11:00 आणि 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रकाश साळुंके यांनी सादर केलेला राग भटियार आपण ऐकू शकाल. त्यांना तबल्याची साथ आहे माधव मोडक यांची आणि संवादिनीवर आहेत रोहित मराठे. 11:30 आम्ही यामध्ये सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शिका अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र. 2:45 आणि 2:30 श्रोतेहो आपण आस्वाद घेऊ शकाल नवीन हिंदी चित्रपट गीतांचा आमच्या द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात. 5:30 युववाणी यामध्ये मेन कॅरेक्टर एनर्जी स्वतःची गोष्ट स्वतः घडवताना लेखन मैथिली जगताप ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे आम्ही ती सहक्षेपित करू. 6:10 रूपरेषा. 6:30 ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश यामध्ये कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादर करते नयन पवार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये 20 मे जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने मधमाशी पालनातील रोजगाराच्या संधी याविषयी प्राध्यापिका रेश्मा कृष्णा माने यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तसंच कृषीवाणी सदराचं पुनःप्रसारण आणि बाजारभाव सादर करते धीरज केदारी. 8:00 आपण ऐकू शकाल आपला लाडका कार्यक्रम एक कलाकार. उद्याचा कार्यक्रम केंद्रित असेल अभिनेते गिरीश कर्नाड यांच्यावर. सादर करते आहेत ओंकार दीक्षित. 9:15 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 10:15 मंथन. हे सर्व कार्यक्रम आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 आपण आस्वाद घेऊ शकाल नभोनाट्याचा. यामध्ये रवींद्रनाथांच्या सहवासात याचा शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत. मूळ लेखन मैत्रेयी देवी. मराठी रूपांतर विलास गीते. आकाशवाणी रूपांतर आशा साठे. सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्ममध्ये प्रकाश साळुंके यांनी सादर केलेला राग ओडव बागेश्री आपण ऐकू शकाल. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं त्यांच्या नियोजित वेळेत प्रसारित तसंच सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमची आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामतीत येत आहे. दिनांक 19 मे रोजी 1

0: स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचवते तेव्हा अवश्य भेट द्या.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामतीत येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचवते तेव्हा अवश्य भेट द्या.
3: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
3: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
5: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
3: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून 12:00 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला 12:00 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:19 आणि 56 सेकंद झाले आहेत. यानंतर ठीक 6:20 मिनिटांनी संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: महोत्सवस्य अन्तर्जालीय पटलस्य उद्घाटने श्री गोयलः अग्रे गन्तुम् उत्साहः कदापि न न्यूनीभवति तथा च सर्वे अविरामं कार्यं कुर्वन्तु इति उक्तवान्।
1: भारत का बना हुआ सामान, भारत से दी हुई सेवाएं और अधिक तेजी से आगे बढ़े। हम संतुष्ट ना हो कि हम विश्व की सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अर्थव्यवस्था है, कभी संतुष्ट ना हो और आगे बढ़ा छलांग लेने की सोच। और क्या कर सकते हैं उसके लिए पूरे समय हमें सोचते रहना पड़ेगा, काम करते रहना पड़ेगा, नई चीजों को आगे लेके जाना पड़ेगा।
0: केंद्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्विट्जरलैंड देशस्य जिनोवा नगरे आयोजिते 79वें विश्व स्वास्थ्य सभायाः अनन्तरं विश्व स्वास्थ्य संगठनस्य महानिदेशकेन सह मिलितवान्। सामाजिक पटले स्वास्थ्य मंत्रालयेन उक्तं यत् श्री नड्डाः पुनः दृढीकृतवान् यत् वैश्विक स्वास्थ्य समता परिवर्तयितुं भारतस्य प्रतिबद्धता अस्ति इति। रक्षामंत्री राजनाथ सिंह अद्य वियतनाम दक्षिण कोरिया देशयोः यात्रायाम् अस्ति। सः वियतनाम देशस्य हनोई इत्यत्र संप्राप्तवान्। वियतनाम देशस्य प्रवासावधौ राजनाथ सिंह वियतनाम देशस्य राष्ट्रीय रक्षामंत्रिणा जनरल फॉन वॉन जियांग इत्यनेन सह द्वैपाक्षिकं वार्तालापं करिष्यति। सामाजिक अंतर्जालीय पटले मंत्री अवदत् यत् सः द्वैपाक्षिक संबंधानां व्याप्तिम् अधिकं विस्तारयितुम् उभयोः देशयोः भ्रमणार्थम् उत्सुकः अस्ति इति। सः अवदत् यत् सामरिक सैन्य सहयोगस्य गहनता, रक्षा औद्योगिक सहभागित्वस्य सुदृढीकरणं, समुद्रीय सहयोगस्य संवर्धनार्थं भारत प्रशांत क्षेत्रे शान्तेः स्थिरतायाः च प्रोत्साहनम् अस्य केन्द्रबिन्दुः भविष्यति। आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य आतिथेय चेन्नई सुपर किंग्स दलम एमए चिदंबरम क्रीडांगणे सनराइजर्स हैदराबाद दलम सम्मुखी करिष्यति। क्रीडायाः आरंभः सायं सार्ध सप्तवादने भविष्यति इति वार्ताः।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम।
3: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद। श्रोते हो, डॉक्टर धोंडोपंत मानवतकर हे कवी, गीतकार, लेखक, समीक्षक, चित्रकार, पत्रकार, संपादक, प्रकाशक अशा अनेक भूमिकांमधून कार्यरत असं व्यक्तिमत्व आहे। त्यांचे अंतरसाक्षी, रूपांतर, ओढाळ सुरांच्या देही असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत। डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या साहित्याला काव्ययात्री, काव्यज्योत, शुक्रतारा, बी रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, काव्यगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया। मानवतकर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
4: धन्यवाद, नमस्कार।
3: सर, निरनिराळ्या भूमिकेत तुम्ही कार्यरत आहात।
4: हो।
3: कोणती प्रेरणा तुम्हाला या सर्व भूमिका वठवताना असते?
4: खर तर माझा समाज हिताचा, समाज भान असलेला एक पिंड आहे। समाजाविषयी काहीतरी चांगलं करण्याची माझी इच्छा असते आणि साहित्यिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी हिरिरीनं भाग घेत असतो आणि त्याबद्दल मला आवड आहे। सामाजिक आवड आहे, साहित्यिक कार्यक्रमाची आवड आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे आणि या सगळ्या सामाजिक अस्मितेपोटी सगळं करत असतो। माझा तो पिंड आहे खरा खरा, हां, समाजाबद्दल चांगलं काही करण्याचा। आणि आई वडील असोत किंवा आजोबा असतील, यांनी सगळं समाजासाठी एक सामाजिक भान म्हणून बरंच काही काम केलेलं आहे। या काही सामाजिक जाणीवा, त्या जाणीवा जशाच तशा माझ्याकडे आलेल्या आहेत आणि म्हणून मग मी समाजामध्ये हिरिरीनं काम करत असतो। प्रत्येक बाबतीत, सामाजिक असो, साहित्यिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन फुल इन्व्हॉल्व्ह होतो। असं
3: विशेषतः साहित्याची आवड कशी निर्माण झाली?
4: साहित्याची आवड लहानपणापासून निर्माण झाली, कारण आमच्या काळामध्ये शिक्षक वृंद पाठांतर जास्त करून घ्यायचे आणि पाठांतर जास्तीत जास्त कवितेचं पाठांतर करण्याचा आम्हाला नाद होता बराचसा। आणि घरीसुद्धा गाणं होतं, खरं म्हणजे दोन्ही कुटुंबाकडे गाणं होतं। आईचा आवाज चांगला होता म्हणून आई जात्यावर ओवाळ म्हणायची। मी आईच्या मांडीवर झोपलेला असायचं, 4 वाजता आई उठून दळण दळायची आणि ते माझ्या माझ्यासाठी ते अंगाईगीतच असायचं जवळपास.

आणि मग आई 4 वाजल्यापासून दळणदळायची जवळपास 2 तास. म्हणून मी त्या पिरियडमध्ये आईच्या मांडीवर झोपून आईच्या सगळ्या ओव्या ऐकायचो. त्याच्यामध्ये आईनं त्यामध्ये आलेला भ्रतार, बंधुराया, मालन असे जे काही शब्द असायचे त्या काळी आईच्या तोंडून आले, तर ते शब्द मला ते असे त्या काळात अप्रूप वाटायचे. आई आणते कुठून हे सगळे शब्द? म्हणजे बंधुराया, आज आपण बंधुराया म्हणत सुद्धा नाहीत, परंतु त्या काळी ती बंधुराया म्हणायची, भ्रातार म्हणायची, मालन म्हणायची. तर हे सगळं जात्यावर तिचा गोड आवाज होता, खूप गोड आवाज होता. खरं तर तीच देन आमच्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा, माझ्या तिन्ही बहीण भावंडांना तिचा आवाज मिळालेला आहे. तिच्या ज्या काही ओव्या आहेत जात्यावरच्या, तर त्या ओव्या नंतर मी समजून घेत राहिलो. कसे कसे आई म्हणत राहते, गाणं कसं म्हणते ते, म्हणजे रेडिओवर सुद्धा लागलं की ती गुणगुणायची. असं त्या काळामध्ये मै तुलसी तेरे अंगन की वगैरे खूप जुने छान गाणे असायचे, गोडो असायचे त्या गाण्यामध्ये. आणि मेरा नाव मै चमेली मै मालन आल बेली, अशा प्रकारची जी काही जुनी गीतं असायची ती आई गुणगुणायची. आमच्या घरी रेडिओ असायचा, ती किराणा दुकान चालवायची आणि तिचं ती गुणगुणणं सुरू असायचं. मग आम्ही ते ऐकायचो. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक वृंद आमच्याकडून पाठ करून घ्यायचे, कविता पाठ करून घ्यायचे. मला सुद्धा खूप आवड होती कविता पाठ करण्याची. आम्हाला तिघाही बहीण भावंडांना खूप आवड असायची कविता पाठ करायची, आणि आम्ही ते अशा चालीवर म्हणून घ्यायचो. भारत आंब्यांची आजही मला ती कविता आठवते, चौथीला होती. या बालांनो या रे, या लवकर भरभर सारे, या मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा खरा, स्वस्त बसे तोचे फसे, नो भीमी दावी निमी, या नगराला लागून या, नवी बघा या दुनिया, अशा प्रकारचे. किंवा माधव जुळे यांची आठवीला किंवा मला वाटतं 10वीला कविता असेल ती, प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपायी, किंवा या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया, इंदिरा संतांची कविता होती. तर हे सगळं पाठांतर दुसरीपासून आवड होती पाठांतर करण्याची. आम्ही तिघही बहीण भावंड असं एकमेकाची अशी चढाओढ लागायची खरं तर, कोणाचं पाठांतर होतं किंवा कोण लवकर लवकर वाचन करतं, आमची अशीच चढाओढ असायची. मग मी 7वीपर्यंत वर्गामध्ये पाठांतर करण्यात समोरच असायचो खरं. म्हणजे हे वाचन असल्यामुळे मला ते कविता लगे पाठ व्हायची, नेहमीच कवितेबद्दल एक अप्रूप आणि आवड, आणि आवाज चांगला असल्यामुळं, गोड गळा असल्यामुळं ते लगेच, आणि चाल लावल्यामुळं लवकर पाठ व्हायचे. त्या काळी माधव जुलियन म्हणजे माधव पटवर्धन यांची ही गाजलेली कविता प्रेम स्वरूप आहे, आम्ही ती असं गळ्यावर म्हणायचो. दुसरीपासून जे काही पाठांतर असायचं कवितेचं असायचं, तर हे सगळं पाठांतर व्हायचं. आणि घरी आईचं जे काही गुणगुणणं असायचं ते आम्ही सुद्धा गुणगुणत असायचो. तर मला पुस्तक वाचण्याची खूप आवड, मी असं सोडायचो नाही काहीच. आमच्याकडे शेत होतं, तर त्या शेतावर मी जायचो. आता मी, माझा जन्म खरा तर ग्रामीण भागामध्ये झालेला, मी खेड्यात वाढलो, घडलो, रडलो, पडलो, जे काही झालं असेल 7वीपर्यंत, तर ते सगळं खेड्यामध्ये झालेलं आहे. आणि खेड्यामधल्या जे काही नैसर्गिक घटना आहेत, तर सगळं झाडं, वेली, पशु पक्षी, ओढे, नाले, जे काय असेल याबद्दल मला खूप आवड आहे, आजही आहे, त्या काळीही होती, खूप होती. आणि मी जास्त निसर्गामध्ये रमायचो. मी म्हणजे कधी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून शेतीत जाऊन भटकंती करून यायचं थोडीशी. मग एक दिवस असंच वडिलांनी आणि आईने मला लवकर उठवलं आणि शेतीमध्ये पाठवलं की तू आपल्या ज्वारी राखायला जाय आज, म्हणजे त्याच्यावरच्या पाखर वगैरे हाणायचे, दिवसभर थांबायचे तिथंच. दिवसभर आपलं ते काम करत होतो, पाखर राखायचं. नदीच्या काठी आमची शेती होती आणि तिथं शेतीमध्ये ज्वारी पेरली होती, तर त्या ज्वारीवर येणाऱ्या चिमण्या, वलग्या, जे काही पाखरं असतील, तर ते हाकारण्याचं काम करायचं. माझा जीव 7वीला, म्हणजे मी किती केवढा असणार आहे, 6, 7, 13 वर्षाचा जवळपास, तर 13-14 वर्षाचा असताना मी एका बांधावर बसून चिमणी पाखरं हाणायचं काम करायचो. वडिलांनी गोफण करून दिली होती मला अशी. आता माझी उंची एवढी आणि गोफण फार मोठी, तर त्या गोफणमध्ये दगड टाकायचा, दगड टाकून ती फिरवून पाखरांकडे

0: भिरकवायचं.
1: तर ते भिरकवता असताना म्हणजे असा माझा झोप जायचा आणि दगड पाठीमागं पडायचा, कारण ती गोफण मोठी असायची, आणि माझा नुसताच आवाज जायचा, हल्या हल्या गे हल्या असं जोरात मी माझा आवाजच जायचा, आणि मग ते पाखरं उडून जायची. पाखरं उडून गेले की मग मी शांत झालो की गाणं गुणगुणायचो. नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पानं, त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्यावं मला फिरवायला, अशा प्रकारचं गाणं ते माझ्या तोंडी असायचं त्या शेतीमध्ये. ते हे गाणं राम राम गंगारामच्या चित्रपटातलं दादा कोंडकेंचं, पण याची चाल होती नाकी डोळे.

0: असं मी ती पाखऱ्याला हाणायचो आणि ती ओळ म्हणायचो, ती ध्रुपद म्हणायचो त्या गाण्याचं. मग मला त्या ध्रुपदात ही पाखरं म्हणजे दिवसभर मला तेच काम करायचं, म्हणून मग मला पाखरं आता हे सुरूच राहायला लागलं असं. म्हणून मग मला माझी ओळ सुचली कवितेची याच गाण्याच्या चालीवर.
1: अच्छा.
0: चिमण्या आल्या हो, आता चिमण्या आल्या हो, आल्या

0: बरोबरी ही माझी कविता इथून सुरू झाली.
1: म्हणजे असं तुमची साहित्याला सुरुवात झाली?
0: हा, असं माझ्या साहित्यातल्या कवितेच्या प्रांताला सुरुवात झाली.
1: त्यातलं मग प्रथम साहित्य कोणतं तुमचं?
0: माझा अंतरसाक्षीच.
1: अंतरसाक्षी
0: पहिला कविता संग्रह माझा.
1: हा तुमचा पहिला कविता संग्रह, तर त्याच्या काही आठवणी?
0: हा, की जालन्याला जालना महोत्सव म्हणून होता, तर त्या महोत्सवामध्ये आमचे भगवान काळे नावाचे मित्र जालन्याचे, तर त्यांनी मला म्हणाले की आपण या कार्यक्रमामध्ये तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करू, तुमच्याकडे कविता तयार आहेत आणि तुम्हाला मी यांच्याकडून अनुदान वगैरे मिळवून देतो. म्हणून त्यांनी मला ही प्रेरणा दिली आणि मी या कामाला लागलो. तर मला जवळपास 2 ते 2.5 महिने याच्यासाठी लागले आणि प्रस्तावनेसाठी मी सरांकडे गेलो होतो, शेरूला, प्राध्यापक प्रकाश कामतीकर सर, फार मोठे साहित्यिक, खूप म्हणजे. तर सरांना विनंती केली, सर म्हणे मी देत नसतो कोणालाच, प्रस्तावना वगैरे देत नाही, पण मग सर मला द्यावा लागते तुम्हाला प्रस्तावना किंवा ब्लरबतरी द्यावा लागते. बसा म्हणले. मग त्यांनी माझ्याजवळची जी फाईल वगैरे घेतली, फाईल घेतली आणि मग 1-8 दिवसानं पुन्हा आणखी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग जालन्याच्या मित्राकडं हे सगळं घेऊन गेलो, राजमुद्रा ऑफसेट नावाचे आमच्या राजेंद्र देशमुख म्हणून, आणि त्यांच्याकडं हे सगळं सुपूर्द केलं आणि त्यांनीसुद्धा 1-15 वार लावली. परंतु याला जे काही अनुदान वगैरे मिळणार होतं तर ते काही मिळालं नाही. परंतु हा सगळं स्वखर्चानं मग हे अंक काढले आपण. अशा प्रकारे या अंतरसाक्षीचा जन्म झालेला आहे.
1: अच्छा, बरं, तुमच्या या अंतरसाक्षीमध्ये ज्या कविता आहेत त्यांचा विषय कोणता?
0: सामाजिक आशय आहे सगळा.
1: अच्छा.
0: हो, म्हणजे याच्यामध्ये जवळपास विद्रोही कविता आहे. मी कविता एखादी वाचून दाखवू?
1: अगदी नक्कीच.
0: तर ही विद्रोही म्हणजे फार विद्रोही आहे. कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, मग ते हार चपलांचे असले तरी चालतील, परंतु घालावेत आदराने, सन्मानपूर्वक आणि वेळोवेळी. अशा प्रकारची कविता याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत, पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क

0: दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून.
1: खूप छान सर. याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी रूपांतर हा एक काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केलात.
0: हो,
1: तर त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाबद्दल काय सांगाल?
0: मी सुद्धा जीडी आर्ट आहे, एटीडी आहे, चित्रकला शिक्षक राहिलेलो आहे. चित्रकलेमध्ये मी म्हणजे डिप्लोमा होल्डर आहे. चांगला
1: आवड आहे तुम्हाला चित्र?
0: आवड तर आहेच, परंतु मी प्रत्यक्ष जीडी आर्ट आहे.
1: म्हणजे शिक्षण पण तुम्ही घेतलेलं आहे?
0: मी 6 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पेंटिंगचे बरेचसे मुखपृष्ठ केलेले आहेत. तर हे मुखपृष्ठ मी केले नाही, कारण हे मुखपृष्ठ आमच्या मित्राला करायला लावलेलं आहे. एका कॉम्प्युटरवरच म्हणजे ती अर्जंट असल्यामुळं सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे. एकाच वेळेस आपण 4 पुस्तकं केली होती. म्हणजे जी काही पहिली व्यवस्था असेल, जुनी जी पारंपरिक व्यवस्था, तर ती पारंपरिक व्यवस्था थोडीशी रूपांतरित होऊन समोर आलेली आहे.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे म्हणजे पहिल्या याला आपण थोडेसे दात्रे वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले की पहिल्या व्यवस्थेला काय आपण छेद दिला, परंतु त्याच्यात बदल पाहिजे असा बदल झालेला नाही, फक्त रूपांतरित झाले.
1: अच्छा. हा, म्हणून तुम्ही त्या कविता संग्रहाला नाव रूपांतर असं दिलं.
0: हो, हो. त्याच्यामध्ये कविताच अशा वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत रूपांतर. आणि विशेष सांगायचं म्हणजे रूपांतर मधली विकृतीची लखतरे नावाची कविता विद्यापीठे अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश झालेला आहे.
1: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला मिळू शकते?
0: हो, तुम्ही ऐकवता येईल. विकृतीची लखतरे. विकृतीची लखतरे ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकाचे उंबरठे ओलांडणार आहे. ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकांचे उंबरठे ओलांडणार आहे. कित्येक शतकापासून थांबवलेला समतेचा प्रवाह या शतकातही अजून का नाही शिरकाव करीत पूर्णांशाने? विषमतेच्या समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? विषमतेच्याच समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. आता सुरू झाली आहे विषमतेच्या काळोखाला क्रांती सूर्याच्या किरणांनी छेद देणारे क्रांतियुग.
1: सर, तुम्ही वास्तववादी लेखन करता.
0: हो.
1: आता तुमचा एक समीक्षा ग्रंथ येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन कवी साहित्यिक काही खूप चांगले लिहू लागलेले आहेत, तर त्यांच्या कवितासुद्धा एवढ्या चांगल्या आहेत आणि कवीसुद्धा प्रतिभासंपन्न आहेत, परंतु त्यांच्या कवितांना न्याय देणारे लोक नाहीत. अलीकडच्या काळामध्ये जी काही समीक्षा होत आहे, तर ती समीक्षा खरं तर एक तुमचे आणि माझे संबंध समजा मैत्रीचे आहेत म्हणून एक चांगलं लिहायचं त्याच्यावर.
1: अच्छा.
0: हां, म्हणून मग ते अशा प्रकारे ती समीक्षा होते. त्यांना त्यांचा जे काही चुका आहेत, त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे
1: एकतर्फी होते म्हणजे.
0: हां, तर ते त्याच्यावर काही कोणी भाष्य करत नाही खरं म्हणजे. तर मला वाटतं त्यांच्या ज्या काही चुका आहेत, तर त्या चुकांवर आपण सुद्धा पडदा टाकायचा का? मग त्यांना आपण त्यांच्या काही चुका दाखवून दिल्या पाहिजेत. काहींच्या पहिल्या संग्रहाच्या पाऊल खुणा असतात, तर त्याच्यामध्ये पाहिजे अशी प्रतिभा आलेली नसते किंवा पाहिजे अशा प्रतिमा आलेल्या नसतात, रूपक आलेलं नसतं, प्रतीकं आलेली नसतात. आणि कधीकधी त्यांना एखादी जी काही मुक्त छंदातली कविता आहे ती कुठं थांबवायची हे सुद्धा कळत नाही काहींना. हां, काहीची जी काही म्हणजे गझल लिहिण्याची जी काही हातोटी आहे, तर गझल ही छंदात व्रतात मात्रामध्ये लिहिल्या गेली पाहिजे, तर ती तशी होत नाही, लिहिल्या जात नाही, ती गझल सदृश होते फक्त. त्यामुळं त्यांच्या कवितेवर, त्यांच्या मुक्त छंदातल्या कवितेवर आपण बोललं पाहिजे.

0: या हेतून मी हा समीक्षेचा जो काही माझा अट्टहास, मला वाटतं की मी त्याच्यावर लिहिलं पाहिजे, म्हणून मी बऱ्याच पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत. खूप मला वाटतं मी 150-200 पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत, प्रस्तावनासुद्धा लिहिलेली आहेत. 200 पुस्तकाचे जवळपास ब्लर्ब लिहिलेले आहेत पाठराखण. चांगल्या चांगल्या कवींच्या पुस्तकावर सुद्धा मी पाठराखण केलेली आहे. आणि म्हणून समीक्षा ही काय म्हणता येईल त्याला, त्यांना खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असे त्यांचे जे काही असतील स्वभाव कवीचे किंवा कवीला काय जमलं नाही याच्यामध्ये, तर ते सुद्धा
1: आपण सांगितलं
0: पाहिजे. म्हणून या अर्थानं मी समीक्षेचा हा प्रांत समोर येणार आहे. विद्रोही मूलबंधांची काल सापेक्षता अशा प्रकारचं माझं पुस्तक येणार आहे. तर विद्रोह कशा प्रकारे तो रूपांतरित झालाय, जे काही मूलबंध असेल, जी काही पहिली कविता असेल सुरुवातीची तुकारामापासूनची ज्ञानेश्वरापासूनची, तर ती कविता त्या काळामध्ये कशी होती आणि त्या काळातला विद्रोह कसा होता आणि आजचा विद्रोह कसा आहे, विद्रोहाला धार राहिलेली आहे का, म्हणून त्या काळातल्या कविता आणि आजच्या काळातल्या कविता याचं तुलनात्मक असं अशा प्रकारचं लेखन समीक्षा लेखन मी करत आहे.
1: सर, तुम्ही शेतकरी गीताचं लेखन केलं आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल.
0: शेतकरी गीत लिहिलं आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं आहे. तर ते शेतकरी गीत खूप छान झाले होती, जालन्याला रेकॉर्डिंग केलेली आहे त्याची. अंग भिजू दे घामन पिक येईल जो मन, अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे.

0: बिगी बिगी अंग भिजुदे घामन पिक येईल जोमान.
1: अशा प्रकारचं हे शेतकरी गीत आहे. ते गीत मी आणि माझ्या मुलींनी गायलेलं आहे.
2: अच्छा.
1: स्वतः मी आणि माझी मुलगी संगीत विशारद आहे, आम्ही दोघांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे जालन्यामध्ये. शेतकरीने आत्महत्या केली त्यावरच एक गीत लिहिलेले मी, तर ते सुद्धा तुम्हाला ऐकावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या शेतकरी राजा.
0: माझ्या शेतकरी राजा नको घेऊनारे फाशी, माझ्या शेतकरी राजा नको घेऊनारे फाशी. सोन्यावानी तुझी लेकर सोन्यावा

आशी जीव झाडाला टांगून कारे आणि शे मरण जीव झाडाला टांगून कारे आणि शे मरण तुझ्या पोटच्या पोराण तुझ्या पोटच्या पोराण कोण पोटाशी धरण तुझ्या पोटच्या पोराण कोण पोटाशी धरण नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच झाड नको तुटू देऊ झाड नको तुटू देऊ लेकरांच्या सावलीच नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग इभ्रतीला

0: उभे जागो जागी नाग ये भ्रतीला डंख मारण्या उभे जागो जागी नाग नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण तूच तुझ्या हातानी रे तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण। धन्यवाद।
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्यिक प्रवासाविषयी आम्हाला खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते।
2: धन्यवाद।
1: श्रोते हो, साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात। बरं तर श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे।
3: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात

0: केलं.
1: भारत और युरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहली कुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात

0: कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा, तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3° सेल्सिअस नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: मग काय,
4: स्वतःपासून सुरुवात कर.
5: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय. तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामतीत येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ 10 ते 3 वाजेपर्यंत. संपर्क 88-56-92-87-62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचू पाहते तेव्हा अवश्य भेट द्या.
6: मी तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
7: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
8: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
9: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या

0: खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 KHz वर 7:14 आणि 55 सेकंद झाले आहेत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
5: ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6,628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6,545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1,681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% TMC पाणीसाठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंबहुना नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणीसाठा हा खूप

कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणीसाठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितला शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं? तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी

0: करता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचं वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रुपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मे ला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे? एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे, जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल. म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणे खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. 1 म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करतंय. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलै पर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 काही ठिकाणी 43 पर्यंत इकडे टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय, जे आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहे, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात. नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमानशी पाणी देतं. त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रूपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमानशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा असते की बाबा गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं तर आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200-220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही. तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहे की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं.

जी पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आत्ता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो, आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे

0: निसर्गाचं देणं आहे आपल्याला, छतावर पडणारं पावसाचं पाणी, मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. मग छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं, आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे, त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. रात्रीचे 7:30:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: शेतकरी बंधूंनो राम राम. माझं घर माझं शेत या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 28 वैशाख, शके 1948, 18 मे 2026. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज. येत्या 5 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी उबदार रात्रीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. येत्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. आता ऐकूया ऊस वाढीच्या अवस्था, संगोपन आणि काळजी याविषयी डॉक्टर संतोष दत्तात्रय तळेकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऊस प्रजनन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऊस पिकाविषयी माहिती घ्यावयाची झाली तर हे एक गवतवर्गीय पीक आहे आणि उष्ण कटिबंधामध्ये वाढते. या पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही जोमाने घडून येते. हे पीक जास्त प्रमाणात कर्ब ग्रहण करून आपले अन्न तयार करते. अन्नद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जो पहिला घटक बाहेर पडतो हा 4 कार्बन ॲटमचा असतो, म्हणून हे पीक K4 अथवा C4 या गटामध्ये मोडते. ऊस पिकाला उष्णता आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी आपले अन्न हे जोमाने तयार करते, त्यामुळे कोणत्याही

प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता ऊस पिकामध्ये आहे. जर आपण पाहिले तर महाराष्ट्र राज्याचे ऊसाचे उत्पन्न एकरी 35 टनाच्या आसपास आहे, परंतु हे वाढविणे आपल्याला शक्य आहे. ऊस पिकामध्ये उत्पन्नाची क्षमता जर पाहिली तर ही 180 ते 200 टन प्रति एकरी एवढी प्रचंड आहे. शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित काळजी घेतली तर सरासरी एकरी उत्पन्न हे सहजासहजी मिळते. हे आजपर्यंतच्या अनेक प्रयोगातून आपणास दिसून आलेले आहे. शेतकरी मित्रांनी कुठली कुठली काळजी घ्यावी जेणेकरून ऊसाचे उत्पन्न चांगले मिळेल, तर पहिले काम शेतकऱ्यांनी करावयाचे ते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मातीचे पृथक्करण करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे, आणि त्यानुसार खतमात्रा ही जर आपण दिली तर योग्य प्रमाणात लागू पडेल आणि उत्पन्न वाढवण्यात चांगल्या प्रकारे आपण मदत करू शकू. दुसरी गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्याने ऊस पिकाच्या शरीर क्रियाशास्त्रानुसार त्याची तांत्रिक माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ऊस पिकाच्या लागवडीचे जे हंगाम आहेत, अडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू, त्याच्यानुसार खतमात्रा, संगोपन हे जर केलं तर उत्पन्न वाढ आपणास करता येते. याशिवाय जमिनीची प्रत कशी आहे, जमिनीमध्ये किती सेंद्रिय कर्ब आहे, किती अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, त्यामध्ये किती पाणी देणे गरजेचे आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास जर आपण केला तर त्याचा आपल्याला अतिशय फायदा होतो. आता ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्था या कोणकोणत्या आहेत आणि त्याच्याविषयी माहिती द्यावायची झाली तर जसं मनुष्यामध्ये आपल्या वाढीच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत, तशा ऊस पिकामध्ये सुद्धा उगवण आहे, फुटव्यांची अवस्था आहे, सुरुवातीच्या वाढीची अवस्था आहे, जोमदार वाढीची अवस्था आहे, पक्वता आहे, तुरा येण्याचा कालावधी आहे, आणि या सर्व अवस्था ऊसाच्या वेगवेगळ्या लागवडीच्या हंगामानुसार वेगवेगळ्या आहेत. आडसाली पीक जर आपण घेतले तर साधारणतः 17 ते 18 महिने कालावधीपर्यंत राहते. त्यामध्ये लावलेल्या जाती वेगवेगळ्या आहेत, त्या उशिरा पक्व होणाऱ्या जाती आहेत, उदाहरणार्थ कोयम 0265. तसेच पूर्व हंगामामध्ये पक्वतेचा कालावधी वेगळा आहे, त्यामध्ये मध्यम पक्व होणाऱ्या जाती आहेत, त्या आपण लावू शकतो. सुरू हंगामामध्ये ज्याचा 13 महिने पक्वतेचा कालावधी आहे, त्या जाती आपण लावू शकतो. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपल्याला ऊसाचे उत्पन्न जास्त घेणे हे सहज शक्य आहे. आता पहिली जी अवस्था आहे, ऊस उगवणीची अवस्था, यामध्ये आपण थोडक्यात पाहूया. ऊस लागवड आपण जी करतो ती सध्या कांडी पद्धतीने करतो. कांडी म्हणजे बेने. चांगले बेने म्हणजे आसपास माहीत आहे, आपणास माहीत आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तशा प्रकारे शुद्ध प्रकारचे बेने हे कोवळे 9 ते 10 महिने वयाचे बेने असते. ते बेनेमाळ्यातील बेने असावे ज्याचा बेने प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्वी खत दिले आहे. असे बेने आपणास गरजेचे आहे. ऊस चांगला उगवण्यासाठी त्याच्यामध्ये नत्राचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे, स्फुरदाचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे, आणि हे जर घटक बेण्यामध्ये असतील तर ऊस उगवणंही चांगल्या प्रकारे होते. पूर्वीच्या काळामध्ये 3 डोळे पद्धत, 4 डोळे पद्धत अशा प्रकारची लागवड होते, पण 2 डोळे पद्धत किंवा 1 डोळे पद्धत किंवा रोप लागवड ही जर आपण केली तर यामध्ये आपणास ऊसाची उगवण चांगली होते आणि त्यामुळे पुढे येणारे फुटवे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतात. तर या उगवणीच्या अवस्थेमध्ये उगवणीसाठी आपल्याला साधारणतः 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान लागते, आणि फुटव्यांसाठी आपण जर पाहिले तर आपल्याला 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत हवेतील तापमान असेल तर उगवण चांगली होते. हे तापमान जर 10 डिग्रीच्या खाली गेले असेल तर आपणास उगवण आणि फुटवे येण्याची क्षमता ही कमी मिळते. चांगली उगवण व्हावी यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे जमिनीतील ओलावा. जर लागू

होळीच्या वेळेस पाणी साचले असेल किंवा कोरडे रान असेल तर अशा पद्धतीमध्ये उगवण आपणास कमी मिळते. परंतु त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर वापसा कंडिशन ज्याला म्हणतो, वापसा कंडिशन म्हणजे त्या मातीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे, जमीन कोरडी पाडायला नको आणि पाणी साचायला नको, अशी जमीन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. कांडीची लांबी म्हणजे कांडीची खालची बाजू 2/3 असणे आवश्यक आहे आणि डोळ्याची वरची बाजू 1/3. अशा प्रकारचे बेणे जर तोडले तर आपण आणि त्याचे अशा प्रकारचे बेणे जर तोडले आणि त्याची लागवड केली तर उगवण ही आपोआपच चांगली मिळते. डोळ्याचे पाचट लागवडीपूर्वी काढले पाहिजे. नत्राचा पहिला हप्ता जो बेसल डोस आपण म्हणतो, हा त्या ठिकाणी 10% नत्र, 50% स्पुरद आणि 50% पालाश हा लागवडीच्या वेळेस बेसल डोस म्हणून टाकणे अगदी आवश्यक आहे. दुसरी जी अवस्था आहे ती फुटव्यांची अवस्था आहे. फुटव्यांच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिले तर 30 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला आवश्यक आहे. हवेतील तापमान जर 45 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गेले तर ऊस व ऊसाचे फुटवे जगणे आणि वाढणे याच्यावर निर्बंध या ठिकाणी येतात. खत मात्रासुद्धा आपणाला व्यवस्थित प्रमाणात व वेळच्या वेळी देणे आवश्यक आहे. रोपातील अंतर हे फार महत्त्वाचे आहे. रोपे आपण लावली असेल किंवा सरीतील अंतर असेल, हे अंतर योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. खूप जवळ जर आपण ऊस लावला, कमी अंतर सरीतले जर ठेवले तर पुढे येणाऱ्या पानांना सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळत नाही आणि त्याच्यामुळे फुटव्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि बळी तो कानपिळी या नियमाप्रमाणे वरती येणारा ऊस हा वाढत राहतो, खाली येणारे फुटवे मरण्याचे प्रमाण वाढते. म्हणून 2 सरीतील अंतर साधारणतः 4.5 ते 5 फूट ठेवणे गरजेचे आहे. बाळबांधणी ही वेळच्या वेळी केली तर मग पहिल्या 1.5 महिन्यांपर्यंत बाळबांधणी ही केली गेली पाहिजे आणि त्यावेळी नत्राचा दुसरा हप्ता 40% नत्र हे टाकले गेले पाहिजे. जेठाकोंब काढण्याची आवश्यकता असेल तरच जेठाकोंब काढावा, अथवा इतर वेळेस फुटवे काढण्याची आवश्यकता नाही. तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे सुरुवातीच्या वाढीची अवस्था. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ऊसाची हिरवी पाने पूर्णपणे आलेली असतात, अन्नद्रव्य साठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. अशा परिस्थितीमध्ये नत्राचा दुसरा हप्ता दिल्यानंतर त्याच्यापासून मिळणारा नत्र हा पिकाला मिळतो. त्याचबरोबर रानामध्ये अथवा मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढावे. सेंद्रिय कर्ब हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ज्या रानात सेंद्रिय कर्ब कमी आहे त्या रानात आपण टाकलेल्या रासायनिक खतांची उपलब्धता कमी होते आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगले आहे, 0.7% ते 0.8% जर सेंद्रिय कर्ब असेल तर आपण टाकलेले रासायनिक खते व इतर घटक पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात आणि ऊस वाढही चांगली होण्यास मदत होते. सुरुवातीच्या वाढीसाठी सेंद्रिय खत किंवा जीवाणू खत किंवा हिरवळीचे खत हे जर आपण रानामध्ये टाकले किंवा कारखान्याकडून मिळणारे कंपोस्ट खत, गांडूळ खत इत्यादी प्रकारचे सेंद्रिय कर्ब वाढवणारे घटक आपण जर रानामध्ये घेतले तर आपण मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब चांगल्या प्रकारे मिळू शकते. जोमदार वाढ ही अतिशय महत्त्वाची आहे. जोमदार वाढीच्या काळामध्ये ऊसाला मिळणारे अन्न, पाणी आणि हवा ही योग्य प्रकारे राहणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, आता प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय तर पाणी साचून राहणे, वेळेवर अन्नद्रव्य न मिळणे किंवा दुष्काळ पडणे, कोरडेपणा, ऊन, उष्णता वाढणे, वेळच्या वेळी पाणी न मिळणे, या परिस्थितीमध्ये ऊसाची वाढ खुंटते आणि त्या ठिकाणी कांड्यांची लांबी कमी राहते. अन्नद्रव्य तयार करणे किंवा प्रकाश संश्लेषण क्रियेवर प्रतिबंध निर्माण होतात आणि मग कांडीची लांबी अन्नद्रव्य तयार न झाल्यामुळे कांडीमध्ये अन्न साठवले जात नाही आणि अशामध्ये कांडीची लांबी कमी होते. संख्या योग्य प्रमाणात राहते परंतु कांडीची लांबी कमी राहिल्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यामध्ये साखर साठवली जात नाही. अन्नद्रव्य साठवली जात नाहीत आणि

अशा परिस्थितीमध्ये कांडीची लांबी वाढत नाही, त्यामुळे साहजिकच ऊसाच्या उत्पन्नावर आणि वजनावर परिणाम होतो. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थिती निर्माण न होऊ देणे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात आहे. त्यासाठी लागवडीपासून किंवा पूर्व मशागतीपासून तोडणीपर्यंत योग्य प्रमाणात वातावरण आणि अन्नपाणी तयार ठेवणे गरजेचे आहे. अशा वेळी ज्या जमिनीमध्ये पाणी साचते, पाणथळ जमिनींमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचून न देणे, पाणी काढून देणे, किंवा क्षारोत्तर जमिनी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माती फोडणे, जमीन फोडणे आणि त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढवणे हा उपाय होऊ शकतो. वेळच्या वेळी पाणी देणे, खतमात्रा देणे हा देखील चांगला उपाय होऊ शकतो. ऊस वाढण्यासाठी दमट आणि उष्ण हवामानाची गरज आहे, परंतु तयार झालेली साखर ही साठवण्यासाठी रात्रीचे तापमान थंड आणि कोरडे हवामान असेल तर ऊसामध्ये साखर ही साठवली जाते आणि जेणेकरून ती आपल्याला काढून घेणे सहज शक्य होते. ऊस पिकामध्ये ती ठराविक काळामध्ये देणे गरजेचे आहे. पहिल्या लागवडीच्या वेळेस बेसल डोस देणे गरजेचे आहे. 10% नत्र, 50% स्फुरत आणि 50% पालास हा बेसल डोस देणे गरजेचे आहे. त्यानंतर बाळ बांधणीच्या वेळेस दुसरा खताचा हप्ता जो 40% नत्र फक्त द्यायचा आहे. त्यानंतर ऊस पीक जेव्हा 3.5 महिन्याचे होईल त्यावेळेस पुन्हा 10% नत्र देणे आवश्यक आहे. आणि मोठी बांधणी ही वेळेत होणे फार गरजेचे आहे. ती साधारणतः 4.5 ते 5 महिन्यांपर्यंत मोठी बांधणी आपली पूर्ण झाली पाहिजे. आणि खताचे जे वेगवेगळे हप्ते आपण देणार आहे ते या काळामध्ये पूर्ण होणे गरजेचे आहे. आपण जसजसे उशिरा खत मात्रा देऊ, ऊस पिकाला नत्र उशिरा दिले तर ऊसामध्ये प्रतिकार क्षमता ऊसाची कमी होते, पाने लुसलुशीत होतात, अशा वेळेस त्या ऊसावर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. आणि म्हणून खत मात्रा ही 4.5 ते 5 महिन्यात पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. मोठी बांधणी जर चांगल्या प्रकारे वेळच्या वेळी जर केली तर ऊस लोळण्याचे प्रमाण कमी करता येते. ऊस लोळू नये म्हणून मोठी बांधणी चांगल्या योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. ऊस पिकामध्ये मुळे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. मुळांचे काम काय? तर मुळांचे काम हे ऊसाला आधार देणे, त्याचबरोबर अन्न आणि पाणी हे ऊस पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम आहे किंवा ते घेण्याचे काम मुळांचे आहे. त्यामुळे मुळे चांगली वाढावीत, मुळे खोलवर जावीत, मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी जमीन भुसभुशीत असणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी अन्न पाणी आणि हवा ही खेळती राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता ऊस पक्वता हा खूप महत्वाचा विषय आहे. ऊस पक्वता ही महत्वाची अवस्था आहे. मी सुरुवातीला आपणाला सांगितले ऊसाचे 3 वेगवेगळे हंगाम आहेत. 68 पिकाची पक्वता ही उशिरा येते. ती प्रामुख्याने 15 ते 16 महिन्यानंतर येते. त्यामुळे 15 ते 16 महिन्यांमध्ये त्या ऊसामध्ये साखर उशिरा तयार होते, त्याची वाढ होत राहते. अशा परिस्थितीमध्ये आपण जर तो ऊस कमी कालावधीमध्ये तोडला तर त्या ठिकाणी त्यामध्ये लवकर साखर तयार होत नाही, पक्वता येत नाही आणि साहजिकच त्यामुळे आपणास उत्पन्न कमी मिळते. आणि म्हणून 68 ऊस 15 ते 16 महिने तोडणे, पूर्व हंगामी ऊस 14 महिन्यांनी तोडणे आणि सुरू ऊसाचे पीक हे साधारणपणे 13 महिन्यांच्या कालावधीमध्ये तोडणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये पक्वता त्यानुसार येते. आता ऊसाला पक्वता कशी येते हे कसे ओळखले पाहिजे? ऊस पक्व झालाय हे ओळखण्याच्या काही गोष्टी आहेत. तर त्या अशा आहेत की ऊसाची पाने पिवळी पडायला लागतात, त्याचबरोबर कांडीला जर आपण टिचकी मारून पाहिले तर त्या ठिकाणी कडक असा आवाज येतो, टणटण असा आवाज येतो. आणि आपण कांडी एका धारदार कोयत्याने कापली आणि सूर्यप्रकाशाकडे पाहिले तर त्यामध्ये आपल्याला साखरेचे प्रमाण हे चांगल्या प्रकारे दिसते. आणि त्याप्रमाणे परिस्थिती असेल तर आपला ऊस पक्व झाला आहे असे समजायला हरकत नाही. तर ऊस पक्व झालाय हा ऊस कारखाना तोडून नेतो. हा ऊस तोडण्यापूर्वी आपल्या मातीच्या प्रतीनुसार त्या ठिकाणी पाणी हे तोडणे आवश्यक आहे. आपल्याला ऊसाचा खोडवा ठेवायचा असेल

त्या ठिकाणी 15 ते 20 दिवस ऊसाला पाणी न देणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यामध्ये साखर साठवली जाईल, साखरेचे विघटन होणार नाही व आपणास ऊसाचे उत्पन्न चांगले मिळेल। यासाठी काम केले पाहिजे। आपली जमीन जर हलकी असेल तर 15 ते 20 दिवस पाणी तोडणे आवश्यक आहे। जमीन जर काळी व खोल असेल तर साधारणपणे 25 दिवस अगोदर पाणी तोडणे आवश्यक आहे, जेणेकरून पक्वता ही टिकून राहील। पक्वतेनुसार तोडणी करणे गरजेचे आहे। ऊसाला तुरा हा येतो, परंतु ऊसाला तुरा का येतो हे आपण पाहणे गरजेचे आहे। ऊसाला तुरा येण्याच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये ऊस लावलेला आहे तो आपल्याला महत्त्वाचा आहे। तुरा आला म्हणजे काय झाले? तुरा आला म्हणजे त्या ठिकाणी कांडीची वाढ थांबते, पाने अरुंद व्हायला लागतात, त्या ठिकाणी पाने पिवळी पडतात, दोन पानांतील अंतर वाढते, कर्बग्रहण क्रिया मंदावते आणि अशा परिस्थितीमध्ये ऊसाला पोंगा येतो। पोंगा पडणे आणि मध्यदशी पडणे हे आपणास दिसून येतात। हा जो तुरा येण्याचा कालावधी जर 1.5 ते 2 महिन्यांच्या पुढे गेला तर त्या ठिकाणी काही प्रमाणात आपल्या ऊसाचे उत्पन्न कमी होते, साधारणतः 15 ते 20% उत्पन्न कमी होते। त्याचबरोबर 1 ते 1.5% साखरेचे उत्पन्न कमी होते, त्यामुळे साहजिकच आपल्याला उत्पादनामध्ये घट येते। आता तुरा नियंत्रणासाठी काय काय करणे गरजेचे आहे? तुरा न येण्याच्या उपाययोजनांमध्ये पहिल्यांदा तुरा न येणाऱ्या जातींची लागवड करणे गरजेचे आहे। उदाहरणार्थ CO86032, CO VSI 03102, CO VSI 98005, VSI 08005, CO VSI 18121 अशा प्रकारे जातींचा समावेश ऊस लागवडीमध्ये करणे आवश्यक आहे। त्यामुळे ऊसाचे नियंत्रण करता येते व तुरा काही प्रमाणात येतो। ज्या ठिकाणी रानामध्ये पाणी साचून राहते व नत्राचे लिचिंग होऊन नत्र जमिनीतून निघून जाऊ नये यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाची वाढ करणे अतिशय जरूरी आहे। नत्रासाठी खत मात्रा ही ऊस वाढीसाठी उपयोगी होते, ती आपल्याला नत्र विभागून देऊन द्यावी। जास्त प्रमाणात जर नत्र आपण दिले तर आपण काही प्रमाणात युरियाचे प्रमाण कमी करू शकतो। जर आपण निंबोळी पेंडयुक्त नत्र जमिनीत टाकले तर आपणास तुरा नियंत्रित करता येतो। याशिवाय ऊसाच्या पोंग्यातील कोवळी पाने जर छाटली गेली काही प्रमाणात कमी करता आली तर त्या ठिकाणी तुरा नियंत्रित करू शकतो। ऊस पिकामध्ये असे आहे की ज्या ठिकाणी ऊसाच्या तुऱ्यामधील पक्व पाने जर काढली किंवा छाटली तर तुऱ्याचे प्रमाण वाढते, आणि जर कोवळी पाने छाटली तर तुरा आपण काही प्रमाणात नियंत्रित करू शकतो। बाजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथेनॉलसारखे केमिकल्स आहेत, त्याची सुद्धा आपण फवारणी केली तर काही प्रमाणात आपण तुरा कमी करू शकतो। अशा प्रकारे ऊस पिकामध्ये जर आपण काही गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी आपणास काम करता येते। काही ठराविक छोटेसे मुद्दे मी आपणास सांगतो, जे शेतकऱ्यांनी थोडक्यात केले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। पहिला मुद्दा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मातीचे पृथक्करण करणे आवश्यक आहे। लागवड हंगामानुसार योग्य ऊस जातींची निवड करणे आणि ती त्या हंगामानुसार लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे। ऊस लागवड करण्यापूर्वी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे खोल नांगरट करून ढेकळे फोडून रानातील काळी कचरा काढून घेणे, नंतर सरी पाडणे, अशा प्रकारे आपण जर केले तर त्या ठिकाणी आपणास ऊस हा चांगल्या प्रकारे उगवता येतो। सेंद्रिय खताचा वापर हा मोठ्या प्रमाणात करून घेणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत असेल, कारखान्यांकडून मिळणारी मळी कंपोस्ट खत असेल, स्वतः तयार केलेले गांडूळ खत असेल किंवा हिरवळीची पिके ज्यामध्ये ताग असेल, धेंचा असेल, अशा प्रकारे सेंद्रिय पदार्थ तयार करून देणारी पिके जर आपण जमिनीत टाकली तर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढू शकते। आपण टाकलेली रासायनिक खते सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना देणे गरजेचे आहे। ऊस पिकामध्ये खत मात्रा ही द्यावी लागते। आता मागे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पिकाची खतमात्रा ही वेगळी आहे। अडसाली पीक जर आपण घेतले म्हणजे 15 ते 16 महिने रानामध्ये राहते,

0: ची खतमात्रा एकरी जर विचार केला तर 160 किलो नत्र, 70 किलो स्फुरद आणि 70 किलो पालाश हा ऊस पिकाला देण्यात आला पाहिजे. आणि या खत देण्याच्या ज्या वेळा आहेत, मागे म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या आहेत, त्या आपणास सांभाळणे आवश्यक आहे. पूर्वहंगामी लागवड आपण जर करणार असाल तर त्या ठिकाणी एकरी 136 किलो नत्र, 70 किलो स्फुरद आणि 70 किलो पालाश हे देणे गरजेचे आहे. सुरू हंगामासाठी एकूण 100 किलो नत्र, 46 किलो स्फुरद आणि 46 किलो पालाश ही खतमात्रा पिकाला देणे गरजेचे आहे. याशिवाय पाणी नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. रासायनिक खतांबरोबर इतर सेंद्रिय पदार्थ टाकणे, त्याच्याबरोबर पाणी नियोजन, योग्य प्रमाणात पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया कृषीवाणी या सदरात भाज्यांची काढणी आणि त्यानंतरची हाताळणी याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण भाज्यांची काढणी आणि त्यांची त्यानंतरची हाताळणी या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. भाजीपाल्यांची योग्य वेळी काढणी आणि त्यानंतर त्यांची हाताळणी ही योग्य पद्धतीनेच होणं आवश्यक आहे. हाताळणी करताना पॅकेजिंग जर केलं तर भाजीपाला हाताळायला सोपा जातो, त्यामुळे त्याची टिकवण क्षमता वाढते आणि भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो. साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग आणि गुणवत्तेवर परिणाम होत असतो. पॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळायला सोपा जातो. भाजीपाला काढणीची परिपक्वता ही टिकवण क्षमतेवर खूप परिणाम करते. भाजीपाला अपरिपक्व किंवा अतिपक्व अशा दोन्ही अवस्थेत काढला तर गुणवत्ता कमी होते. काही पालेभाज्या, काकडी, गवार, मटार, भेंडी इत्यादी अपरिपक्व अवस्थेत काढणी करावी लागते. जर काढणी उशिरा झाली तर हे अतिपक्व होऊन खाण्यायोग्य राहत नाहीत. काढणी वेळेवर होऊन भाजीपाल्याची गुणवत्ता आणि टिकवण क्षमता ही टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. भाजीपाल्याची काढणी करताना प्रामुख्याने आकारमान, पोत हे घटक लक्षात घ्यायला हवेत, त्यानुसार काढणी करायला हवी. काढणी हाताने करतो की यंत्राने याचा फार मोठा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम होत असतो. भाजीपाला यंत्राने काढणी केली तर कापणे, ब्रशिंग करणे यासारख्या क्रियेमध्ये भाजीपाल्याला जखमा होतात, त्यामुळे रोग वाढण्याची शक्यता जास्त असते. बहुतेक वेळा फळं आणि भाजीपाला तसंच सर्व फुलं यांची काढणी हातानेच केली जाते. कंदवर्गीय भाजीपाला जसे की कांदा, बटाटा, रताळे यांची काढणी यंत्राने केली जाते. एकदा का भाजीपाल्याची काढणी केली की त्यानंतर भाजीपाल्याची गुणवत्ता वाढत नाही, फक्त भाजीपाला खराब होण्याची क्रिया कमी करता येते. हा भाजीपाला वेगवेगळ्या प्रक्रियेने अधिक काळ टिकवून ठेवता येतो. त्यामध्ये भाजीपाला धुणे, प्रतवारी करणे, साठवणूक करणे इत्यादी क्रियांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. भाजीपाला धुणे, ब्रशिंग केल्यामुळे शेतातील माती, फवारणीचे अवशेष, मावा यामुळे तयार झालेला चिकट पदार्थ इथून निघून जातो. मात्र ब्रशिंग केल्यामुळे बारीक इजा होतात, त्यामुळे रोग तयार होण्याची शक्यता वाढते आणि म्हणून शक्यतो भाजीपाला ब्रशिंग करणं टाळावं. साठवणुकीचं नियोजन करताना भाजीपाल्यामधील उष्णता निघून जाण्यासाठी भाजीपाला थंड करायला हवा. भाजीपाला वेगवेगळ्या पद्धतीने थंड केला जातो. थंड केल्यामुळे भाजीपाल्याचा रंग, पोत, चव ही टिकून राहते. तसंच श्वसनक्रिया मंदावते, आतील पाण्याचा नाश कमी होतो, इथिनिलची निर्मिती कमी होते, भाजीपाला कुजण्याची क्रिया मंदावते आणि त्यानंतर पॅकेजिंगचा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर मोठा परिणाम दिसून येत असतो. जर एखाद्या पॅकेटमध्ये कमी गुणवत्तेचा माल असेल तर तो एका पॅकेटमधून दुसऱ्या पॅकेटला लागतो. जर पॅकेजिंग चांगलं असेल तर असं होत नाही. पॅकेजिंगमुळे श्वसनक्रिया मंदावते, भाजीपाला हाताळायला सोपा जातो, त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी आपल्याला पाठवता येतो. साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग यावर परिणाम होतो. साठवणुकीच्या वेळेस जर श्वसनक्रिया कमी असेल, आर्द्रता जास्त असेल तर भाजीपाला सुकत नाही. बहुतेक भाजीपाला साठवणुकीसाठी 80-90% आर्द्रताही लागते.
1: श्रोते हो, आता वेळ झाली आहे महाराष्ट्र कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे इथल्या कृषी मालाचे घाऊक बाजारभाव जाणून घेण्याची. हे बाजारभाव प्रति क्विंटल आहेत. पुणे बाजरी महिको आवक 526 क्विंटल, किमान

दर 3,300, कमाल दर 3,600, सरासरी दर 3,450 रुपये. गहू शरबती आवक 436 क्विंटल, 4,200 ते 6,400, सरासरी दर 5,250 रुपये. ज्वारी मालदांडी आवक 714 क्विंटल, 5,500 ते 6,400, सरासरी दर 5,950 रुपये. मका लाल आवक 3 क्विंटल, 2,700 ते 2,900, सरासरी दर 2,800 रुपये. मूग हिरवा 45 क्विंटल आवक, 9,000 ते 9,500, सरासरी दर 9,250 रुपये. डाळिंब आरक्ता 428 क्विंटल आवक, 2,000 ते 15,000, सरासरी दर 8,500 रुपये. उडीद आवक 5 क्विंटल, 9,100 ते 10,600, सरासरी दर 9,850. कांदा लोकल 8,932 क्विंटल आवक, 500 ते 1,400, सरासरी दर 950 रुपये. फ्लॉवर आवक 84 क्विंटल, 600 ते 1,200, सरासरी दर 900 रुपये. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कृषी मालाचे घाऊक बाजार भाव आपण आत्ता ऐकलेत. आणि याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातूनही जगभरात सर्वत्र. रात्रीचे 8:01 आणि 40 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: मोहित तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है
3: इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
4: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
6: कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. एक छान सवय स्वतःला बदला.
7: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
8: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
6: मग
8: मग काय,
6: स्वतःपासून सुरुवात कर.
9: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
10: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
9: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.

0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:04:40 झाले आहेत. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती। केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी। 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक। आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली। तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं।
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं। पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया। यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है। इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है।
0: भारत आणि नॉर्वे सागरी सुरक्षा, सागरी अर्थव्यवस्था आणि क्षमता बांधणी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। भारतात पहलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे आभार मानले। नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला। 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत। यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली। तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे। मुस्लिम लीगचे पी के

कुनहली कुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबीजॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा, त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचं असल्याचं पेजेशकियान यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथे जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्याने इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे तसंच जखमींना उपचार

0: साठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8:15 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो, 21 जून 1958 रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी भडभडे आणि रामकृष्ण भडभडे या दाम्पत्याच्या पोटी एका कन्यारत्नाचा जन्म झाला. नाव ठेवलं नयन. प्राथमिक शिक्षण गिरगावातील शाळेत झाल्यानंतर 8वी ते मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण तिने पुण्याच्या हुजूरबागेत घेतलं. इथेच पहिल्यांदा आंतरशालेय नाट्यस्पर्धेत ती सहभागी झाली आणि तिच्या मराठी हिंदी नाटकातील भूमिकांना बक्षीसही मिळाली. आईमुळे अभिनयाचा वारसा तिला घरातूनच मिळाला होता. विद्यार्थी दशेतच तिच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. पुढील आयुष्यात अत्यंत प्रेमळ लाघवी अशा आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीला शालेय जीवनात मात्र नेहमी पुरुषी व्यक्तिरेखा साकाराव्या लागल्या. वीज म्हणाली धरतीला, काबुलीवाला, नटसम्राट या नाटकातील अभिनयाचं तेव्हा खूपच कौतुक झालं. शालेय नाटकांसोबतच हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला अशा चित्रपटातून बेबी नयन या नावानं तिनं बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पुण्यातलं शालेय शिक्षण संपवून तिने मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर बँकेत नोकरीही सुरू केली. सोबतच व्यावसायिक नाटकांमध्येही अभिनयाचा प्रवास सुरूच होता. याच दरम्यान तिने आपल्या बँकेतील सहकारी आणि रंगकर्मी विवेक लागू यांच्याशी विवाह केला आणि नयन भडभडे यांना आपण ओळखू लागलो रीमा लागू या नावाने. नयन भडभडे यांची रीमा लागू झाली तरी अभिनयावरचं त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. उलट बँकेतील नोकरी आणि अभिनय या दोन्हींमधून एका क्षणी निवड करायची वेळ आली तेव्हा त्यांनी 10 वर्ष ज्या बँकेत काम केलं त्या नोकरीला रामराम ठोकून पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

श्रोते हो, आत्ताच आपण जे गीत ऐकलं ते 1981 साली प्रदर्शित झालेल्या नणंद भाऊजाय या चित्रपटातील. याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या जावयाची जात या चित्रपटातही त्या एका गाण्यात झळकल्या होत्या. असे काही मोजके अपवाद वगळले मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी साकारलेल्या बहुतांश भूमिका या आईच्याच होत्या. 80च्या दशकापर्यंत आई म्हणजे मूर्तिमंत कारुण्य. पिकलेले केस, विटलेली साडी, चेहऱ्यावर कायम एक अगतिकता आणि सुखदुःखात घळाघळा वाहणारे डोळे, अशी एक पिचलेली व्यक्तिरेखा होती. या सर्व पार्श्वभूमीवर रीमाताईंनी चित्रपटात आईची भूमिका साकारायला सुरुवात केली. अवघ्या 30-35 वयात आपल्यापेक्षा केवळ 2-4 वर्षांनीच लहान असणाऱ्या अभिनेता अभिनेत्रींच्या आईची भूमिका साकारणं हा खरोखरच धाडसी निर्णय होता. पण रीमाताईंनी हे आव्हान पेललं आणि या भूमिकेलाच एक ग्लॅमर प्राप्त करून दिलं. रंगीत झुळझुळीत सिल्कच्या साड्या, हलकासाच मेकअप, मोजकेच दागिने, कधी खांद्यापर्यंत रुळणारे मोकळे केस किंवा कधी साधासाच अंबाडा, त्यावर एखादं फूल किंवा गजरा, चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू आणि पडद्यावरचा सहज वावर, त्यांचं हे रुपडं पाहणाऱ्याला चटकन आपलंसं करून गेलं. प्रेक्षकांना त्या आपल्यातीलच एक वाटत. या सर्वांमुळेच 80-90च्या दशकानंतर पडद्यावर नायक नायिका कोणीही असो, आईच्या भूमिकेसाठी मात्र दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षकांनीही रीमाताईंना कायमच पहिली पसंती दिली. रीमाताई मुख्य नायिकेच्या भूमिकेत नसल्यामुळे त्यांच्या वाट्याला फारशी गाणी आली नाहीत, यात काही आश्चर्य नाही. पण ज्या कौटुंबिक चित्रपटातून त्यांनी काम केलं त्यात अनेक दिग्गज सुप्रसिद्ध कलाकारांच्या फौजफाट्यातही कोणत्याही गाण्यात जेव्हा जेव्हा कॅमेरा त्यांच्यावर रोखला गेला त्या प्रत्येक वेळी त्यांनी केवळ आपल्या मुद्रा अभिनयातून बसल्या जागी अनेक भावना पाहणाऱ्याच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्या त्या गाण्यांवर स्वतःची छापही सोडली. हम साथ साथ हे चित्रपटातील काही गाण्यांची

काय श्रोते हो, पटलं ना? हम आपके हे कोण चित्रपटातील या गाण्यातलं वर्णन तर त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलंय. गाण्याची ही सुरुवातीची धून सुरू झाल्यावर चित्रपटातील इतर सर्व कलाकारांच्या आधी आपल्या डोळ्यासमोर येतो तो पिवळ्या बनारसी साडीतला रीमा लागू यांचा सलज्ज सात्विक चेहराच.

मुलांचे लाड पुरवणारी, त्यांच्याशी हसून खेळून थट्टा मस्करी करणारी, प्रसंगी त्यांच्यासोबत आपल्या वयाचा आणि नात्याचा आब राखत पदन्यास करणारी ही आई सर्वांना हवीहवीशी वाटली, यात नवलते काय. आठवत आहे मैने प्यार कियामधल्या अंताक्षरीत होटो पे ऐसी बात या गाण्यावरचा रिमाताईंचा डान्स, किंवा कुछ कुछ होता है या चित्रपटातील या गाण्यावरचा डान्स.

रीमा लागू यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत केवळ आईच्याच भूमिका साकारल्या असल्या तरी त्या प्रत्येक भूमिकेचं एक वेगळेपण आहे. कधी ती प्रेमळ समजूतदार आहे तर कधी कठोर कणखर. भूमिका छोटी असो की मोठी, रीमाताई अत्यंत सहज साध्या पद्धतीने त्यात काहीतरी वेगळेपणा आणतच आणि आपली छाप प्रेक्षकांवर सोडून जात. नवरा माझा नवसाचामध्ये एकाच प्रसंगात त्या दिसतात, पण त्या व्यक्तिरेखेला दिलेल्या वेगळ्या आवाजामुळे त्या लक्षात राहतात. रेशीमगाठ चित्रपटात त्यांनी साकारलेली मिसेस स्मिथ ही एका मनोरुग्ण ख्रिश्चन स्त्रीची व्यक्तिरेखा त्यांच्यातल्या अभिनेत्रीची ताकद दाखवून जाते. शाहरुख खान, सलमान खान, काजोल, उर्मिला मातोंडकर यांची प्रेमळ आई ते वास्तवमधील संजय दत्तची आई, किती रूपं आठवावीत. या सगळ्यात मैलाचा दगड अशी एक भूमिका म्हणजे आपली माणसं चित्रपटातील त्यांचा रोल. त्यातील या गाण्याशिवाय तर त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा अपूर्णच ठरावा.

श्रोते हो, आई शप्पथ या सिनेमातील एकल पालकाच्या भूमिकेत त्या अजूनच वेगळ्या भासतात. या चित्रपटातील गाण्यांमध्येही केवळ डोळ्यांनीच त्या आपल्या भावना प्रेक्षकांपर्यंत

श्रोते हो, चित्रपटांसोबतच रीमा लागू यांनी मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप पडली. सौजन्याची ऐशी तैशी, तो एक क्षण, पुरुष, सविता दामोदर परांजपे या नाटकातील त्यांच्या भूमिकांची आठवण आजही नाट्यरसिकांच्या मनात ताजी आहे. यासोबतच दूरचित्रवाणीवरील श्रीमान श्रीमती, दो और दो पाच, खानदान आणि तू तू मै मै या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. याशिवाय कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील कट्यारीलाही त्यांनी आवाज दिला होता. अगदी लहान वयातच आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी 18 मे 2017 रोजी आपला कायमचा निरोप घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत त्या कार्यरत होत्या. कि दिल अभी भरा नाही हे त्यांचं शेवटचं नाटक ठरलं. कि दिल अभी भरा नाही असं प्रेक्षक म्हणत असतानाच आजच्याच दिवशी त्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु त्यांच्या अभिनयातून त्या आजही आपल्या स्मरणात आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करत मी पूजा बवले आजच्या कार्यक्रमात आपला निरोप घेते. कार्यक्रमात शेवटी ऐकूया शुभमंगल सावधान या चित्रपटातील हे गीत.

0: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार।
1: आकाशवाणीचं हे पुणे

मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:20 झाले आहेत. प्रसारित करत आहोत फोन इन आपली आवड. सादर करते संजय भुजबळ.

0: हॅलो.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत
1: मराठी गाण्याला फार दिवसानंतर कॉल केला बरं का सर.
0: स्वागत आहे, स्वागत आहे, बोला.
1: हो, आपला रेडिओ मित्र धनंजय वाघ बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा संभाजीनगर, सर इथून.
0: बोला बोला.
1: आणि बघा सर, आपण म्हणतो ना आईसाठी एक दिवस असावा, पण पूर्ण दिवस आईसाठी असावी आपण असं म्हटलं तरी चालेल बघा सर, आहे का नाही.
0: पूर्ण दिवस म्हणजे सगळे दिवस आणि 24 तास गुणिले 365 दिवस हा आईचा दिवस असलाच पाहिजे,
1: असले पाहिजे. आणि आई आहे तर आपण आहे, आपण आहे तर आई आहे सर,
0: आई आहे म्हणून आपण एवढं नक्की.
1: हो सर. आणि बघा सर, पुणे आकाशवाणी म्हणजे सर्व राष्ट्रीय स्वाच्यांची दिलकी धडकणे बरं का सर,
0: प्रश्नच नाही.
1: आणि सकाळी फार सुंदर अप्रतिम जबरदस्त, आज म्हणजे 15 तारीख 15 मे, सरांनी फार सुंदर असं प्रसारण केलं बरं का सर आज.
0: हो, आज महेश मराठे होते ना.
1: हो हो हो सर, हो सर.
0: आज प्रायमरी चॅनलला महेश मराठे होते आणि विविध भारतीच्या सकाळच्या ड्युटीला आदिती चितळे म्हणून आपल्या नव्या अनाउन्सर होत्या.
1: हो, नवीन अनाउन्सर आहे. आणि परवा पण नवीन एक साहेब होते सर, त्यांनी परत सुंदर प्रसारण केलं बरं का तिने पण.
0: गुड गुड. चला, हे सगळे निवेदक सुरुवातीला आपलं नावही सांगतात.
1: हा, सांगता सांगता ऐकतो ते पण ऐकतो मी.
0: तर निश्चित आपण त्यांचे कौतुक करूयात आणि गाणं सांगायचं आपल्याला.
1: हा बघा सर, एक आईवर मराठी कोणतं गीत लावलं तरी चालेल बघा सर.
0: आईवर मराठी कुठलं पण गीत चालेल.
1: हो, लावलं तरी चालेल.
0: नक्की ऐकूया.
1: चालेल, धन्यवाद सर. हा,
0: धन्यवाद.

0: हॅलो, फोन
1: हॅलो,
0: इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: मी मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शहागावातून बोलतोय सर. श्रीराम गोंधळी
0: बोला गोंधळी साहेब.
1: तर आजच्या आपल्यावर या कार्यक्रमात मला एक गीत ऐकायचं आहे. चित्रपट आहे बघा, लागे बांधे.
0: लागे बांधे. हा
1: हो, त्यामधील गीत आहे उषा मंगेशकर यांनी गायलेलं.
0: हा
1: हा उकाडा सोसवीना फार चोळी काचते, चोरणी पाहू नको थांब खिडकी खोलते.
0: नक्की ऐकता येईल. अगदी उकाड्याचा अनुभव सध्या आपण घेतो आहोत.
1: हो हो,
0: आणि
1: खूपच उष्णतेचा पारा आहे हो सध्या सर.
0: नक्कीच नक्कीच, त्यामुळे कुठलाही एक थंडावा
1: 11 वाजले का बाहेर मी वाटत नाही बघा.
0: खरं खरंच आहे. आणि कुठलीही एखादी साधी झुळूकही आपल्याला अशा याच्यात सुख देऊन जात आहे.
1: हो हो,
0: त्यामुळे अशा झुळकेचा, सांगीतिक झुळकेचा
1: बरोबर आहे सर. बरोबर आहे सर.
0: नक्की
1: आहे. काही काही गीत आहेत ना सर, जरा थोडं मौसम मध्ये जर ऐकायला भेटली ना तर खूप छान वाटते.
0: अगदी
1: सध्या गरमाट आणि ह्या उष्णतेनं खूप त्रास होतोय बरं का, परंतु हे उष्णतेमुळे गाणं हे मौसम मध्ये आहे.
0: अगदी बरोबर. आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण जर रेडिओवरूनही आपल्याला ऐकायला मिळालं
1: तर त्यात तेवढी गोडी आहे.
0: नक्कीच नक्कीच. आणि त्या वातावरणात जे चांगलं वाटेल, उकडा आहे तर एखादी चांगली झुळूक आपल्याला नक्की रेडिओवरून ऐकायला आवडते.
1: नक्कीच नक्कीच सर, नक्कीच.
0: ती संगीताची लहर असेल, ती संगीताची एखादी ताण असेल.
1: बरोबर आहे.
0: पण ऐकूयात तुमच्या पसंतीनं. फक्त जाता जाता मला सांगा, रेडिओवरचं निवेदन ऐकताय की नाही काळजी घेण्याचं?
1: नक्की ऐकतो सर, ऐकतो ना.
0: उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची आणि यावर्षीच्या उन्हाळ्यात विशेषतः कशी आपल्याला आगाऊची काळजी घ्यावी लागणार आहे, या संबंधीचं निवेदन आम्ही पुन्हा पुन्हा श्रोत्यांसाठी वाचून
1: दाखवतो. त्याच पद्धतीने काळजी सर्वांनी घ्यावी.
0: तूर्त मात्र तुमच्या या गीतातला उकाडा अनुभवूया.
1: नक्कीच नक्कीच सर, धन्यवाद
0: धन्यवाद. हॅलो
2: हॅलो, फोन इन आपली आवड.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात स्वागत आहे आपलं, बोला.
2: हा भुजबळ साहेब, नमस्कार.
0: नमस्कार.
2: हा मी रामदास मेवाने होते पारगावर.
0: बोला,
2: काय म्हणता?
0: अगदी मजेत. काय फोन इन करायला मिळणं?

0: तुमच्याशी बोलायला
1: काय
0: ना
1: माहिती आहे ना,
0: मिळणं,
1: ते उन्हाळ्याचे दिवस आणि
0: त्यानंतर
1: खूप
0: उन्हाळाही सुसह्य होतो
1: टेन्शन.
0: अशा बोलण्यांमुळे, संवादामुळे.
1: हो ना हो ना.
0: बोला,
1: काय नाही, जे गाणे घेते तर
0: सांगा ना कुठलं.
1: हा वो कडा सुसवे ना.
0: हो चालेल, दुसरी पसंती या गाण्यासाठी. तुमच्या आधी पण एकाने ही
1: हो
0: पसंती दिली आहे.
1: म्हणजे उन्हाळ्यामुळे खूप गरम होतं ना, त्यामुळे उन्हाळ्याचं थंड
0: अगदी
1: थंडाई
0: अगदी
1: करता म्हणजे गाणं सांगा आपलं.
0: अगदी, त्यांनाही मी हेच म्हणालो की उन्हाळ्यात अशी गाणी ऐकणं म्हणजे थोडासा गारवा अंगावर घेणं. आता तुमच्या तुमच्या निमित्तानं हे आपण डबल कूलर लावूयात. तो एक एक टनाचा एसी होता, आता तुमच्यासोबत त्या 2 टनाचा करूयात.
1: अगदी अगदी
0: नक्की ऐकूया
1: काही ना
0: लागे
1: नाव
0: बांधेचं
1: तिथे.
0: ना, लागे बांधे पिक्चरचं.
1: हो हो लागे बांधे म्हणलं.
0: नक्की ऐकूया.
1: ठीक आहे, धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार,
1: ऐका ना, जे आपल्याला आहे ना, भुजबळ सर आहेत ना.
0: बोलतोय ना,
1: नमस्कार भुजबळ सर.
0: बोला.
1: ते एक मिनिट ह्यांना बोला जरा, एक मिनिट म्हणून.
0: चला पटापट थोडं.
2: हॅलो.
0: हा बोला, कुठलं गाणं ऐक.
2: नमस्कार सर. माझ्या बहिणीचा बर्थडे आता 16 तारखेला,
0: ओके, मला गाणं
2: आणि
0: सांगा तुमचं.
2: मिस्टरांचा 19 तारखेला आहे. त्याच्यामुळे मला एक गाणं ऐकायचंय.
0: नक्की आपलं नावही सांगा.

0: हॅलो.
1: नाव सांगा आपलं.
0: सुवर्णा संभाजी भोर वाडे भोलाई.
1: ओके, आता गाणं सांगा.
0: हा, लिंब लोण उतरू कशी.
1: लिंब लोण उतरू कशी, म्हणजे
0: हा, गरुण दृष्ट काढी.
1: हो अगदी दूर राहून या आपल्या भावना व्यक्त करणं म्हणा.
0: हो हो माझी बहीण निशा, तिचा बर्थडे आता 16 तारखेला मेला,
1: हा,
0: आणि मिस्टरांचा 19 तारखेला आहे.
1: ओके, दोघांनाही शुभेच्छा.
0: निमित्ताने हा बहीण वाघोलीला आणि मी वाडे बोलायला, बहीण माझी जावच आहे, एकदम जवळ झालेली.
1: बरं, अच्छा, मग काय तसं अगदीच जवळ आहेत, पण तरीही
0: हो
1: दुरून लिंबलून करण्याचा एक जो अनुभव आहे, खरं तर आता नेहमीच आपल्याला प्रत्येक वाढदिवशी प्रत्यक्ष भेटायला मिळेल असं काही नाही.
0: हो हो,
1: अशी गाणी मुद्दाम तेवढ्यासाठी तयार झालेली आहेत की
0: हो.
1: आपल्या भावना पोचाव्यात.
0: आता इथून 9 किलोमीटर पण एवढी भेटत नाही ना. हो,
1: म्हणून म्हणलं ना, या गाण्यातून तुम्ही लिंबलोण उतरू शकता. लिंबलोण उतरते दुरून. नक्की ऐकूया.
0: हो हो सर, थँक्यू.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हो, श्रीपाद जाखरे बोलतोय मी पानशेतून.
0: बोला जाकडे जी, बोला. तुम्ही
1: हा,
0: तर
1: आपण
0: पावसाचं
1: कोण बोलताय?
0: भरपूर
1: हा

0: हां, तुम्ही पावसाचं भरपूर वर्णन करता तुमच्या आजूबाजूचं. आता सध्या उन्हाळा कसा आहे?
1: उन्हाळा, पुष्कळ उन्हाळा आहे सर इकडं.
0: आणि पावसाळ्यात तुम्ही पावसाची गाणी निवडता, आज उन्हाळ्याचं आहे
1: हो,
0: का कसं आहे?
1: गाणं म्हणजे काय, कुठलंही सांगितलं तर चालेल ना.
0: मराठी फक्त सांगा एवढंच.
1: सुधीर फडक्यांचं गाणं ऐकायचं आहे सर मला.
0: सांगा ना कुठलं.
1: ए जगाच्या पाठीवर मधलं गाणं ऐकायचं आहे. जग
0: हां,
1: हे बंदी शाला, जग हे बंदी शाला,
0: नक्की
1: कोणी
0: ऐकतंय.
1: नाही ते भला चांगला जो तो पथ चुकलेला.
0: नक्की ऐकतंय.
1: आपण कोण बोलता,
0: संजय
1: कोण बोलताय?
0: भुजबळ.
1: अच्छा अच्छा, भुजबळ साहेब नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार.
1: तर मी 2.5 महिन्यानंतर फोन लावला सर
0: घेतोय
1: आपला.
0: सर, घेतोय घेतोय. तिथे तुम्ही आश्रमात राहता ना?
1: हो, आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये.
0: हो, मला
1: आणि
0: आठवतो.
1: मी अंध माणूस आहे, अंध माणूस आहे मी.
0: हो, आपण बोललात.
1: हो,
0: पण खरंच ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे. तुम्ही म्हणाल तसं जग हे बंदीशाला आहे, इथे सगळेच बंदिस्त आहेत, वेगवेगळ्या कारणांनी बंदिस्त आहेत. ऐका
1: तर हे
0: नाही,
1: आम्हाला ऐकायला कधी मिळेल म्हणजे तसं.
0: हे आता तुम्हाला सोमवारी पुणे केंद्रावर आणि मंगळवारी विविध भारतीवर, सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी दुपारी 12 वाजता विविध भारती.
1: बारा वाजता
0: हां, ते
1: चालेल.
0: मात्र बंदीशाळेत नाही आहे. तुमचं गाणं, हे शब्द आपण जे बोलतो आहोत, त्याला
1: हो
0: कुठलंही बंधन नसणार आहे. ते हवेतून पोचणार आहे,
1: हो
0: जसं आत्ता हवेतून पोचतंय माझ्यापर्यंत.
1: हो, नक्की.
0: चला नक्की ऐकूया. हां,
1: खूप दिवसांनी भेट झाली आपली.
0: हो, या बंदीशाळा तोडण्याचे हे एक माध्यम आहेत, बहाणे आहेत, दुसरं काय.
1: हो,
0: आपलं संवाद हा एक बहाणाच आहे बंदीशाळा तोडण्याचा.
1: ना
0: सर, नक्की ऐकूया जग हे
1: हो.
0: बंदीशाळा.
1: थँक्यू सर,
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: हा, भुजबळ सर, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही?
0: गुड मॉर्निंग. फक्त रेडिओवर आपण जाऊ तेव्हा गुड नाईट म्हणायची वेळ आलेली
1: हो.
0: असेल आणि विविध भारतीवर असू तेव्हा पण गुड नाईट पण दुपारी झोपण्याची वेळ झालेली असेल.
1: हो, खरे खरे बोला. आता सकाळची वेळ आहे म्हणून
0: बरं,
1: गुड मॉर्निंग.
0: ध्वनिमुद्रणासाठी गुड मॉर्निंग. येस, बोला.
1: हो, मला खूप आनंद झाला की माझा 4 महिन्यात ने आत्ता शिकवायला लागलाय. तुम्ही 3 महिन्यांचा नेम दिला होता,
0: दोनच
1: परंतु 4 महिन्यात ने माझा कॉल लागलाय.
0: सर, डबल स्वागत.
1: हो, आणि खूप असं वाटतं की आकाशवाणी बरोबर बोलताना असं वाटतं की आपण आपल्या घरातल्याच परिवाराशी बोलतो.
0: आकाशवाणीलाही तसंच
1: आणि
0: वाटतं, आम्हालाही तसंच वाटतं.
1: हो, खूप छान. तुमच्या सर्व आमचे निवेदक, आमचे बंधू बहिणी आहेत,
0: नक्कीच.
1: आणि आपण एकमेकांना आकाशवाणीच्या रूपाने, म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमातून आपण एकमेकांशी बोलू शकतो, भेटू शकतो,
0: खरं आहे,
1: आणि असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप जवळीकता आहे.
0: प्रश्नच नाही.
1: हो, आणि या माध्यमामध्ये मला एक गाणं द्यायचं आहे.
0: सांगा ना.
1: आता सध्या लग्न सराई सुरू आहेत ना,
0: हो,
1: तर त्या निमित्ताने एक मला गाणं द्यायचं आहे. आता माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न होऊन म्हणजे 10 तारखेला झालं ते,
0: हा हा
1: परंतु त्या काळात माझा काही कॉल लागला नसल्यामुळं मी ते गाणं त्यांना उशिरा ते त्यांच्यासाठी सांगत आहे.
0: हरकत नाही, बोला.
1: ते नाही का, हळद रुसली कुंकू हसला, त्या चित्रपट मधलं गाणं उपलब्ध असेल तर लावा.
0: ओके,
1: आई बापाची लाडाची लेक ही निघाली नवऱ्या घरी.
0: ठीक आहे. किंवा या अर्थाचं नक्की दुसरं एखादं गाणं तुम्हाला ऐकवलं जर नाही सापडलं तर.
1: हो, आणि खूप छान वाटतं तुमच्या सर्वांशी बोलल्यावरती.
0: अगदी अगदी.
1: आणि तुम्ही खूप कार्यक्रमांमध्ये खूप आता बदल झालेले आहेत खरं,
0: हो,
1: परंतु असे वेगवेगळे म्हणजे कसं ते हे आपकी पसंत हे ते कार्यक्रम ठेवलेले आहेत, मग त्या माध्यमातून पण बोलता येतं, ऐकता येतं, आणि
0: नक्की नक्की.
1: खूप मला आकाशवाणीच्या द्वारे जवळीकता निर्माण झाल्यासारखी वाटते आपल्या सर्वांमध्ये.
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही. लग्नाचा उल्लेख केला, मुहूर्ताचा उल्लेख केला की लग्न होऊन गेलं वगैरे वगैरे, आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण बोलतो आहोत ते शुक्रवारी 15 तारखेला, आणि 14 तारखेला
1: हो.
0: या सीझनमधली तशी शेवटची तारीख होती, आणि आता थोडी
1: हो.
0: मोठी गॅप आणि मग अधिक मास वगैरे म्हणून देखील लग्न बरीच लांबणार आहेत असं म्हणतात.
1: हो, खरे.
0: लग्नाच्या तारखा कमी आहेत हा ट्रेंडिंग पॉइंट आहे सध्याचा.
1: हो, बरोबर आहे तुमचं.
0: चला.
1: आणि मी केडगाव चौफुल्यावरून मी शीतल बोलते, श्रोत्यांसाठी आणि तुमच्यासाठी सांगते, कारण मी
0: नक्की
1: नाव सांगायला आनंदाच्या भारत नाव सांगायला विसरलेच होते.
0: आणखी पण तुम्ही आडनाव सांगायला विसरलंच आहात. शीतल.
1: माझं आडनाव आहे शीतल पांढरे.
0: हा, चला आता ऐकूया तुमच्या पसंतीचे गाणे.
1: हो, बाय बाय.
0: बाय.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हाँ नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: बुजवा दगा राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून सरोदे बोलतो सर.
0: बोला सरोदेजी.
1: आज आपल्या कार्यक्रमात एक मला गीत ऐकायचं होतं.
0: हा
1: चित्रपट आहे पा आई अंगावर,
0: हा
1: आणि त्यातलं एक गीत आहे पा जड वाटे भारी मजला मागू कशी झालं का हो राय
0: तो शालू बनारसी.
1: हा फार उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे ते. फार
0: हो,
1: छान गीत आहे ते.
0: नक्की.
1: गीतकार दादा कोंडके
0: बरोबर.
1: संगीताने.
0: राम लक्ष्मण.
1: हा
0: नक्की नक्की ऐकता येईल.
1: तर ह्या गीतासाठी माझे काही मित्र होते,
0: सांगा ना.
1: बाळू हिवाळे, राजदीप सरुदे, माझा मुलगा सोहाणे सरुदे,
0: हा
1: मुलगी मुलगी सोहाणे सरुदे,
0: बर,
1: आणि मुलगा सुरज सरुदे,
0: बर,
1: आणि धनंजय वाघ, सय्यद जलाल भाई.
0: ओके, चला सगळे मिळून ऐका. हा
1: आणि तुम्ही तुम्ही पण ऐका.
0: हो, मी तर आहेच सोबत. आणि
1: ऊन काय म्हणते तिकडं?
0: ऊन अगदी कडाक्याचं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर यावर्षी एक कडाका वाढलाय, उकाडा वाढला, तसा कडाकाही वाढला. दोन्ही वेगळेत की नाही? उकाडा म्हटलं की आपल्याला मुंबईच्या उन्हाळ्याची आठवण होते, कडाका म्हटलं की विदर्भातल्या उन्हाची आठवण होते. तर असं यावेळेस दोन्हीकडेही आपल्याला असही असा हा उन्हाळा असणार आहे. म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला या उन्हाळ्यात काळजी घेण्याची विनंती करतो आहोत. चला नक्की ऐकूया. घ्याल काय राया असे बोलत गाण्याचे तर हा शालू घेण्याचे देण्याचे देवाणघेवाणीचे म्हणजेच लग्न सराईचे दिवस सध्या सुरू आहेत. थोडीशी आता गॅप जरी पडणार असली, आता तुमच्या आधीच्या कॉलमध्ये म्हणाल्याप्रमाणे अधिक मासामुळेची ही गॅप असणार आहे, पण लग्नांची संख्या मात्र तेवढीच असते दरवर्षी, तिथी कितीही कमी जास्त झाल्या तरीही. चला ऐकवतोय तुमचं गाणं.
1: धन्यवाद.
0: आली अंगावर.
1: हा

0: हॅलो
1: हॅलो आकाशवाणी
0: आकाशवाणी पुणे कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड बोला.
1: सरजी नमस्कार, मी खुपटी तालुका न्यावासा जिल्हा बोलतोय बंडलवार पोपळगड.
0: बोला
1: सरजी. खूपच दिवसानंतर फोन लागलाय फोन आपल्या आवडसाठी,
0: म्हणूनच स्वागत आहे.
1: धन्यवाद सरजी. आणि उन्हाचा फारच तडाखा चालू आहे.
0: बिलकुल तडाखा उकाडा.
1: ह्या उन्हापासून बचाव करण्याकरता प्रत्येकाने आपण कशी काळजी घ्यावी याविषयी आपण जे कार्यक्रम साधा करतात आकाशवाणी पुणे केंद्रावर ते काम खूपच आवडतात.
0: हो, आमचं कर्तव्यच आहे सगळ्यांची काळजी घेणं, त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याची माहिती त्या त्या विषयातल्या एक्सपर्टकडनं घेऊन, विशेषज्ञांकडनं घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणं.
1: आणि या सर्वच कार्यक्रमांचा आणि या तज्ञांचा जे अभिप्राय असतो तो सर्व स्वतःसाठी खूपच महत्वाचा आणि अनमोल आहे बघा.
0: बरोबर बरोबर.
1: आणि आज मी आमचे भोकरचे स्वतः मित्र आहेत ना हरिभाऊ बिळवेजी यांच्या घरी आलो होतो, तर उन्हामध्ये खूपच तकलीफ झाली बघा बाईकवर येताना.
0: नाही आहेच खूप ऊन आहे. तुम्ही बाईकवर असा, सायकलवर असा किंवा फोर व्हीलर मध्ये असा, तो एक वेगळा त्रास आहे. तुम्ही फोर व्हीलर मध्ये जरी ए सी लावून गेलात तरी खाली उतरल्यानंतर जो उन्हाचा तडाखा बसतो तो अधिक घातक असतो. तापमानातला जो बदल असतो अचानक झालेला तोही सांभाळायचा असतो. बोला.
1: बरोबर आहे बरोबर आहे सरजी. आज आम्हाला एक गीत ऐकायचं होतं.
0: सांगा ना कुठलं.
1: एक

0: आणि त्याच नाट्यपद आहे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटी तत्सुष्टता मोठी. नाटक नाव आहे देव दिनाघरी लावला.
1: नक्की नक्की. खर तर एकूण या गीताचा जो भाव आहे तो अगदी पहाटे ऐकण्याचा आहे.
0: अगदी बरोबर.
1: पण आपण ते एकदा रात्री ऐकणार आहोत उशिरा, आणि एकदा विविध भारतीवर भर दुपारी ऐकणार आहोत. पण तरीही मी म्हणालो तसं, त्या समजा उन्हाळ्यात तुम्हाला काय थंडावा हवाय ते देण्याचं काम निश्चित आकाशवाणी करतं.
0: अगदी बरोबर.
1: तसं अगदी पहाटेचा थंडावा तुम्हाला या दोन्ही वेळेस मिळणार आहे याची खात्री असणार आहे.
0: अगदी बरोबर सर.
1: या गीताच्या निमित्तानं
0: आणि आकाशवाणी आणि श्रोते यांच्यामध्ये जे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत ना, तर ते एक सर्व स्वतःसाठी एक विलक्षण गीत आहे बघा. पर्वणी
1: प्रश्नच नाही, आणि तो नुसतं बंध नाही, तो एक गोफ आहे. तुमच्या अनेक श्रोत्यांचा एक एक धागा मिळून झालेला, तयार झालेला तो गोफ आहे. त्यामुळे तो रंगीबेरंगी आहे, मुलायम आहे, आकर्षक आहे आणि मजबूत आहे.
0: एकदम बरोबर सरजी. माझे आमचे स्वतः मित्र कुलस्वामींनी रेडिओ सत्संगाची हरिभो बिडवे असा तुमच्याशी बोलू इच्छितात.
1: बर, द्या पटापट.
2: हॅलो, नमस्कार सरजी.
1: नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. हा ऋणानुबंधही महत्वाचा आहे की आपण स्वतः फोन लावून आपल्या मित्राकडे द्यावा, यासाठी पण खूप मोठा ऋणानुबंध लागतो.
2: श्रोता मित्र आणि आकाशवाणी यांचं जे नातं आहे ते खूप, आता 50 वर्ष तर होऊन गेले आपल्या आकाशवाणीला.
1: जास्त
2: खूप घट्ट नातं आहे.
1: आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत.
2: 90 वर्ष झाले सर.
1: आकाशवाणी पुणे 75 कडे गेली.
2: घट्ट आहे.
1: हो नक्कीच.
2: आणि आपल्या पुणे आकाशवाणीचं प्रसारण, दर्जेदार प्रसारण आणि आपल्या उद्घोषक बंधूंची होणारी कसरत यामुळं अप्रतिम असं प्रसारण आपल्या केंद्राचं येत आहे सर आम्हाला ऐकायला.
1: पण नक्की कसरत करण्याची क्षमता टिकून राहावं, म्हणजे ज्या काही कार्यक्रम करण्याच्या कसरती आहेत त्या टिकून राहण्यासाठी तुमचं प्रोत्साहन खूप महत्वाचं असतं आणि ते सतत आम्हाला लाभतं
2: सर. आणि तुमचं पण आम्हाला प्रोत्साहन मिळतं सर, कारण प्रत्येक कार्यक्रमात अनेक श्रोत्यांच्या पत्रांना समावेश करणं
1: बरोबर,
2: किंवा श्रोत्यांशी असलेलं तुमचं नातं, घट्ट नातं,
1: खरं खरं,
2: यामुळे अतिशय आनंद होतो सर आम्हाला. आजच्या कार्यक्रमात फोन लागला, तुमच्याशी बोलणं झालं,
1: आनंद द्विगुणित करतोय तुमचं हे गाणं ऐकून. खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा नमस्ते सर.
0: नमस्ते.
1: हा मी हरिभाऊ गायकवाड बोलतोय.
0: बोला गायकवाडजी.
1: हा निगडी वरून
0: हा,
1: मला एक श्रुती पवारांचं गाणं ऐकायचंय.
0: निवृत्ती पवार
1: अग
0: लोकगीत.
1: मैना का हे गाणं ऐकायचंय.
0: अग मैना माझी मैना
1: हा
0: तुझे हौस पूर्वीनं.
1: हो ते गाणं ऐकायचंय.
0: नक्की ऐकूया. वा, खरं तर मैना आणि उन्हाळा आणि ही लोकगीतं उन्हाळ्यात लगनसराईत लाऊडस्पीकरवर वाजणं हा एक खूप मोठा स्पॅन होता. खूप मधला काळ ही गाणी आपण अशी लाऊडस्पीकरवर ऐकली आहेत. त्या सगळ्यांची आठवण झाली तुमच्या या पसंतीच्या निमित्तानं. नक्की ऐकूया आपण.
1: हो सर.

0: महिना।
1: हॅलो,
2: हॅलो,
1: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
2: आज बराच वेळ फोन लागतच नव्हता, अकरा पासून ट्राय केला।
1: हो, आता शेवटचा कॉल आहे तुमचा,
2: बोला। हो
1: हो, नेहमी सारखेच।
2: तर आपण कोण बोलतोय?
1: संजय भुजबळ।
2: मी राजेश पेठवर्धनकर।
1: स्वागत, स्वागत।
2: मला मराठी गाणं ऐकायचं।
1: हा,
2: बरसे बुंदिया सावनकी। आणखीन दुसरं सांगू का? सहज सख्या दुसरं।
1: नक्की,
2: श्रीनिवास करेंचं
1: नक्की ऐकूया। सहज सख्या
2: किंवा बरसे बुंदिया, यातलं एक काहीतरी।
1: नक्की नक्की,
2: बरसे बुंदिया चालेल।
1: हा, ती हिंदी चीज आहे म्हणून मराठी,
2: आणि हे मराठी सहज
1: सख्या। येस येस, म्हणूनच मागून घेतले।
2: दोन्हींपैकी बरसे बुंदिया ऐकायला मिळालं तर चांगलं वाटेल। हा, दुसरं पण सुद्धा कुठलंही चालेल, म्हणजे तसं काही नाही,
1: हरकत नाही।
2: पण हा,

0: आम्ही
1: शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
3: उन्होंने
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते होते संजय भुजबळ. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. रात्रीचे 10:59 आणि 35 सेकंद झाले आहेत. यानंतर ठीक 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तापमानाची ताजी नोंद याप्रमाणे: कमाल तापमान 39.2° अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24° सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील. रात्रीचे 11:11 आणि 5 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी पूजा बवले आपला निरोप घेते. शुभरात्री. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.